तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक बानर आहे, तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे, त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेन. श्री रामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगा पार पोचवून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडं सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं. यथाकाली तिला जुळी अपत्य झाली. त्या रामनंदनांना भूतपिशाचांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकीने अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले. कुश आणि लव असंच त्यांचं नामकरणही केलं. वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली. शैशवावस्था संपून जाणती दिसू लागली. सर्व विद्यांच्यामध्ये, कलांच्यामध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली. आता ती 12 वर्षाची झाली आहेत. इकडे अयोध्यावती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येमध्ये जमले आहेत. मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत. हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालदृष्ट्या वाल्मिकीनी कुश आणि लव यांना आज्ञा केली. रघुरा

रचना होती ग. दि. माडगुळकर यांची. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 4 आश्विन, शके 1948, अर्थात 26 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होतेय. या प्रातकालीन सभेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

सकाळचे 6:05 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया शनेश्वर स्तोत्र श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात.

हा अभंग होता संत नामदेव महाराजांचा. गायला होता प्रभाकर कारेकर यांनी. मंगल प्रभातमध्ये यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग योगिता बर्वे यांच्या स्वरात.

या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. श्रोतेहो, आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांना आपण रोज भेटत नाही. कधी महिन्यांनी भेटतो तर कधी वर्षांनी. पण जेव्हा बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट होते तेव्हा त्या भेटीचा आनंद काही वेगळाच असतो, नाही? गप्पा सुरू होतात, जुन्या आठवणी निघतात आणि जाणवतं इतका मोठा गॅप असूनही नात्यातला आपलेपणा मात्र तसाच आहे. कदाचित ओढ निर्माण होण्यासाठी थोडं अंतर, विरहसुद्धा आवश्यक असतो. हा विरह फक्त आपल्या नात्यांमध्येच नाही तर आपल्या सणांमध्येही अनुभवायला मिळतो. आता बघा, गणेशोत्सव सुरू झाला की बाप्पाचा आपण किती आनंदाने, उत्साहाने आणि थाटामाटात स्वागत करतो. पण काही दिवसांनी जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा मनात एक अनामिक हुरहुर दाटून येते, आपल्याला वाईट वाटतं. अजूनही काही गणपतींचं विसर्जन सुरू आहे, पण खरं सांगायचं तर प्रत्येक उत्सवाचा आनंद मागच्या वर्षीच्या विरहामुळेच अधिक

जाणवत असावा. कदाचित विरह हा शेवट नसतो, ती पुढच्या भेटीच्या आनंदाची सुरुवात असते. म्हणून बाप्पाला निरोप देताना या विरहालाही मनापासून स्वीकारूया, बाप्पाच्या आठवणी मनात जपूया आणि पुढच्या भेटीची वाट पाहत आनंदाने जगूया.

0: दादा
1: दो न वरी दो न हाथ एक तक का सा।

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं। कमाल तापमान कुलाबा इथे 33, सांताक्रूज इथे 32 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद कुलाबा वेधशाळेत 27, सांताक्रूज वेधशाळेत 28 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 80% नोंदली गेली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल, त्याचबरोबर हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 32, किमान 28 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। आता कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी, आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी भाग दुसरा। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, हृदयरोग भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर चरण लांजेवार।

0: सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, निसर्ग पर्यटन भाग दुसरा. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये पुस्तकांवर बोलू काही. सौ वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचं शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस, सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, सकाळी 9:30 स्वरांजली, सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उल्हास बापट यांचं संतुरवादन राग चारुकेशी, दुपारी 12:00 वनिता मंडळ, सुरुवातीला चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफल, त्यानंतर बोल कायद्याचे भाग तिसरा ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन, वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 नादब्रह्म शास्त्रीय संगीत, दुपारी 2:30 जयदेव मेनन यांचं गायन राग रुद्रप्रिया आणि पंतुवराली, संध्याकाळी 5:02 विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं कर्नाटक शैलीतलं वीणावादन, संध्याकाळी 5:30 युववाणी तरुणाई आणि मानसिक संतुलन आजोबा आणि नात यांच्यातील संवाद, संध्याकाळी 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा, रूपक हिंदी का वैभव और नागरी प्रचारिणी सभा, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित किसानवाणी, यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती आणि त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये विद्वान सलेम के श्रीनिवासन यांचं मृदंगम वादन, त्यानंतर विद्वान चिन्ना वेंकट सुबैया यांचं तवील आणि डोलू वादन, रात्री 11:10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडास्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी. सुरुवातीला शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता ऐकूया आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी भाग दुसरा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आंबा उत्पादन वाढीच्या विशेष बाबी या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत. फळांची गुणवत्ता म्हणजे प्रामुख्यानं चव, रंग, स्वाद आणि फळांचा टिकाऊपणा या बाबी त्या त्या जातीवर आणि हवामानावर अवलंबून असल्या तरी संजीवकाच्या सहाय्यानं त्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते. इथ्रेल संजीवकामुळे फळांच्या सालीचा रंग अधिक गडद करता येतो, तसंच फळं पिकण्याची क्रियासुद्धा लवकर सुरू करता येते. संजीवकाचा वापर करताना पानांना आवश्यक असणारी मूलद्रव्य उपलब्ध असावीत, अन्यथा त्यांचा फवारणीद्वारा पुरवठा करावा. प्रसंगानुरूप काही वेळा संजीवकांबरोबरच काही मूलद्रव्यांचा पुरवठा करणं गरजेचं असतं आणि सोयीचंही ठरतं. काही प्रसंगी संजीवकांबरोबर बुरशीनाशकाचा वापरही करता येतो, मात्र या तीन गटातील सर्वांचं एकत्रित मिश्रण वापरण्याचं टाळावं. जरुरीप्रमाणे योग्य ते संजीवक, आवश्यक ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक निवडावं. सर्वच द्रव्यांचा एकत्रित वापर करणं टाळावं. अधिक परिणाम मिळवण्यासाठी तसंच अंदाजानं संजीवकांचा वापर करू नये. गर्डलिंग याचा अर्थ असा आहे की फांदीच्या बुडाशी ठराविक रुंदीची गोलाकार साल काढणं. आंब्याच्या फांदीवर किंवा मुख्य खोडावर गर्डलिंग केलं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. कोकणातील आंब्याचं उत्पादन लवकर

0: येतं, कारण तिकडे आंबे लवकर मोहरतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे आंब्याच्या शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती अगोदरच झालेली असते. ज्या भागात पावसाळा लवकर सुरू होतो त्या भागात नवीन पालवी लवकर येते. ज्या ठिकाणी पावसाळा जून अखेरीस सुरू होतो तिथे पालवी उशिरानं येते आणि उशिरानं निघालेली पालवी उशिरानंच पक्व होते. नवीन पालवी पक्व झाल्याशिवाय शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मिती होऊ शकत नाही. गर्डलिंग केल्यामुळे पानामध्ये जे गर्भग्रहण होतं त्याचं वहन खोड मुळाकडे खंडित होतं. परिणामी शेंड्याकडे अधिक प्रमाणात अन्नसाठा वळवला जातो. त्यामुळे डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जुलै महिन्यात पालवी आल्यानंतर गर्डलिंग करणं योग्य ठरतं. मोठ्या झाडांची खोडं जून आणि जाड झालेली असतात तेव्हा अशा झाडांच्या फांद्यांवर गर्डलिंग करणं उचित ठरतं. गर्डलिंग करताना जी साल काढायची असते ती 3 ते 5 मिलीमीटरपेक्षा अधिक रुंदीची नसावी. तसंच गर्डलिंग करताना आंतरसालीस इजा होईल इथपर्यंत खोल जखम होऊ देऊ नये. ज्या फांदीवर उशिरानं पालवी आली आहे त्याच फांदीला गर्डलिंग करावं. गर्डलिंग वर्षातून एकाच वेळी करावं. विशेष करून वर्षाआड येणाऱ्या झाडावर गर्डलिंग करून नियमितपणा आणता येतो. आंब्याला मोहर मागील हंगामातील पालवीच्या शेंड्यावर लागतो त्यामुळे छाटणी करून आंब्याचं उत्पादन वाढवणं संभवनीय नाही. वळण देण्यासाठी झाडांचा विस्तार आटोक्यात ठेवण्यासाठी तसंच फांद्यांची विरळणी करण्यासाठी माफक आणि प्रासंगिक छाटणी करावी. आंब्यामध्ये फक्त पानांची विरळणी काही ठराविक परिस्थितीत करता येते. आंब्याच्या झाडावर जी पालवी येते ती पालवी पक्व होऊन त्याचं शेंड्यावरील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती होते. मात्र मोहर निर्मितीच्या काळामध्ये जे शेंडे सूर्यप्रकाशात असतात त्यामध्ये मोहर निर्मिती होते. या काळात जे शेंडे सावलीत राहतात त्यावर मोहर निर्मिती होत नाही. तेव्हा असे सावलीतले शेंडे खुडून विरळणी करता येते. तसंच दाटीच्या फांद्या काढूनही विरळणी करता येते. विरळणी कधी करावी हे जसं महत्त्वाचं आहे तसंच ती किती प्रमाणात करावी हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये आंबा उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी माहिती आपण ऐकली. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारणं आहेत?
2: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेलं आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपण जे जेनजे लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे, बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह दारू पिणे, त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीसचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले.
1: बरं,
2: हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे, म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलती जीवनशैली त्याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे काम करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे, तर एक मेंटल स्ट्रेस आहे. स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचं रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटते आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे. आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणल्या पाहिजे.
1: हा, म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: मॅडम, आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय, की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत, जे व्हाईट फॅट आहे ते जास्त शरीरामध्ये जमा होत, म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड, हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे पण पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
1: अच्छा,
2: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएटमध्ये तेवढंच चांगला.
1: बरोबर. श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये हृदयरोग या विषयाची माहिती आपण ऐकली. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगानी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागात केल्या आहेत आणि व्ह्यूईंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडी पट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवास

तासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौकाविहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येतात.

0: पावले आग्रहानं वळतात. खाजगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते, त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्त्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल, अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, सकाळी 7 आपण ऐकू शकाल ऐसी अक्षरे रसिके. त्यापूर्वी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा. अथ वार्ताः. मेक इन इंडिया अभियानस्य 12 सम्पूर्णे सति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना अस्याः योजनायाः अभूतपूर्वाः उपलब्धयः सम्प्रख्यापिताः. सामाजिकान्तर्जालीयपटले एकं सन्देशं यच्छन् प्रधानमन्त्रिणा एतत् प्रोक्तं यत् अभियानेनानेन भारते स्वदेशीनिर्माणं, वैदेशिकनिवेशः, निर्यातः च भूरिशः सम्प्रवर्धितः. तेन प्रोदीरितं यत् एषः परिवर्तनप्रवाहः सर्वेष्वपि क्षेत्रेषु प्रत्यक्षीक्रियते. आधारभूतसंरचना नवोन्मेषयोः बलेन भारतस्य निरन्तरसमृद्धिः एव मेक इन इंडिया इत्यभियानस्य मुख्यमुद्देश्यमस्ति. आकाशवाण्याः लोकप्रिये मन की बात इति मासिक प्रसंगे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी श्वः राष्ट्रस्य जनैः सह आत्मीयं विचार विनिमयं विधास्यति. 38th प्रसंगस्य कार्यक्रमस्यास्य समग्र देशे दूरदर्शन आकाशवाणी जालपुटेन सह डिजिटल माध्यमेषु साक्षात् प्रसारणाय सर्वप्रबन्धः समनुष्ठितः. हिन्दीवाचनानुपदमेव समस्त प्रादेशिकभाषाष्वपि अस्य रूपान्तरणम् आकाशवाणीकेन्द्रैः प्रसारयिष्यते. उत्तरप्रदेशप्रशासनम् आयुष्मान्योजनानियमानाम् उल्लङ्घनं कुर्वतां चिकित्सालयानाम् उद्दिश्य कठोरं कार्याचरणं विधास्यति. एतदर्थं राज्य स्वास्थ्य एजेंसी इति संस्था 4-सदस्यीयं निरीक्षणदलम् अरचयत्. अवधेयं यत् इदं दलं पञ्जीकृत चिकित्सालयानां परीक्षणं प्रारभत. विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः सम्प्राह यत् संयुक्तराष्ट्रसंस्थायाः परिष्काराय पाठाधारित वार्ता अतीवावश्यकी वर्तते. न्यूयॉर्क इत्यत्र संयुक्तराष्ट्रमहासभा

0: सभायां भाषमाणः विदेशमन्त्री अवोचत् यत् पाठम् अन्तरेण क्रियमाणा वार्ता केवलं समययापनमेव अस्ति। परिष्कारविरोधिनः अस्याः संस्थायाः दुरुपयोगं कुर्वन्ति इत्यपि असौ स्पष्टम् उक्तवान्। जलसुरक्षा सर्वैः नागरिकैः प्रशासनेन उद्योगैः च सहभागितां विधाय एव साध्यते इति जलशक्तिमन्त्रिणा सी.आर. पाटिलेन सबलं प्रोक्तम्। ह्यः नवदिल्ल्यां नवमभारत अन्ताराष्ट्रियजलसप्ताहस्य समापनसत्रे सम्भाषमाणेन मन्त्रिणा एतत् ख्यापितं यत् जलसंरक्षणाय जनसहभागिता अतीवावश्यकी वर्तते। मन्त्रिणा सविशेषं प्रोदीरितं यत् वैश्विकसहयोगेन एव जलसम्बद्धसमस्यानां परिहारः सम्भविष्यति। जलसंरक्षणं न हि केवलम् एकस्य कर्तव्यं प्रत्युत प्रत्येकस्य उत्तरदायित्वम् इत्यपि असौ सबलं न्यगादीत्। उत्तरप्रदेशे प्रादुर्भूतया अतिवृष्ट्या जनजीवनं सञ्जातम् अस्तव्यस्तम्। आसन्नां भीषणवृष्टिं विलोक्य प्रशासनपक्षतः बहुषु जनपदेषु पाठशालाः पिहिताः सन्ति। चक्रवातप्रभावेन राजधान्यां लखनौनगर्याम् अविरतं जलवृष्टिः प्रचलति। अत्रावधेयं यत् रविवासरं यावत् पूर्व्योत्तरप्रदेशे अतिभीषणा वृष्टिः विद्युत्पातः तीव्रसमीरश्च सम्भविष्यति इति सञ्चेतनाम् अयच्छत् ऋतुविज्ञानविभागः। नागोया एशियाई क्रीडासु भारतस्य पदकानां संख्या 23 सम्प्राप्ता। लक्ष्यभेदस्पर्धायां कमलजीतसुरुचियुग्मेन स्वर्णं गुलवीरसिंहेन च रजतपदकं प्रासाधि। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मुः उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी प्रभृतयः सर्वेभ्यः विजेतृक्रीडकेभ्यः वर्धापनसन्देशम् अयच्छन्। इति वार्ताः।
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या।
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
3: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
6: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7 वाजलेत, प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: देवांचीये द्वारी सौ वासंती घाडगे यांनी लिहिलेलं स्वप्रकाशित असं पुस्तक लोकमंगल मुद्रणालयातर्फे प्रकाशित झालं आहे. मुखपृष्ठावर केदारनाथ मंदिराचा फोटो खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मुख्य म्हणजे हे मुखपृष्ठ फोटो नसून पेंटिंग काढून बनवलेलं आहे. पुस्तक आपले गुरु कै अरुण गोडबोले यांचे विनम्र स्मरण करून सुरू केलं आहे. मनोगतातच या पुस्तकाला लेखिका निसर्गरूप ओपन एअर गॅलरी अशी ही अनोख्या देवळांची यात्रा आहे असं म्हणतात. या पुस्तकात एका यात्रेचे वर्णन तर आहेच, पण त्यासोबत विविध देवळं, ग्रह, नक्षत्र, तारका, निसर्ग, फुलपानं यांचं देखील वर्णन आहे. आनंद वाढेल, आनंदी वाटेल असं वातावरण संपूर्ण पुस्तकात शेवटपर्यंत टिकवलं आहे. पुस्तकाची सुरुवात म्हणजे या देवदर्शन यात्रेची सुरुवात माणिकनगर येथील श्री दत्तात्रेयांच्या गादीपासून केली आहे. माणिक प्रभूंच्या आशीर्वादाने जणू काही ही यात्रा सफल झाली आहे. देवदर्शनाची इच्छा होते, पण त्यात काही अडचणी कायमच सामान्य माणसाला येतात. त्यामुळे हे पुस्तक वाचून माणसं पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. काही ठिकाणी असं वाटतं इथे पर्यावरणास हानी पोहोचवणे सुरू आहे. रस्ते बनवण्यासाठी चारही दिशांना झाडं तोडून रस्ते करणं चालू आहे. बांधकामांची गर्दी झाली आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. खोदकाम चालू आहे. पण देवळात गेल्यावर मन मात्र शांत होतं. सुदैवाने लेखिकेला हा अनुभव देवाच्या कृपेने आनंददायी ठरला आहे. त्यांचे पर्यटन आनंददायी झाले आहे. ही सहल, हा सफरनामा या वाचनातून भक्तिपूर्ण देवदर्शनाचा मानसिक आनंद मिळतो. देवळाजवळ आवश्यक वस्तूंची, धार्मिक पुस्तकांची, फोटोंची विक्री होते. खाद्यपदार्थांची विक्री होते. फुलवाल्यांची, हॉटेल मालकांची कमाई होते. काही जणांना रोजगार प्राप्ती होते. आणि येणाऱ्या भक्तांना देखील हा बदल आवडतो आणि निर्मळ आनंद मिळतो. नवग्रहांची माहिती अतिशय छान प्रकारे वर्णन केलेले या पुस्तकात वाचायला मिळते. ज्योतिष हे पारंपरिक आणि पुरातन काळापासून चालू असलेलं शास्त्र आहे. देवदर्शनाचे, धार्मिक पर्यटनाचे वर्णन आपल्याला समजेल अशा भाषेत या पुस्तकात वाचता येते. त्या काळाची देवळाच्या सभोवतीची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, इतिहास, आर्थिक परिस्थिती देखील समजते. उदाहरणार्थ काही घरी दरवाज्याच्या सभोवती झाडं लावलेली असतात. अंगणात जुन्या काळची बैलगाडी अथवा पुरातन काळातली एखादी वस्तू ठेवलेली असतं. अगदी जनावर पेंढा भरून ठेवलेली असतात. देवाच्या पताका, झेंडे, मूर्ती असू शकतात. काही ठिकाणी महिला असे त्यांचे पारंपरिक असे त्या ठिकाणची वेशभूषा करत रंगीत कपडे घालून सजलेल्या असतात. काही ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून बाग खाजगी रचना करून फुलरोपं मांडून सजवलेली असते. ते त्या देवालयाचं वैशिष्ट्य असतं. केदारनाथ, कालेश्वरम, श्रीकालहस्ती, कांचीपुरम, चिदंबरम आणि रामेश्वर या ठिकाणचं वर्णन देखील या पुस्तकात वाचायला मिळतं. सर्व धर्मस्थळांचे, आतील मूर्तींचे कोरीव काम आणि दुर्मिळ अशा यातील मूर्तीचे वर्णन देखील वाचायला मिळते. वाढदिवसाच्या केकवर वरती छानपैकी रंगीत चेरी लावाव्या किंवा सजवावं ना, तसं कैलास यात्रेच्या वर्णनाने या पुस्तकाचा शेवट होतो.
0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला. मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे. काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली. सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरया जयघोषात मानाच्या 5ही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं. ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध

0: ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. विसर्जन जीवरक्षक रुग्णवाहिका आणि मोटार बोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या. गिरगाव चौपाट इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं. लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा झांज लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला. या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या. रत्नागिरी नागपूर सोलापूर कोल्हापूर सांगली बीड धुळे जालना नांदेड रायगड अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही. तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली. माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वडाळा येथील गृहप्रकल्पात 3,000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत.

0: 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 कर्जाची कमाल मर्यादा 10,00,000 रुपयांवरून वाढवून 20,00,000 रुपये करण्यात आली. यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
1: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
3: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार आणि लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवानंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते

आणि संगीतकार एस व्ही रामनन हे जग सोडून गेले 26 सप्टेंबर 2022 या दिवशी. रुद्रवीणा वादक हिंद गंधर्व पंडित शिवरामबुवा दिवेकर यांनी या जगाचा निरोप घेतला 26 सप्टेंबर 1988 या दिवशी. पद्मविभूषण संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय नर्तक व नृत्य दिग्दर्शक उदय शंकर हे जग सोडून गेले 26 सप्टेंबर 1977 या दिवशी. हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक संगीतकार आणि निर्माते हेमंत कुमार हे जग सोडून गेले 26 सप्टेंबर 1989 या दिवशी. मराठी संगीत विश्वातील प्रतिभावान संगीतकार आणि गायक राम फाटक यांचा आज स्मृती दिन 26 सप्टेंबर 2002 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, आज जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. पर्यावरणाचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि स्वच्छ सुरक्षित निरोगी परिसराचं महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदींसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावं लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ई प्रमाण सारख्या उपक्रमांमुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होत आहे. या सुविधेचं स्वरूप काय आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आणि डिजिटल सेवांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत कशी होणार आहे, याबाबत आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवाल सर, मला एक विचारायचं आहे की आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्या डिजिटल आहेत, पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असतील, त्यांना जर जमिनीच्या नोंदणीच्या संबंधितल्या या सगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात असं वाटतंय, तर यासाठी काहीतरी विशेष उपक्रम काही राबवले जाणं गरजेचं आहे, ते आहेत का?
1: सो यासाठी आपण आता एक सेवा संकल्प अभियान जे आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम आपण गाव पातळीवरती घेतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आज तुमचं या रेडिओचे मार्फत आणि या दिलखुलास कार्यक्रमाच्या मार्फत आपण लोकांना आवाहन करतोय की प्रत्येक ग्रामपंचायती

0: मध्ये आणि कदाचित प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाळा जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. आपण आपलं जमिनी संदर्भात आपण जर त्या ठिकाणी जाऊन महाभूमी म्हणून आपण जर वेबसाईट त्यांना सांगून ऍक्सेस केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण कुंडली तुम्हाला त्या ठिकाणातून तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे मी आज लोकांना आवाहन करतोय आणि याच मध्ये काही चूक जरी असली तरी तुम्ही आमचे नंबर जे आहेत 2025-712-712 याच्यावरती जर आपण फोन केला तर निश्चितच आमचे कॉल सेंटर मार्फत तुम्हाला तुमचे इश्यूजचं निराकरण आपण करून देऊ.
1: सर, आता जमिनीच्या नोंदींच्या डिजिटायझेशनमुळे आपल्या प्रशासकीय कामकाजात देखील बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल?
0: सो आपण जेव्हा कोणतेही गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आणतो ते नुसतं एक्झिस्टिंग प्रोसेसला आपण डिजिटाईज करतो असा नव्हे, आपण त्या प्रोसेसला पूर्ण रिइंजिनिअरिंग करतो. आता नुकतंच आम्ही जे आपला पद्धती असते नोटीस पाठवण्याची ते आपण कम्प्लीट ऑनलाईन केलं. आपला जे मोजणीचा अर्ज असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला एखाद्या माणसाला बसून ते अप्रूव करावं लागते ते आपण AIचा वापर करून आपण ते पूर्ण ऑनलाईन केलं. म्हणजे की याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी आहेत त्याचा पण ताण, कामाचा जे व्याप्ती पाहून त्याचा ताण पण सुद्धा कमी होतो, लोकांना सेवा जलद गतीने भेटते आणि देर इज नो ह्युमन इंटरफेरन्स इन बिटवीन. सो आपण हे विचार करतो आहे की आपले लोकांचं जे कौशल्य आहेत ते सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये लागावे आणि जे रुटीनचं काम आहे ते तंत्रज्ञान आणि AIच्या मार्फत ऑटो व्हावे आणि लोकांनी एक पारदर्शक सुसूट पद्धतीने त्याची सेवा भेटावी.
1: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिकच प्रगत काम करतो आहोत, पण त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा अडचणी असतील यांचं जलद निराकरण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महसूल विभागातल्या ज्या सेवा आहेत या अधिक सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी भविष्यात कोणत्या नव्या सुविधा आणण्याचा आपला विचार आहे?
0: सो महसूल विभागामध्ये बरीच ठिकाणी लोकांची तक्रार असते की आमचे कर्मचारी उपलब्ध होत नाही किंवा ते एखाद्या वेळी वेळेवरती काम करत नाही. सो आपण हे जेव्हा पूर्ण गोष्टी पाहिली तर आपल्याला असं वाटतोय की जे लोड आहे कामाचा ते दिवसादिवसा एवढं वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय काही ठिकाणी लोकांचं डिस्क्रिशन असतो, अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा. सो हे डिस्क्रिशन जे आहेत ते कधी कधी गैरप्रकारचा एक कारण बनतो. सो भविष्यामध्ये आणि भविष्य म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटीची गरजच नाही गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह पाहून आपल्याला ते कम्प्लीट करता येते त्या ठिकाणी आपण पूर्णपणे डिजिटाईज मेकॅनिझमचा वापर करणार आहोत. याच प्रकारचा जे डेटा आहेत, सो सपोज जर मी आज महसूलमध्ये तहसील ऑफिस आहेत आणि तसंच मोजणी खाते आहेत तसंच प्लॅनिंग खाते आहेत, या तिघाला जे आपसा डेटा शेअरिंग करायचे होतं त्यासाठी लोकांना वेगवेगळे डिपार्टमेंटला जावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं पण वेळ वाया जायचं आणि लोकांना पण खूप मोठ्या प्रकारचा गैरसोय व्हायचा. आपण हे सगळे डिपार्टमेंटला इंटिग्रेट करतो आहे जेणेकरून एखाद्या गोष्टी इकडे अप्रूव्ह झाली की ती ऑटो मोडमध्ये पुढच्या डिपार्टमेंटला यायला पाहिजे आणि ऑटो मोडमध्ये त्यानंतर लोकांना भेटला पाहिजे. सो असा इंटिग्रेशन जो आपण करतो आहे त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की लोकांची शासनाबद्दल जे प्रतिमा आहे ते अजून वाढेल आणि विश्वासार्हता जे आहेत ते सुद्धा आमची अजून प्रमाणिक होईल.
1: जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमचे नोंद हे सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या 712 काय उल्लेखित आहे आणि तुमचे प्रॉपर्टीमध्ये काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30-40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतो आहे किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकतो.

0: आम्हालाही माहिती आहे की अजूनही काय लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत, त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ॲक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शास्त्रासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतरची जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोईंग टू ऑफिसेस, हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्त्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रति घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीनी जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावा लागते. आपण जर लहान असतो तो तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला एक गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स, ई प्रमाण, तुमचं जुना रिकॉर्ड, 7-12, 8 नमुना तुमचं 8, सर्वच गोष्टी हे आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज माझ्या ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाऊनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आव्हान करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन्स सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरंच आपण जे विभागांचं इंटिग्रेशन करतात ते तर खरंच चांगली एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण असं पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डेटा मॅनेजमेंट याचा सगळ्याचा वापर जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रभावी करण्यासाठी करता येऊ शकेल, तो कशा पद्धतीनं?
0: सो आज जर आपण एखादा रजिस्ट्री करायला गेलं प्रॉपर्टीचं, सर ते प्रॉपर्टीचं एकंदर रेकॉर्डमध्ये किती एरिया आहेत, तो आपण त्याला मग सांगतो आहे की तुम्ही सांगण्यापेक्षा ते तुम्हाला डेटा बेसमधूनच यायला पाहिजे की या प्रॉपर्टीचा एवढा एरिया आहेत, या प्रॉपर्टीवरती काय लिटिगेशन चालू आहेत का, या प्रॉपर्टीची मोजणी केव्हा झालेली आहे. जसं आपण आता म्हणाले की जे एक्झिस्टिंग डेटा बेस आहेत त्या डेटा बेसचा वापर करून आपण काय गोष्टी ऑटो मोडमध्ये आणणार आहेत. जसं आपण आता जे प्लॅन करतो आहे की 30% अशी नोंदणी आहेत ज्यासाठी तुम्हाला म्युटेशनमध्ये थांबावं लागणारच नाही, बिकॉज ते सगळे ऑनलाईनच सर्टिफाय होऊन जातील. सो अशा प्रकारचा आपण ज्या ज्या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहेत त्या त्या ठिकाणी आपण डेटाबेसचा वापर करून त्या डेटाबेसला इंटरऑपरेबल, म्हणजे की आमचे 7-12 डेटा आहेत त्यांनी प्लॅनिंग डिपार्टमेंटसोबत बोलला पाहिजे आणि त्यांनी तोच डेटा आमच्याकडून घ्यायला पाहिजे. मोजणी झाल्या डेटा आहेत त्याचं ऑटोमॅटिक 7-12 व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या डेटाबेसचा आपण इंटरऑपरेबल बनवून आपण ते लोकांना सुलभ गतीने देणार आहेत आणि त्यांना पण त्या डेटाचा विश्वासार्हता तेव्हा वाढेल जेव्हा 3-4 ठिकाणी जे डेटा वापर होतो आहे तो त्यांना सारखा दिसणार. सो तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा डोअर टू डोअर जाण्याची गरज भासणारच नाही आणि सिंगल विंडोमध्ये खरंच त्याचं काम होणार आहे.
1: वा, श्रोते हो, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरबसल्या कागदपत्र आणि नोंदी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजच्या भागातून मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. दिलखुलासच्या पुढील भागात आपण जमिनीच्या नोंदीतील चुका, तक्रारी आणि शेतकरी तसंच ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
3: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
4: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
3: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
4: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
3: संपर्क 90111 32 500
4: 9011 32 500.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलीचं वय आहे 30 वर्ष, क्षितिजा असं नाव समजूयात. आता हिची 153 cm उंची आहे पण वजन मात्र 97 kg. सो ऑब्व्हियसली खूप जास्त आहे वजन. तिला थायरॉइडचा त्रास आहे, PCOD चा त्रास आहे. तिच्या फाईल मध्ये लिहिलंय की बॅक इंजुरी झाली होती आणि त्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यानंतर तिच्या वजनात वाढ झाली आहे. काय केस होती क्षितिजाची?
8: क्षितिजाची केस सांगतो. 153 cm उंचीला 97 kg म्हणजे आपण समजू शकतो वजन खूप जास्त होतं. फक्त याला एक कारण होतं. आता जेव्हा मी ती अशी चर्चा करत होतो तेव्हा तिने या सगळ्या गोष्टी मला समजावून सांगितल्या की तिचं वजन एवढं जास्त नव्हतं. ऑफकोर्स तिच्या उंचीनुसार तिचं वजन जास्तच होतं, म्हणजे साधारण 70 ते 75 मध्ये तिचं वजन असायचं. फक्त प्रॉब्लेम असा झाला की तिला 2 वर्षापूर्वी एक सिव्हिअर ऍक्सिडेंट झाला, ज्या ऍक्सिडेंटमध्ये तिला बॅक इंजुरी झाली, ज्या बॅक इंजुरी करता तिला मोठी एक सर्जरी थ्रू जावं लागलं आणि त्या ऑपरेशन झाल्यानंतर तिला ऑलमोस्ट 3 महिने बेडरेस्ट सांगितली होती आणि त्या बेडरेस्टमध्येच तिचं वजन हे वाढत गेलं. नंतर सुद्धा बेडरेस्टमधून रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा तिला पाठीच्या मुवमेंटमध्ये भरपूर रिस्ट्रिक्शन सांगितली होती. चालण्यावरती सुद्धा अगदी म्हणजे रिस्ट्रिक्शन सांगितली होती, इतकं सगळं रिस्ट्रिक्टेड होतं. आणि त्यामुळे ते वजन वाढतच गेलं. आणि आपल्याकडे जेव्हा ती जॉईन झाली तेव्हा तिची सिच्युएशन अशी होती की तिला कुठलाही एक्सरसाइज करायला काही रिस्ट्रिक्शन डॉक्टरांकडनं जास्त नव्हती, पण थायरॉइड तिला डेव्हलप झाला होता, थायरॉइडचा इश्यू होता. बॅक पेन थोडासा होत होता कारण का तो वजनामुळे होत होता असं डॉक्टर म्हणले की वजन कमी कर तुझा बॅक पेन हा निघेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिला PCOD PCOS या कालावधीमध्ये झाला होता वजन इतक्या झपाट्याने वाढल्यामुळे. आणि हे 3 तिचे मेन इश्यूज त्याच्यामध्ये होते.
7: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32500 9011 32500 90111 32500. सो विक्रम, तू सांगतोय क्षितिजाच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की बॅक पेनची इंजुरी झाली, त्या ऑपरेशन तर वजन वाढलेलं आहे.
8: बरोबर. सो आता जेव्हा क्षितिजाची मी लाईफस्टाईल थोडीशी स्टडी करायला चालू केली तेव्हा मला लक्षात आलं की आता म्हणजे आपल्याकडे जॉईन करायच्या वेळेस तरी तिची लाईफस्टाईल तशी बरी होती. घरचं खाणं जास्तीत जास्त होतं, बाहेरचं खाणं बऱ्यापैकी तिने कमी केलं होतं. दुसरी गोष्ट, तिच्या रेग्युलर मुव्हमेंट चालू झाल्या होत्या. तिने मला सांगत होती की रोज काही झालं तरी 40-45 मिनिटं मी चालायला जाते. आता याच्यात PCOD च्या बाबतीत तिचं कसं होतं की तिचं PCOD पीरियडही खूप जास्त असा सिव्हिअर म्हणावा तसा नव्हता. महिन्याच्या महिन्याला पिरियड येत होते पण फ्लो कमी झाला होता आणि कधी कधी एखादा महिना पिरियड 10-15 दिवस पुढे जात होते, थोडे इरेग्युलरही झाले होते. तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, घरचं नॉर्मल खाण्याचं जे डाएट असतं ते, घरच्या घरी करायचे व्यायाम, त्यात ऑफकोर्स तिच्या डॉक्टरांकडनं हे घेतलं की कुठले व्यायाम शक्यतो केले नाही पाहिजेत, ज्याच्यात खालती वाकून वजन उचलणं झालं किंवा असलं असले काही व्यायाम नाही करायचे होते. तर आता एनिवेज आपल्या वजन कमी करण्याच्या व्यायामांमध्ये कुठलेही लिफ्टिंग म्हणजे एक्सटर्नल वेट्स आपण वापरत नाही. आणि मग तिने व्यवस्थित सगळ्या गोष्टी काटेकोरपणे मात्र करायला चालू केल्या, कारण का तिला तिची हेल्थ इश्यूची सिव्हिअरिटी लक्षात आली होती. आपण तिचा रिझल्ट बघितला, तिला आपल्याकडे जॉईन करून 3 महिने झाले. या 3 महिन्यात आज तिचं 11 किलोनी वजन कमी झालंय, म्हणजे 97 वजन होतं, आता ते 86 वरती आलेलं आहे. दुसरी गोष्ट, या 3 महिन्याच्या कालावधीत तिचे पिरियड हे व्यवस्थित डेट वरती आलेले आहेत. चौथी गोष्ट म्हणजे तिला बाकी छोटे मोठे जे त्रास होते, पाठ सारखी अन्नमन्न दुखायची, त्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे. ऑफकोर्स वजन अजून भरपूर कमी व्हायची गरज आहे, पण सुरुवात अत्यंत चांगली आणि छान झालेली आहे. या एवढ्या मोठ्या तिच्या एपिसोड नंतर माझ्या मते खूप चांगली सुरुवात झाली.
7: नक्कीच. याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची. श्रोत्याहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
8: नमस्कार.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
9: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
10: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
11: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
10: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
11: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:45 आणि 40 सेकंद होत आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला वंदना विटणकर यांची रचना ऐकूया दशरथ पुजारी यांच्या स्वरात.

राजा काळे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं हे गीत.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 वाजता इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:25 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाजं आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी, असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे, तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकं आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं.

पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मनीषा वांगणकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची ही रचना.

गौतम करंदीकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग 137.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: 1857 साली ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला. भारत थेट राणीच्या अंमलाखाली आला. त्यामुळं भारताचं भलं होईल अशी आशा इथल्या धुरीणांना वाटत होती. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय आणि बाग निर्माण करायचा ठराव झाला. 11 मे 1860 रोजी संग्रहालयाचे खंदे पाठीराखे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी जॉर्ज रसेल क्लार्क आले. लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्याप्रमाणे जॉर्ज क्लार्क यांनाही प्रस्तावित बाग आणि संग्रहालयाविषयी ममत्व होतं. म्हणून तर आल्यापासून 10व्या दिवशी म्हणजे 21 मे 1861 रोजी संग्रहालयासाठी मुक्रर केलेली माउंट इस्टेटवरची जागा त्यांनी संग्रहालय समितीकडे सुपूर्द केली.
2: संग्रहालयाच्या इमारतीचे आराखडे तयार करण्यासाठी आणि बांधकामावर देखरेख करण्यासाठी म्युनिसिपाल्टीचे ड्रेनेज इंजिनियर विलियम ट्रेसी यांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्या मदतीला जे जे स्कूल ऑफ आर्टचे सुपरिंटेंडेंट जॉर्ज विल्किन्स टेरी यांना देण्यात आलं. जॉर्ज टेरी हे व्यावसायिक चित्रकार असल्यामुळे त्यांच्यावर व्हिक्टोरिया गार्डनच्या आखणीची जबाबदारी सोपवण्यात आली.
1: संग्रहालयाचे आराखडे तयार करण्याचं काम सुरू झालं. तत्पूर्वी इमारतीचं बाह्य स्वरूप आणि अंतर्गत रचना यावर बरीच चर्चा झाली. इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या बांधकामाशी स्पर्धा करणारी आणि वेगळ्या पद्धतीची इमारत असावी असं सरकारचं म्हणणं होतं, तर भाऊ दाजींचं वैयक्तिक म्हणणं ती भारतीय पारंपरिक वास्तुशैलीशी मेळ जुळणारी एखाद्या प्राचीन मंदिरासारखी असावी. संग्रहालय समितीची अपेक्षा मात्र इमारत कोणत्याही पद्धतीची असली तरी तिचं बांधकाम कमीत कमी खर्चात व्हावं एवढीच होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर इटालियन पॅलेडियन पद्धतीचं बांधकाम करण्यावर संबंधितांचं एकमत झालं.
2: इमारतीची लांबी 173 फूट, रुंदी 84 फूट, उंची 66 फूट अशी असणार होती. आकार आयताकृती चौकोन. मुख्य इमारत 2 मजल्यांची, परंतु 4ही कोपरे 3 मजल्यांचे असणार होते. दुरून ही इमारत 4 बुरुज असलेल्या इमारतीसारखी दिसणार होती. इमारतीचे आराखडे

0: अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता. ट्रेसी यांच्या जागी मेयर स्कॉट मॅक क्लीलँड अँड कंपनी या फर्मची नेमणूक करण्यात आली. बागेच्या रचनेचं कामही त्यांच्यावरच सोपवण्यात आलं.
1: वर्ष सरता सरता आणखी एक दुःखद घटना घडली. 14 डिसेंबर 1861 ला व्हिक्टोरिया राणीचे पती प्रिन्स आल्बर्ट यांचं निधन झालं. राणी शोकात बुडली. संपूर्ण इंग्लंड आणि त्यांच्या जगभरातल्या वसाहती दुःखात बुडल्या. संग्रहालय समितीलाही राणीच्या दुःखात सहभागी होणं क्रमप्राप्त होतं. मागोमाग झालेल्या 2 महत्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे संग्रहालयाचं काम रखडणार अशी चिन्ह दिसायला लागली होती. 30 जानेवारी 1862 ला राणीच्या सांत्वनाचा ठराव करण्यासाठी टाउन हॉलच्या दरबार रूममध्ये संग्रहालय समितीची सभा बोलावण्यात आली. अध्यक्षस्थानी नाना शंकर शेठ होते. प्रिन्स आल्बर्ट यांच्या निधनामुळं राणीच्या दुःखात संग्रहालय समिती सहभागी असल्याचा ठराव करण्यात आला.
0: राणीने मुंबईतल्या प्रस्तावित संग्रहालयाच्या नावामध्ये प्रिन्स आल्बर्ट यांच्या नावाचाही उल्लेख करण्याची सूचना संग्रहालय समितीला केली होती. प्रिन्स आल्बर्ट यांनीच 1851 लंडन प्रदर्शनावर जातीने मेहनत घेतली होती. पुढे जी जगभरात अनेक संग्रहालय सुरू झाली त्यांचं मूळ लंडन प्रदर्शनात होतं. त्या अर्थाने मुंबईत होऊ घातलेलं संग्रहालय प्रिन्स आल्बर्ट यांचंच ब्रेन चाइल्ड होतं, त्यामुळेच राणीने तशी सूचना केली होती. त्याला समितीची हरकत असण्याची शक्यताच नव्हती. राणीची सूचना अंमलात आणून प्रस्तावित संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम ऐवजी व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम असं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
1: म्युझियमच्या नावात बदल झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा वर्गणीसाठी आवाहन करण्यात आलं. कमीत कमी वर्गणी 150 रुपये ठरवण्यात आली. या सभेत 3150 रुपये जमा झाले. एव्हाना इमारतीचे आराखडे तयार झाले होते. ते जनतेच्या माहितीसाठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर सूचना मागवण्यात आल्या. इमारतीच्या रचनेच्या बाजूने आणि विरुद्ध अशी दोन्ही बाजूंची मतं लोक मांडत होते. उदाहरणार्थ मिस्टर अलेफ केल यांनी इमारतीचं डिझाईन तयार करण्यापूर्वी जनतेची मतं जाणून घ्यायला हवी होती अशी सूचना केली. पुढे ते म्हणाले, भाऊदाजी आणि बर्डवूड डॉक्टर म्हणून उत्तम आहेत, पण ते आर्किटेक्ट म्हणून चांगले असतीलच असं नाही. त्यांची मतं अंतिम समजू नयेत. अलेफ केल यांचं हे पत्र 8 एप्रिल 1862 टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्यासारख्याच आणखी किमान 50 मुंबईकरांनी संग्रहालयाच्या इमारतीच्या डिझाईनवर टीका केली होती.
0: संग्रहालयाच्या इमारतीसाठी जमा झालेली वर्गणी खर्ची पडत चालली होती. इमारतीचा मात्र अजूनही पत्ता नव्हता. आता कुणाची मतं विचारण्याच्या फंदात न पडता बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी गव्हर्नर असलेल्या सर बार्टल फ्रियर यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 1862 रोजी इमारतीची कोनशिला बसवण्याचा समारंभ आयोजित केल्याचं जाहीर करण्यात आलं.
1: समारंभाचा दिवस उजाडला. दिवस हिवाळ्याचे होते, अंधार लवकर पडत असे. कार्यक्रम जरी सूर्यास्ताला सुरू होणार असला तरी दुपारी 3 वाजल्यापासूनच भायखळ्याच्या दिशेने येणारे सगळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आज ज्या ठिकाणी संग्रहालयाची इमारत उभी आहे तिथं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. समोरच्या बाजूला प्रेक्षकांसाठी अर्धगोलाकार स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. सर्वसामान्य मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मुंबई शहरात त्या दिवशी उपस्थित असलेली प्रत्येक युरोपियन व्यक्ती समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिली होती. नानाविध रंगांची आणि आकाराची पागोटी, शेले आणि रुमाल बांधलेल्या माणसांनी स्टेडियम फुलून गेलं होतं.
0: सायंकाळी 5 वाजता समारंभाचे मुख्य यजमान नाना शंकर शेठ आणि संग्रहालय समितीचे सगळे सदस्य समारंभस्थळी हजर झाले. गव्हर्नर आणि लेडी फ्रियर परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमधून समारंभासाठी यायला निघाले असल्याची वर्दी आली आणि बँड वादन सुरू झालं. श्रोते हो, आत्ताच

आपण ऐकला भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा पाचवा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, आज 26 सप्टेंबर 2026 जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. निरोगी जीवनासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देणारा हा दिवस. जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारं हे गीत ऐकूया.

0: दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित

मुक्ता या चित्रपटातलं नाधो महानवर यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात, संगीतकार आनंद मोडक. श्रोते हो, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, योग्य स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त वातावरण हीच निरोगी जीवनाची महत्त्वाची आधारस्तंभ आहेत. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे.

0: मुक्ता या चित्रपटातलं नाधू महानोर यांचं आणखी एक गीत पण ऐकलं. स्वर होता जयश्री शिवराम यांचा. सकाळचे 9:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बाबा आणा 3,000.
4: ते कशाला?
3: माझा पॉकेट मनी.
4: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
3: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
4: है
3: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
4: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
3: तुमचा मोबाईल द्या,
4: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: श्रोते हो, निसर्ग निरोगी असेल तर आपणही निरोगी राहू, नाही? म्हणून निसर्गाचं जतन करूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ सुंदर पर्यावरण ठेवूया.

0: नवरा माझा नवसाचा या सिनेमातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, सोनू निगम यांच्या स्वरात. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवड्यात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी, तुझ्या सवे शहारतो। तुझी दिठी तुझी मिठी, तुझ्या सवे शहारतो। तुझ्या तना मना तुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे। फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे। तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण। तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे। आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी? तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही। तरीही सारं हवं असं वाटणार आहे। त्याला गंध भारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते। पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध

माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो. आणि मग असं उत्कट प्रेमात न्हाऊन निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा फुलाफुलातून गात राहायचे आहे. इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी.

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे। साथ संगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
5: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

सकाळचे 9:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सुरुवातीला ऐकूया स्वरदा साठे यांच्या स्वरातलं हे पद.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बाबा आणा 3,000।
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी।
3: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा। है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
2: तुमचा मोबाईल द्या,
3: घे घे। भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।

नारायण वी कुलकर्णी यांचं पद आपण ऐकलं, मुकुंद मराठे यांच्या स्वरात. यानंतर नाट्यपरागमध्ये शेवटी ऐकूया पंडित विद्याधर गोखले यांचं पद धनंजय जोशी यांच्या स्वरात.

याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीतकार आनंद घन.

0: महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार राम लक्ष्मण, चित्रपट तुमचं आमचं जमलं. सकाळचे 10:11 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

बाजीरावाचा बेटा या सिनेमातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, बाजीरावाचा बेटा या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं आणखी एक गीत आपण ऐकणार आहोत. गायक आणि संगीतकार पुन्हा एकदा सुधीर फडके.

0: अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अजय अतुल, चित्रपट महाराष्ट्र शाहीर. या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा

0: सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद

सकाळचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन. राग आहे चारुकेशी. मध्यलय गत रूपक तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांची. ऐकूया पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन, राग चारुकेशी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित उल्हास बापट यांचं संदूरवादन राग चारुकेशी, त्यांना तबला साथ विभव नागेशकर यांचे. नादब्रह्म कार्यक्रम आपण ऐकू शकाल दुपारी 2:30 वाजता. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
0: यानंतर ठीक 11:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकू शकाल, पण तत्पूर्वी 11:00 दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

सरकारनामा या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात, गीत अजेय झणकर यांचं, संगीतकार आनंद मोडक. नशीबवान या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

कैवारी या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीत जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी.

श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातलं गीत ऐकूया। पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात, गीत शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत श्रीकांत तेलंग यांचं।

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

आपण ऐकत होतात चौकट राजा या चित्रपटातलं आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरातील गीत. गीत सुधीर मोघे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. गीतबहार आपण पुन्हा ऐकू शकाल 1:05. प्रसार भारतीच्या वेव्ज, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

सकाळचे 11:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची. अपर्णा साठे यांच्या स्वराला ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत.

आपण ऐकत होता दीपा भालेराव यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. यानंतर ऐकूया नंदिता बोरकर यांच्या स्वरात विजया जहागीरदार यांचं गीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:45 PM. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफिल आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेचा भाग तिसरा. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
2: आणि वरदाचा नमस्कार.

0: कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी. हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतींच्या वेध लाविती उरी. त्याच्या नादे करू पाहाते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी.
1: वा मधुरा, संजीवनी मराठे यांच्या कवितेतल्या या काही पंक्ती आहेत ना?
0: अगदी बरोबर वरदा. कविता म्हणजे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याची एक साहित्यकृतीच.
1: हो, आणि जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हणतात ना.
0: अगदी बरोबर. म्हणजे बघ ना, आपल्याला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या संवेदनाक्षम मनानं टिपणं हे मात्र हे कवी लोकच करू जाणेत बरं का.
1: बरोबर, त्या टिपणं, त्या व्यक्त होणं हे सुद्धा खूप एक मोठी हातोटी आहे, नाही का?
0: अगदी.
1: आपल्याही काही मैत्रिणींनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम निवडलंय.
0: अरे वा.
1: आणि आज आपण ऐकणार आहोत काव्य मैफिल.
0: म्हणजे एकदम छान कविता ऐकायला मिळणार आहेत आज आपल्याला. सांगलीचा चारुता हा ग्रुप आहे आणि त्यातल्या या मैत्रिणी आहेत, तर त्यांनीच सादर केलेली ही काव्य मैफिल आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. यामध्ये सहभागी आहेत
1: शुभदा पाटणकर,
0: अमिता शहा,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी
1: आणि स्नेहा पावसकर. रसिक श्रोते हो, नमस्कार.

0: सुंदरतेचे अमृत पिऊनी सजते जशी रमणी, स्वरगंगेच्या काठावरती उभी मनमोहिनी। सौंदर्याची परिभाषा ही शब्दांसवे सजता, लकेर होऊन शब्दांची मग बनते ही चारुता। श्रोते हो, आम्ही चारुता सादर करीत आहोत काव्य मैफिल। अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीट लऊ, ही आपण जन्माला आल्यावर ऐकलेली पहिली कविता आई आजी मावशीच्या आवाजातली। तिथून आपल्या आयुष्याबरोबरच या कवितेचाही प्रवास होतच असतो, कधी कळत तर कधी न कळत। वेगवेगळ्या वळणावर आपल्याला कविता वेगवेगळ्या रूपात भेटत जाते आणि जगण्याचाच एक सहज भाग म्हणून जाते म्हणा ना। पहिली कवितेची ओळख होते ती मातृभाषेतूनच। आपल्या मराठी भाषेत तर हे काव्यदालन एखाद्या हिरव्या गर्द वनराईसारखं सर्वार्थानं समृद्ध आणि बहरलेलं आहे। साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानदेवानी अमृतापेक्षाही जिचा गोडवा श्रेष्ठ मानला तीही मराठी भाषा। याच मराठी भाषेचा गोडवा अस्मिता वेगळ्या शब्दात मांडताना म्हणतात,
1: किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, ज्ञानेश्वरीतून झरत आतो शब्दकण अमृताचे। मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, शब्दा शब्दांची उकल अर्थातून व्यक्त होते। नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, बोलताना समजते नाद मधुर सुस्वर। जरी म्हणतात सारे भाषा बदले कोसावरी, आत्मापरी एकतीचा बाज वेगळा आहे जरी। ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, नानाविध प्रकाराने भाषा रंगरूप घेते। प्राचीन स्वयंभू श्रेष्ठता सलगता निकषचार, माय मराठी ही भाषा चौगुणाने शोभे फार। अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची।
0: किती सुंदर ना। खरंय, कविता खऱ्या अर्थानं फुलते बहरते ती निसर्गाच्या सान्निध्यात। हा निसर्ग कधी कवी अनिलांच्या शब्दात अश्विनात धुकं पांघरून दवाचे साज लिहून येतो, केशरी उन पिऊन येतो, तर कधी नाधो महानोरांच्या कवितेतून झिम्माड पाऊस बनून येतो। कवी यशवंतांच्या पाणपोईत जीवाची तलखली करतो, तर कधी कवीवर्य पाडगावकरांच्या कवितेत घननीय होऊन बरसत राहतो। पण खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला होतं ते त्याच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहूनच, आणि मग तोच आनंद शब्दात व्यक्त करताना अमिता म्हणतात, आला आला पाऊस आला।
2: पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघसावळे, पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघसावळे, चमचमणाऱ्या वीज प्रपाती उजळून येते रूप आगळे, टप टप ठेक्यावरती चाले ओलसरींचे नृत्य सोहळे, आला आला पाऊस आला कानी मंजुळ सूर कोवळे, वारे गाती झुलती पाती, वारे गाती झुलती पाती, झेलित जाती थेंब पसारे, तुडुंब भरल्या ओंजळ काठी क्षणमोहाचे ओघळणारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, इंद्रधनुचे पंख लेऊनी नाच नाचती मोर पिसारे, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरमुसलेल्या फुलांभोवती अत्तर ओले हळूच शिंपती, सरसरगारा चिंबट पोऱ्या, सरसरगारा चिंबट पोऱ्या, अंगणी सांडत आले कोणी मन माझेही बालिश होऊन, गाऊ लागते श्रावण गाणी ओल्या पाणी निजती पक्षी, ओल्या पाणी निजती पक्षी, ओली माती फुलते राणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी।
0: पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, त्या कागदी होड्या गारा वेचणं, गच्च भिजून जाणं. आणि मग तरुण वयात मात्र हाच पाऊस कधी सखा बनून येतो तर कधी प्रियकर. मन हळुवार होतं, सरींच्या सुरावटीवर आनंदाच्या लकेरी लहरत जातात आणि ओढ लागते त्याला भेटण्याची, त्यालाही आणि तिलाही. ही ओढ सादर होतीये साजण पाऊस या संजीवनीच्या शब्दातून.
2: गच्च आभाळ भरलं मनी पाऊस येताना, तेव्हा बहरही आला श्रावणातल्या सरींना. आला असा तू जशी मैफल सजली, कोंब पान फुलं टरारली, धरणी सुखावून गेली. म्हणे राणी कोणब्याची, नको धिंगाणा घालूस, आली पेरणी कराया, छळ नको रे करूस. माझ्या भाऊ राया वाट पाहते रे तुझी, का उशीर केलास ओढ मला माहेराची. उभ्या जन्मात फिटेना तुझं उपकाराचं देणं, उभ्या जन्मात फिटेना तुझं उपकाराचं देणं, तुझं दान थेंब देणं आहे माईचं र लेणं. आला माहेराहून ओलावान वळा घेऊन, सांग आकाश पित्याला गेली काळी माया आनंदून. वारा गाई मंगलाष्टक वीज दावी दारू काम, थेंब जाहली त फुले राजा आवर रे कामधाम. मुराळी तू आला पहिला पाऊस बनून, काळ्या आईसाठी आले तुझे थेंब थेंब ओथंबून. वारा घाली तसे शिळ सांगे धरणीस, आला आला ग तुझा प्रिय साजण पाऊस. साऱ्या सृष्टीचा संसार करतो हा निसर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग.
0: पाऊस कधी रिमझिमतो तर कधी कोसळतो, तोही अगदी वेड्यासारखा. कधी हलकीशी सर येते आणि माती गंधित होते, तर कधी कड्यावरून कोसळताना हीच जलधारा प्रपात होऊन येते. अशा या रिमझिमणाऱ्या धारांमधला एक अंश होऊन अलिप्तपणे त्या पावसाकडे बघताना वाटत राहतं, तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधिते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. विठ्ठल होऊन नभांतरीचा टाळ घोषी मृदंग नादत, वळचणीला थरथरणाऱ्या स्वतः भोवती पंख लपेटित. त्यांच्यासाठी तुझे बरसणे मी दारातून पाहते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. भूक घेऊनी उरात मोठी कासा विसती धरणी माता, तप्त अग्नीच्या गिळुनी ज्वाळा थकूनी जाई ती मम माता. तुझ्या अमृतधारा पिऊनी जेव्हा ती मनापासूनी हसते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते. इंद्रधनुच्या तव रूपा बघुनी मोद होतसे मना मनातुनी, लाल पिवळ्या निळा जांभळ्या अबोल गुलाबी शुभ्र कळ्यातुनी. कातळ नक्षी हिरवी होता गवत फुलांचे नृत्य चालते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. टप टप टप टप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, टप टप टप टप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते. इतकी कसली धुंदी तुझला भान तुझे रे कसे हरपते. थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. श्रोते हो, कविता म्हणजे अंतर्मनातल्या निर्माण झालेल्या विचारांना नेमकं शब्दरूप देणं, तेही लय ताल आणि यमक साधून. अगदी वृत्तबद्ध रचनांपासून मुक्त छंदांपर्यंतचा कवितेचा हा प्रवास थक्क करून सोडणार आहे. विरह, आर्तता, तगमग, अतृप्तता या भावनांना नेमकेपणा देण्यासाठी कवितेसारखं दुसरं माध्यम नाही. अशीच एक न जुळलेल्या रेशीम गाठींची खंत व्यक्त करताना स्नेहा म्हणते, किती किनारे सोडून गेले,
2: किती

0: किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम काठी। साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, बंध मुक्याने सैल सोडूनी, अधीर मिठी ही सुटून गेली न घडली गोड कहाणी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। रुसवे फुगवे झाले असते, रुसवे फुगवे झाले असते, अमृत ओठीचे प्यायले असते, कशास केलास हट्ट सख्या तू परतून जाण्यामागे, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, खेळ कुणाना कळला परिहा अन नयनीचे मी अश्रू पुसते, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम काठी, न जुळल्या रेशीम काठी।
1: खरंय, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधीतरी खंत येतच असते ना। कसं आहे पहा ना, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतचे सहकारी बदलतात, आजूबाजूची माणसंही बदलतात, पण आपल्याबरोबर सातत्यानं राहतं ना ते म्हणजे आपलं मन। अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं। अशा वेळी सोबतीला येतं ते आपलं मनच, पण ते शब्द बनून, कविता बनून। जीवनातलं देण्याघेण्याचा हिशोब मांडताना तोलून सावरून मोजून मापून प्रत्येक गोष्ट करायचा आपला आग्रह असतोच की, पण आयुष्याच्या शेवटी मात्र हे गणित ना चुकल्यासारखंच वाटत राहतं। आणि मग अशा वेळी मन म्हणतं मी आता सोडून दिलं आहे। कविता ऐकूया अस्मिता यांच्या शब्दात।
2: मी आता सोडून दिलं आहे आयुष्याचं मोजमाप घेणं। करायचं आहे काय घेऊन, करायचं आहे काय घेऊन, कुणाला काय त्याचं देणं घेणं। दरवर्षी येतोच ना पावसाळा, दरवर्षी येतोच ना पावसाळा, तितकाच येतो कडक उन्हाळा, तशाच सोसल्यात मीही सुखाबरोबर दुःखाच्याही जळा। हसले किती आनंदात भ्याले तशी संकटात, हसले किती आनंदात भ्याले तशी संकटात, आधार आधार पण नव्हता कुणाचाही, तरीही चालले फुपाट्यात। आता आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं।
1: अस्मिता म्हणतात तसं सोडून द्यायचं म्हटलं तरी सगळं सोडता थोडंच येतं। शेवटी या नात्या गोत्यांचा गोफ आपणच तर विणलेला असतो ना, आणि म्हणजे या विणलेल्या गोफात आपणच गुरफटत जातो, आपल्या भोवतीची वलय निर्माण करत जातो आणि पुन्हा पुन्हा हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत जातो। हे सगळं जरी खरं असलं ना तरी आयुष्यात बरंच काही करावंसं वाटतं नाही का, मग कधी ते वैयक्तिक पातळीवर असू दे का कधी सामाजिक विषयावर असू दे। संजीवनीला नेमकी काय वाटतंय ऐकूया तिच्या शब्दातनं।
0: असं वाटतं यंत्राच्या या जगात चालतं बोलतं भावलं व्हायला नकोसं वाटतं, त्यापेक्षा नाळ जोडलेल्या गावाकडच्या मातीत राबावंसं वाटतं, रोज जगत असताना एखाद्यासाठी तळपावंसं वाटतं, स्वार्थाचं रिंगण तोडून बेफाम व्हावंसं वाटतं, खोटा बुरखा फाडून सत्य प्रकाशमान व्हावंसं वाटतं, त्यासाठी क्रांतीसूर्य बनून धगधगावंसं वाटतं, राब राब राबणाऱ्या शेतकरी राजाचा अलगद घाम टिपावंसं वाटतं, थकल्या भागल्या जीवाला थोडंसं हसू द्यावंसं वाटतं, सती सावित्रीबरोबरच प्रसंगी काली बनावंसं वाटतं, षंड्य असलेल्या वाईट प्रवृत्तीला निक्षून सांगावंसं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, कारण दान मिळालेलं सुख निस्वार्थी मनानं उधळावंसं वाटतं, प्रवास करता करता एक तरी झाड लावावंसं वाटतं, प्रवासात भेटलेल्या निरागस पक्ष्यांना छोटंसं घरट द्यावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडे वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवा।

0: असं वाटतं. पिकल्या पानावर सुद्धा हिरव्या अंकुराचा कशिदा विणावा असं वाटतं. दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं. दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं. आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं. आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं.
1: किती छान कवितेला ना विषयाचं बंधन नाही असं म्हणतात ना, ते संजीवनीची कविता ऐकताना जाणवतो. पहा, रानावनात, शेतात, झाडांच्या छायेत, डोंगर दऱ्यांच्या सहवासात कवी मन खऱ्या अर्थानं बोलकं होतं. पण पोटासाठी माणसांच्या पायाला चाकं लागतात आणि माणसं शहराकडे वळतात. आणि मग घड्याळांच्या काट्यामागे धावताना, मिनटांचा हिशोब मांडताना चक्रात पूर्ती कधी अडकून गेली त्यांचं त्यांनाच कळत नाही. पण कधीतरी शांतपणाने एकटं असताना आठवांचा पूर येतो आणि मनातील खंत सलत राहते. सगळ्या आठवणी असतात त्या गावाकडच्या, आणि मग तो सल आणखीन गडद होत जातो. हाच सल मांडतीये स्नेहा, गाव माझा दूर गेला.
2: गाव माझा दूर गेला, वाट फुटली पाय वाट, नदी भरली काठोकाठ, स्वप्नांमागे धावताना गाव माझा दूर गेला. झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, पावसाच्या सरीसंगे गंध ओल्या त्या मृदेचा, थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, कधी न सीमा स्वैराचारा अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, आज माझ्या आसवांचा हा असा कडेलोट झाला अन गाव माझा दूर गेला. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, त्या निरागस बालपणाला माणूस बघ पारखाच झाला अन गाव माझा दूर गेला. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, अंगणी जमती रे सारे अनुभवांचा रंग न्यारा, पांघरूनी मऊशेला गाव माझा दूर गेला, गाव माझा दूर गेला.
1: श्रोते हो, गाव म्हटलं की आठवण येते आपल्या आईची. आता बहुतांशी तरुण पिढी गावाकडून शहराकडे आणि परदेशाकडे निघाली. अशावी आपल्या लेकरांची वाट बघत दारात तिष्ठत उभी असलेली माय दिसते. दुधाची साय, गोठातली गाय अशी होणारी ही माऊली आपल्या मुलांसाठी हवं ते अग्निदिव्य करायला तयार होते. अशीच ग्रामीण भागातील असंख्य यातना सोसलेल्या माऊलीचे वर्णन संजीवनी आपल्या शब्दात मांडताना मराठी लोकभाषेचाच आधार घेऊन व्यक्त होते.
0: सूर्य तळपत होता, पायाला चटकं बसत होतं, डोसक्यावर मोळी घेऊन अन्वानी पायानं ती चालत होती. हाताला वोरकडं बसलं होतं, हात रक्ताळत होतं, डोसक्याला मोळीतलं काट टोचत होतं. काट्यासनी कसं सांगायचं दुःख मनातलं? घरला एक तानूल रडत होतं, मोळी ऐकून पैसे मिळणार म्हणून पोटासाठी काट्यासनी आपलं म्हटलं होतं. टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, आवो त्या येड्या बाबळीचं काट होतं. वासनेची भूक भागवण्यासाठी एका नराधमानं तिला लुटलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काट आलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काट आलं होतं. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता, बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. आपला जन्माच्या सोबतीनेला तो कवाच मुकला होता. त्या काट्यातनं नराधमाचं पाप वाढून त्याच्या जहरी सुगंधानं त्या नराधमाचा बळी घ्यायचा होता. धिक्कारलेल्या समाजाला तिला जाब इचारायचा होता. बेवडा जिता असून तिनं विधवचा साज कवाच चढिवला होता. फकस्त घरच्या तानुल्यासाठी त्या आईनं समद सोसलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं कवाच हात जोडलं होतं.
1: आईचं श्रेष्ठत्व हे अलौकिक आहे. तिची माया तिचं प्रेम हे शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही आहे. मैफिलीत पुढं जाताना कवितेच्या वेगवेगळ्या सुंदर रूपांपैकी एक रूप म्हणजे ओवी. काळानुसार याच्या रचनेत आणि विषयात बदल होत गेलेत खरे. आजच्या काव्य मैफिलीत मुक्त छंदाप्रमाणेच ओवीचाही आनंद घेऊया की. सध्या सगळीकडे ना निसर्ग भरून आलाय आणि मग या निसर्गाची बलस्थानं असणारे म्हणजे सूर्य, चंद्र, धरणी, समुद्र, झाडं, आकाश. अमिता आपल्या या ओवीबद्ध रचनेतून निसर्गाचं हे वेगळं रूप उलगडून दाखवताना म्हणतायत.
2: पहिली माझी ओवी ग हिरव्या कंच धरणीला, किती वर्णू हा निसर्ग

0: आम्हाला.
1: किती सुंदर होवी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर मृत्यूनंतरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता तर आहेच, पण या निसर्गाधिष्ठित शक्तीकडून काही मागणं पण आहे माझं. हे कसं घडलंय हे मला ठाऊक नाही आहे, म्हणून तर ही विनवणी. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे सूर्याचा प्रकाश मजला देई त्याची किरणे. दे चंद्राची मज शीतलता अन चांदण्यांचे फिरणे. शिकव मला तू दगड बनणे राही एक ठिकाणी. तमान त्याला कधी कोणाची ऊन पाऊस पाणी. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे. संध्या समयी दिसते त्यांच्या हळूच गाली रुसणे. दे मला तू चव पाण्याची देई सागर लाटा. झाडांची दे उंची मजला वळण वेगळ्या वाटा. दे वाऱ्याची शीघ्र गती मज दे झुळूक माझ्या हाता. देई मजला सूर नव्याने कंठ कोकिळा गाता. विशालता दे आभाळाची देई मजला इंद्रधनु. वाऱ्यासंगे फिरणारे ते देई मजला गडधगनू. नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया. नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया. नको असक्ती देवा मजला ही क्षणभंगुर रेकाया. पंचतत्व ही जगात मोठे निर्मिक तुरे त्यांचा. कोण करता कधी न कळला हा खेळ रे जगाचा. पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी. पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी. मला कळू दे पुन्हा नव्याने तुझीच ही रे सृष्टी. तुझीच ही रे सृष्टी. श्रोते हो, कवितेच्या अंतरंगात डोकवताना विषयांची व्याप्ती पाहिली ना की थक्क व्हायला होतं. काव्यनिर्मितीच्या प्रेरणा इतक्या भिन्न भिन्न स्वभावाच्या असतात, त्या साऱ्यांना शब्दात पकडून रसिकांसमोर मांडणं सोपं नाही आहे. धिक्का आला तून आर

0: पार बघण्याची कवी मनाची ताकद केशवसुत प्रचंड आत्मविश्वासानं मांडतात. प्रत्येक कवीचं स्वतःचं भावविश्व वेगळं, त्याचं जगणं वेगळं आणि त्याचं व्यक्त होणंही वेगळं. कमी शब्दात व्यापक अर्थ निर्माण करण्याची ताकद कवितेत आहे. अशाच आयुष्याच्या एका वळणावर काय वाटतं ते ऐकूया अमिता यांच्या कवितेतून, आणि पुन्हा अशाच पद्धतीची कविता नंतर लगेच सादर करतायत. अस्मिता असंही व्हावं कधीतरी.
1: कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावरती. आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, काय गवसलं काय निसटलं सारं उमटलं चेहऱ्यावरती. दिवस सुखाचे बालपणीचे, दिवस सुखाचे बालपणीचे, ओझे नव्हते कर्तव्याचे, कावे दावे वागण्यातले हिशोब नव्हते व्यवहाराचे, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, स्वप्नमनीचे भरारण्याचे पुन्हा नव्याने गिरवत बसले. युग आले हो संसाराचे, युग आले हो संसाराचे, स्थैर्य जराचे तिथे गवसले, कसे जगावे कुठे झुकावे आयुष्याने धडे शिकवले. काही वेचले काही निसटले, काही वेचले काही निसटले, गणित क्षणांचे कधी न सुटले, उरले सुरले तृप्त मनाने ओंजळीत मी तसेच भरले. दुसऱ्यांसाठी जगणे होते, दुसऱ्यांसाठी जगणे होते, जगीन म्हणते त्या आशेवर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर.
2: असं व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, दंगामस्ती खोड्यासारं परतून संगे यावं, असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, येणाऱ्याला जाणाऱ्याला सावलीचं ते दान द्यावं, असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी यौवनाच्या बहरात त्याची लागावी चाहूल आणि प्रेम जागावं मनात, असंही व्हावं कधीतरी. असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, बाईवरच्या वर्चस्वाचा जोर झुगारून द्यावा, असंही व्हावं कधीतरी. कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी एका क्षणात जुळावी, असंही व्हावं कधीतरी, असंही व्हावं कधीतरी, नाही असंच व्हावं कधीतरी.
0: खरंय, असंही व्हावं कधीतरी वाटत असतं, पण सगळ्याच संकल्पना रुजतील असं नाही ना. पण स्त्री म्हणणं हे न कळणारं गूढ आहे पहा. अगदी भरत मुनींनी सांगितलेल्या अष्टनायिका असोत किंवा कवयित्री इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांनी चितारलेल्या स्त्रीचं भावविश्व असो, स्त्री प्रत्येक वेळी वास्तवाचं भान जपतेच. प्रेमात चिंब गुरफटन सुद्धा एका क्षणात ती सगळं बाजूला सारते आणि तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेत येते. आणि हीच तर खरी जगारहाटी आहे, हीच जगारहाटी मांडून व्यक्त होत आहे स्नेहा. अबोल प्राजक्त.
3: प्राजक्त फुलांनी आज माझी वाटही सुखावली, रात्रीच्या आठवा सवे पहाटही विसावली. बघ कसा ओघळे दवबिंदू ही नभातुनी, ललनेच्या अधरातील मधुरस तो होऊन. प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, रतिक्रीडा करिकांता अबोल शब्द सांधुनी. गगनातून भानू ही मग डाव आज साधतो, गगनातून भानू ही मग डाव आज साधतो, पहाट प्रिय तो सखा भूलोकी का सांग जागतो. पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी.
0: श्रोते हो, मैफिलीच्या शेवटाकडे येतोय. कवितेचा हा प्रवाह विशाल नदीसारखा आहे. कवी मनमोहन म्हणजेच गोपाळ नरहर नातू म्हणतात

0: मी नवे शिल्पज्ञ मोठा तंत्र नवते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती। फक्त तिचा चिखल वाया अंतरी मी वोळलो, या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो। ज्याच्यामुळे भावना व्यक्त होण्याचं सामर्थ्य मिळतं ते साधन म्हणजे शब्द। काव्य मैफिल संपवताना श्रोते हो तुमच्यासाठी शब्दातून हे व्यक्त होणं आवश्यकच आहे, नाही का? शब्दांनाही शब्द मिळावे, शब्दांनाही शब्द मिळावे, शब्दांमधूनही शब्द जुळावे, शब्द शब्द शब्दांचे होऊन शब्दासंगे शब्दच व्हावे। शब्दांनी आनंद लुटावा, शब्दांनी हुंकार भरावा, शब्दांनीच भिजावे अंगण, शब्दांना पाझर फुटावा। शब्दांनी गाठावी उंची, बालपणाची ल्यावी कुंची, शब्दांनी जोजवावे हलके, स्वप्ने लेऊन शब्द पिसांची। शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनी ते शांत करावे, शब्द मनात रिचवताना शब्दांनाच कवटाळावे। शब्दांनाही पंख फुटावे, शब्दांनी उंच उंच उडावे, सूर बनुनी शब्दांनीही वाऱ्यामध्ये विरुनी जावे। शब्दांना कधी बांध नसावा, शब्दांना कधी बांध नसावा, आणि कोणता बंध नसावा, प्रत्येकाच्या हृदयामधूनी शब्दांनी हुंकार भरावा। शब्दांनी फुले उमलावी, शब्दांची फुले उमलावी, शब्दांनी लेणी घडवावी, वाऱ्यावरती डोलत हासत शब्द बाग शब्दांनी बहरावी। शब्दांनी ही करावी दंगा मस्ती, शब्दांनी ही करावी दंगा मस्ती, शब्दांना आपण यावी सुस्ती, शब्द खेळणी बनुनी करावी शब्दांनी शब्दांची दोस्ती। शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे अस्तित्व झळावे, शब्दांचे महत्त्व कळावे, शब्दांना श्रेष्ठत्व मिळावे। शब्दांचा हा शब्द पसारा, शब्दांना कधी किनारा, शब्दांचा हा शब्द पसारा, शब्दांना कधी किनारा, शपथ घेऊनी शब्दांचीही आवरावा शब्द फुलोरा। शब्दांनीच निरोप घ्यावा, शब्दांनीच निरोप घ्यावा, शेवटचाही श्वास व्हावा माझ्यानंतर शब्दांना, पण एक दुजाचा कंठ मिळावा, एक दुजाचा कंठ मिळावा।
1: चारुता या ग्रुपनं सादर केलेली ही काव्य मैफिल आपण ऐकली। यात सहभागी होत्या शुभदा पाटणकर,
2: अस्मिता इनामदार,
1: संजीवनी कुलकर्णी,
2: अमिता शहा
1: आणि स्नेहा पावसकर। आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात।

0: मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बोल कायद्याचे या मालिकेचा तिसरा भाग. यामध्ये मार्गदर्शन केलं आहे ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी.
1: बरेदा, कायदा माहीत असणं, न्याय हक्कासाठी लढा देणं हे समाज म्हणून आपलं नेहमी कर्तव्य आहे.
0: आणि कायद्याचं ज्ञान असणं ही केवळ वकिलांची गरज नाही आहे, तर सगळ्यांसाठी हे ज्ञान म्हणजे आपापल्या सुरक्षेचं कवच आहे असं म्हणायला हवं.
1: आणि म्हणूनच आपल्या या मालिकेत काही प्रसंगातून आपण ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: तेव्हा ऐकूया मालिका बोल कायद्याचे.

मैत्रिणे नो, हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला कायदा ग्राह्य मानत नाही. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशाच एका हक्क सोडपत्राची कथा आहे. कथेतून कायदा समजून घेऊया. चला मोहितेंच्या घरात जाऊया. मोहितेंच्या घरात टेबलावरचा मोबाईल वाजतो. सुशीला हातचे पीठ झटकत फोन उचलते. कोण? सुशीला, अगं मी बंड्या काका. काका, आज कसा काय फोन केलाय? आईचे शेजारी बंड्या काका राहायचे, त्यांचा फोन तिला अपेक्षित नव्हता. अगं जावई बापू आहेत का घरी? आहेत की, सुशीला म्हणाली. त्यांना फोन देतेस? दे त्यांच्याकडं. बर, देते. बंड्या काकांचा फोन आहे तुमच्यासाठी. बोला. बंड्या काका? सुशीलाला तिच्या नवऱ्याने प्रश्न करीतच फोन तिच्या हातून घेतला. सुशीला नवऱ्याला फोन देऊन स्वयंपाकखोलीत भाकऱ्या करायला निघून गेली. उन्हाळ्याचे कडक ऊन, चारच भाकऱ्या करायच्या होत्या. भराभर गुडकायचं असं म्हणत तिने शेवटची भाकरी थापायला घेतली. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली. सुशे, इकडे ये. अहो भाकऱ्या झाल्याच आलेच. बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलाने तवा खाली उतरवला. फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा. काय झालं? सुशीला खुर्चीत बसत म्हणाली. तुझे अण्णा गेले. मी पशाला सांगितलंय, गाडी घेऊन येईल तो. संगी येते, तुझी बॅग भरेल. सुषमा आणि साडूभाऊ आले की निघू आपण. सुशीलाने खुर्चीतच हंबरडा फोडला. तिचा नवरा पटकन तिच्याजवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाला. देवापुढं कुणाचं चाललंय ग? शांत हो, तुला बीपी आहे, गोळी आहे. सुषमा आली की आपण लगेच निघूया. तेवढ्यात संगी आली, सुशीलाच्या नणंदेची मुलगी. इथे गावातच दिलेली. कपाटातील चार साड्या काढून मामींची बॅग भरू लागली. एक साडी सुशीलाला दिली बदलायला. सुशीलाने तसेच हाताने नको म्हणीत दरवाजाकडे पाहिलं तर दारात सुषमा उभी. दोन्ही बहिणींना दुःख अनावर झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. माहेरी दारात 10-15 भाऊकी जमलेली. सर्वच अगदी दुःखात होते. त्यांची आई मुलींना पाहून रडू लागली. भाऊ वहिनी सर्वांवर शोककळा पसरली होती. त्यात दिवस सरता सरेनात. मातीच्या दुसऱ्या दिवशी दादा सुशीला सुषमापाशी आला. तुमचं माहेर आहे, मी आहे म्हणाला. आईला चांगलं बघतो असे समजूत काढू लागला. ट्रॅक्टरसाठी कागदावर सह्या करता का? म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते मी भरेन, दादा म्हणाला. सुशीला आणि सुषमानी सही अंगठा करून आपल्या गावी जड अंतकरणाने परतल्या. दोघी पुन्हा वर्षश्राद्धाला परत माहेरी आल्या. आता आई सावरली होती पण दुःखी होती. यंदा ऊसाचं बिल माझ्याकडे नाही ग दिलं दादानी, आई म्हणाली. आता यांच्या माघारी घराच्या चाव्या सुनबाईकडे गेल्या. सुशीला सुषमानी आईची समजूत काढली पण दादाशी चर्चा करायचं ठरवलं. दादा बाहेरून आला तसा त्या त्याच्याशी बोलायला गेल्या. दादा, आईला हात खर्चाला काही देत नाहीस, सुषमा म्हणाली. तिला कशाला काही लागतंय? औषध पाणी सर्व करतोच की मी, बघतोच की. बर, तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला कधी वेळ मिळतो म्हणा तुमच्या संसारातून? आईला 4 दिवस घेऊन जावा, जरा बदल होईल तिला. हा, तेही विचारणारच होतो, सुषमा म्हणाली. पण वहिनी काही नीट बघत नाही आईकडे. साडी बघ किती मळकी घालते ती. उसाच्या बिलाचं काय करतोस? तुम्हाला कशाला पाहिजेत पंचायती? वहिनी खोलीत येत म्हणाली. आमचे आम्ही बघून घेऊ. अगं वहिनी, असे कसे बोललीस? सुशीलाने तिला प्रश्न केला. मग कसं बोलू? वहिनीने उलट प्रश्न केला. तुम्हाला आमचं पटत नाही ना, तर न्या आत्या ना तुमच्या घरी 4 रोज तरी. सुशीला सुषमाने दादाकडे पाहिलं. तो खाली मान घालून गप्पच होता. सुषमा आणि सुशीलाला आईने खुणावले आणि विषय बंद केला. त्या दोघी आपल्या गावी परतल्या. 4 दिवसांनी सुशीला सुषमाकडे गेली तेव्हा सुषमाने धक्कादायक बातमी दिली. ताई, दादानी फसवून आपल्याकडून हक्क सोडवून घेतलाय. अगं सुषमा, आपण तर काही हक्क सोडलाच नाही, तर असे का म्हणतेस? ताई, नाही, आता जमिनीच्या कागदावर आपली नावं नाहीत, सुषमा म्हणाले. मग आपण आता काय करायचं ग? सुशीला बोलली. आईना बघित असतं, सांगून मागितलं असतं तर गोष्ट निराळी होती.
हे कधी काय केले कोणास ठोक दादानं, सुषमा म्हणाली. आपण तर दोघींनी काही लिहून दिलेलं नाही. सुशीला कोड्यात पडली. माझे मालक म्हणत आहेत आपण ॲडव्होकेट वर्षा जाधव बाईंची गाठ घेऊया सांगलीला जाऊन, त्यांचा सल्ला घेऊया. कधी जाऊया म्हणाले दाजी, सुशीलाने विचारलं. उद्याचं ठरवलंय, सुषमा म्हणाली. आपण चौघजण जाऊया. ॲडव्होकेट वर्षा जाधव वकिलांचं ऑफिस. केबिनचे दार उघडून चौघे आत जातात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा मोहिते, ही माझी बायको सुशीला, हे माझे साडूभाऊ सुरेशराव जाधव आणि ही माझी मेहुणी सुषमा. या बसा. काय काम आहे? ॲडव्होकेट वर्षाने खुर्च्यांकडे बोट करीत बसायला सांगितले. सुशीला म्हणाली, मॅडम आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीला माझे आणि माझ्या बहिणीचे म्हणजे सुषमाचे नाव लागलंच नाही, फक्त भावाचे आणि आईचे लागले. असे का बरं? तिच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, मॅडम हक्कसोडपत्राने आमची नावे कमी झालीत असं दादा म्हणाला. सुषमा म्हणाली, म्हणजे? असं आमचा दादा म्हणतोय म्हणून आमची नावे दिसत नाहीत, सुशीलाने स्पष्ट केले. तुम्ही करून दिले होते का हक्कसोडपत्र? मॅडम दोघींकडे पाहत म्हणाल्या, नाही मॅडम आम्ही काहीच करून दिलेलं नाही. ट्रॅक्टरच्या कागदावर बँकेच्या हप्त्यासाठी आमच्या सह्या घरातच घेतल्या होत्या दादानी, वडील गेलेल्या चौथ्या दिवशी, सुशीला उत्तरली. तुमच्या भावानी हक्कसोडपत्राने नावे कमी केली असे सांगितले का? अहो असे अनोंदणीकृत हक्कसोडपत्राने नावे कमी होत नसतात, कारण अनोंदणीकृत हक्कसोडपत्राला काहीच किंमत नाही कायद्यानं. खोटं बोलतोय तो. तुमची नावे कमी नाही केली, लावलीच नसतील. फोन करा त्याला आणि बोलावून घ्या इथं. सांगा त्याला, सांगा कोर्टात केस घालतोय बनावट कागदांची गुंडाळी करून नावे कमी केली म्हणून. सदा मोहितेनी लगेच सुशीलाच्या भावाला फोन लावला आणि वर्षा मॅडमनी सांगितलेली कानपिचकी त्याला दिली. तर दादा पप करू लागला. वर्षा मॅडमकडे चहा घेत असताना सुशीलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईने सुशीलाला दोघींची नावे

जाऊन घ्या जमनीला असं सांगितलं आणि भावावर केस करू नका अशी विनंती केली. आईचं बोलणं ऐकून जाधव मॅडम म्हणाल्या, जोर का झटका धीरे से लगा. आणि ऑफिसमध्ये एकच हाशा पिकला. मैत्रिणीनो, आता ह्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. भगिनीनो, कायद्याने तेच हक्क सोडपत्र ग्राह्य आहे जे बिना दबावाने स्वखुशीने केलेले असते आणि मुख्य म्हणजे जे नोंदणीकृत असते. असे नुसते कागदांवर सह्या घेऊन हक्क संपत नाही. फसवणूक करून घेतलेल्या सहीने नाव कमी होणारे हक्क सोडपत्र सरकार दरबारी रद्द करता येते. भगिनीनो, अगदी रजिस्टर्ड हक्क सोडपत्र सुद्धा केल्यापासून 3 वर्षात करून देणार आणि करून घेणार यांच्या संमतीने म्हणजेच कन्सेंटने रजिस्टर्ड रद्दबादल लेख म्हणजेच कॅन्सलेशन डीड करून रद्द करता येते.

फुलराणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गीत गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. आता ऐकूया शर्यत या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांचं युगुलगीत. गीत विजू माने यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे चिनार महेश यांनी.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं सतीश राजवाडे यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरेर।

मंगलाष्टक वन्समोर या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे। लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले। डॉ एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी।
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले। ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं। 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा

0: कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
1: महाराष्ट्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणी सकाळी 10 च्या सुमाराला तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला.
1: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
1: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. वर्ध्यात प्रभाग क्रमांक 7 गोंडप्लॉट बॅचलर रोड परिसरातील दिवंगत दत्ताजी मेघे चौकाच्या नामकरण सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याच्या विकासात तसंच आरोग्य सेवा क्षेत्रात दत्ताजी मेघे यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठं कार्य केलं. त्यांच्या कार्याची खरी ओळख आरोग्य सेवेतील योगदानातून होते असं प्रतिपादन मंत्री भोसले यांनी यावेळी केलं. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, इमारती, पूल आणि विविध विकासात्मक बांधकामे केली जातात. ही कामं दर्जेदार झाली पाहिजेत. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वेळोवेळी कामांना भेटी देऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी दिले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहे. 2020 MBBS बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी संस्थेनं दिलेलं शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी असं आवाहन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित फाउंडेशन डे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रमात ते बोलत होते. शहीद भगतसिंग व्यायामशाळा आणि रामनगर बैलपोळा उत्सव समितीतर्फे बैलपोळा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, बैलपोळा समितीचे अध्यक्ष नरेश गुजर आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आतापर्यंत 43,799 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील 32,535 आणि

0: प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील 11,264 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ई KYC पूर्ण करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालयं, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 23,330 शेतकऱ्यांच्या खात्यात 230,82,00,000 रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. गवळाऊ शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमातून गवळाऊ या गायीच्या गोमयापासून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्यात आल्या. मूर्ती विक्रीचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान तुलनेनं बरंच कमी झालं आहे. सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषांचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिलं पुस्तकांचं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असून शहरातील ग्रंथालयांसाठी 35,000 पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी केली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी MIDC उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा अशा सूचना उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिल्या. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंड धारकांची A, B आणि C अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. MIDC खुले भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मनीषा मंडपे यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

अरुण इंगळे यांच्या स्वरातील या भावगीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: देवांचीये द्वारी सौ वासंती घाडगे यांनी लिहिलेलं स्वप्रकाशित असं पुस्तक लोकमंगल मुद्रणालयातर्फे प्रकाशित झालं आहे. मुखपृष्ठावर केदारनाथ मंदिराचा फोटो खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मुख्य म्हणजे हे मुखपृष्ठ फोटो नसून पेंटिंग काढून बनवलेलं आहे. पुस्तक आपले गुरु काही अरुण गोडबोले यांचे विनम्र स्मरण करून सुरू केलं आहे. मनोगतातच या पुस्तकाला लेखिका निसर्गरूप ओपन एअर गॅलरी अशी ही अनोख्या देवळांची यात्रा आहे असं म्हणतात. या पुस्तकात एका यात्रेचे वर्णन तर आहेच, पण त्यासोबत विविध देवळं, ग्रह, नक्षत्र, तारका, निसर्ग, फुलपानं यांचं देखील वर्णन आहे. आनंद वाढेल, आनंदी वाटेल असं वातावरण संपूर्ण पुस्तकात शेवटपर्यंत टिकवलं आहे. पुस्तकाची सुरुवात म्हणजे या देवदर्शन यात्रेची सुरुवात माणिकनगर येथील श्री दत्तात्रेयांच्या गादीपासून केली आहे. माणिक प्रभूंच्या आशीर्वादाने जणू काही ही यात्रा सफल झाली आहे. देवदर्शनाची इच्छा होते, पण त्यात काही अडचणी कायमच सामान्य माणसाला येतात. त्यामुळे हे पुस्तक वाचून माणसं पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. काही ठिकाणी असं वाटतं इथे पर्यावरणास हानी पोहोचवणे सुरू आहे. रस्ते बनवण्यासाठी चारही दिशांना झाडं तोडून रस्ते करणं चालू आहे. बांधकामांची गर्दी झाली आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. खोदकाम चालू आहे. पण देवळात गेल्यावर मन मात्र शांत होतं. सुदैवाने लेखिकेला

0: असलेलं शास्त्र आहे. देवदर्शनाचे, धार्मिक पर्यटनाचे वर्णन आपल्याला समजेल अशा भाषेत या पुस्तकात वाचता येते. त्या त्या काळाची देवळाच्या सभोवतीची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, इतिहास, आर्थिक परिस्थिती देखील समजते. उदाहरणार्थ, काही घरी दरवाजाच्या सभोवती झाडं लावलेली असतात. अंगणात जुन्या काळची बैलगाडी अथवा पुरातन काळातली एखादी वस्तू ठेवलेलं असतं. अगदी जनावरं पेंढा भरून ठेवलेली असतात. देवाच्या पताका, झेंडे, मूर्ती असू शकतात. काही ठिकाणी महिला असे त्यांचे त्यांचे पारंपरिक असे त्या ठिकाणची वेशभूषा करत रंगीत कपडे घालून सजलेल्या असतात. काही ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून बाग खाजगी रचना करून फुलरोपं मांडून सजवलेली असते. ते त्या त्या देवालयाचं वैशिष्ट्य असतं. केदारनाथ, कालेश्वरम, श्रीकालहस्ती, कांचीपुरम, चिदंबरम आणि रामेश्वर या ठिकाणचं वर्णन देखील या पुस्तकात वाचायला मिळतं. सर्व धर्मस्थळांचे, आतील मूर्तींचे कोरीव काम आणि दुर्मिळ अशा यातील मूर्तीचे वर्णन देखील वाचायला मिळते. वाढदिवसाच्या केकवर वरती छानपैकी रंगीत चेरी लावाव्या किंवा सजवावं ना, तसं कैलास यात्रेच्या वर्णनाने या पुस्तकाचा शेवट होतो.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. यात आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आंबा उत्पादन वाढीच्या विशेष बाबी या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत. फळांची गुणवत्ता म्हणजे प्रामुख्यानं चव, रंग, स्वाद आणि फळांचा टिकाऊपणा या बाबी त्या त्या जातीवर आणि हवामानावर अवलंबून असल्या तरी संजीवकाच्या सहाय्यानं त्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते. इथ्रेल संजीवकामुळे फळांच्या सालीचा रंग अधिक गडद करता येतो, तसंच फळं पिकण्याची क्रियासुद्धा लवकर सुरू करता येते. संजीवकाचा वापर करताना पानांना आवश्यक असणारी मूलद्रव्य उपलब्ध असावीत, अन्यथा त्यांचा फवारणीद्वारा पुरवठा करावा. प्रसंगानुरूप काही वेळा संजीवकांबरोबरच काही मूलद्रव्यांचा पुरवठा करणं गरजेचं असतं आणि सोयीचंही ठरतं. काही प्रसंगी संजीवकांबरोबर बुरशीनाशकाचा वापरही करता येतो, मात्र या 3 गटातील सर्वांचं एकत्रित मिश्रण वापरण्याचं टाळावं. जरुरीप्रमाणे योग्य ते संजीवक, आवश्यक ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक निवडावं. सर्वच द्रव्यांचा एकत्रित वापर करणं टाळावं. अधिक परिणाम मिळवण्यासाठी तसंच अंदाजानं संजीवकांचा वापर करू नये. गर्डलिंग याचा अर्थ असा आहे की फांदीच्या बुडाशी ठराविक रुंदीची गोलाकार साल काढणं. आंब्याच्या फांदीवर किंवा मुख्य खोडावर गर्डलिंग केलं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. कोकणातील आंब्याचं उत्पादन लवकर मिळतं कारण तिकडे आंबे लवकर मोहरतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे आंब्याच्या शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती अगोदरच झालेली असते. ज्या भागात पावसाळा लवकर सुरू होतो त्या भागात नवीन पालवी लवकर येते. ज्या ठिकाणी पावसाळा जून अखेरीस सुरू होतो तिथे पालवी उशिरानं येते आणि उशिरानं निघालेली पालवी उशिरानंच पक्व होते. नवीन पालवी पक्व झाल्याशिवाय शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मिती होऊ शकत नाही. गर्डलिंग केल्यामुळे पानामध्ये जे गर्भग्रहण होतं त्याचं वहन खोड मुळाकडे खंडित होतं. परिणामी शेंड्याकडे अधिक प्रमाणात अन्नसाठा वळवला जातो, त्यामुळे डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जुलै महिन्यात पालवी आल्यानंतर गर्डलिंग करणं योग्य ठरतं. मोठ्या झाडांची खोडं जून आणि जाड झालेली असतात तेव्हा अशा झाडांच्या फांद्यांवर गर्डलिंग करणं उचित ठरतं. गर्डलिंग करताना जी साल काढायची असते ती 3 ते 5 मिलीमीटरपेक्षा अधिक रुंदीची नसावी. तसंच गर्डलिंग करताना आंतरसालीस इजा होईल इथपर्यंत खोल जखम होऊ देऊ नये. ज्या फांदीवर उशिरानं पालवी आली आहे त्याच फांदीला गर्डलिंग करावं. गर्डलिंग वर्षात

0: वर्षातून एकाच वेळी करावं. विशेष करून वर्षाआड येणाऱ्या झाडावर गर्डलिंग करून नियमितपणा आणता येतो. आंब्याला मोहर मागील हंगामातील पालवीच्या शेंड्यावर लागतो, त्यामुळे छाटणी करून आंब्याचं उत्पादन वाढवणं संभवनीय नाही. वळण देण्यासाठी, झाडांचा विस्तार आटोक्यात ठेवण्यासाठी, तसंच फांद्यांची विरळणी करण्यासाठी माफक आणि प्रासंगिक छाटणी करावी. आंब्यामध्ये फक्त पानांची विरळणी काही ठराविक परिस्थितीत करता येते. आंब्याच्या झाडावर जी पालवी येते ती पालवी पक्व होऊन त्याचं शेंड्यावरील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती होते. मात्र मोहर निर्मितीच्या काळामध्ये जे शेंडे सूर्यप्रकाशात असतात त्यामध्ये मोहर निर्मिती होते. या काळात जे शेंडे सावलीत राहतात त्यावर मोहर निर्मिती होत नाही. तेव्हा असे सावलीतले शेंडे खुडून विरळणी करता येते, तसंच दाटीच्या फांद्या काढूनही विरळणी करता येते. विरळणी कधी करावी हे जसं महत्वाचं आहे, तसंच ती किती प्रमाणात करावी हे सुद्धा महत्वाचं आहे.
1: कृषीवाणी या पुनःप्रसारित कार्यक्रमात आपण ऐकत होतात आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी या विषयी माहितीचा भाग दुसरा. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत?
2: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेली आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपण जे जैन जे लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे, बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह दारू पिणे, त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले.
1: बरं,
2: हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे, म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलती जीवनशैली, त्याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे कामं करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे, तर एक मेंटल स्ट्रेस आहे. स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचा रेग्युलर काहीही असे व्यायाम नाही आहे, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटते आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि हे सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे. आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणल्या पाहिजे.
1: हा, म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: मॅडम, आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय, की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईंड ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत, जे व्हाईट फॅट आहे

0: जास्त शरीरामध्ये जमा होतो.
1: बर.
0: म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड, हे जे प्रमाण त्या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
1: अच्छा.
0: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू ज्या व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएटमध्ये तेवढंच चांगला.
1: बरोबर. श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगानी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागात केल्या आहेत आणि व्ह्यूईंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडीपट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौकाविहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खासगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खासगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्त्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना

0: बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल, अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: श्रोते हो, ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला. यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली. पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली.
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं

0: असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 वाजता भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंच पोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 वाजता तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11 वाजता विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 22 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा नमस्कार.

ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ऐकूया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 8:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं, तर उर्वरित महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून विदर्भ इथे मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही झाला. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता हवामानाचा अंदाज. उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश तर किमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. आमच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना. नैऋत्य अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर श्रोते हो, हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोतेय कार्यक्रमात त्यानंतर आपण सफर करणार आहोत वारसा स्थळांची. त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सूरज पंडित. आज ते आपल्याला काहीशा अपरिचित अशा पन्हाळे काजी या ठिकाणाची सफर घडवणार आहेत. ऐकूया तर.
1: श्रोते हो, आज आपण पन्हाळे काजी या कोकणातील गावाविषयी माहिती घेऊ. दापोली दाभोळ मार्गावर खेडपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळे काजी हे गाव वसलेले आहे. निसर्गरम्य कोकणात डोंगराच्या कुशीत विसावलेल्या अनेक गावांसारखेच एक गाव म्हणजे पन्हाळे काजी. डोंगरातून नागमोडी वळणे घेत पन्हाळे काजी गावाजवळ पोहोचल्यावर समोर वाहणाऱ्या कोडजाई नदीवर एक पूल दिसतो. या पुलावरून पलीकडे गेल्यावर नदीच्या काठावर पसरलेली लेणी दिसतात. खेड दापोली परिसरामध्ये पन्हाळे काजी हा 29 लेण्यांचा समूह आहे. नदीच्या काठाने 28 लेण्यांचा समूह तर पन्हाळे काजी गावातील मठवली परिसरात एक लेणे आहे. या एकट्या लेण्याला गौर लेणे असेही म्हणतात. त्याच्या जवळच वाहणाऱ्या एका ओढ्यामध्ये मोठ्या खडकावर काही देवळ्या कोरलेल्या आहेत. या देवळ्या नाथ आचार्यांची स्मारके म्हणून कोरल्या असाव्यात. ही सर्व लेणी प्राचीन प्रणालक दुर्गाच्या परिसरातली आहेत. पूर्वी शिलाहर राजवंशाच्या काळात म्हणजे साधारण 1000 वर्षापूर्वी प्रणालक ही शिलाहरांची दुसरी राजधानी होती. या नावावरूनच आत्ताचे पन्हाळ हे नाव आले. 17व्या शतकात विजापूरच्या सुलतानांच्या ताब्यात हा परिसर गेल्यावर काजी हे नाव त्यात मिसळले गेले आणि आत्ताचे पन्हाळे काजी झाले. या गावाचे नाव काही शिलाहरकालीन ताम्रपटात पाहायला मिळते. त्या काळी हा प्रदेश व्यापारी आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता. सातारा परिसरातून कोकणात उतरणारे दोन प्रमुख व्यापारी मार्ग आहेत. एक म्हणजे साताऱ्याच्या उत्तरेकडून वाई महाबळेश्वर मार्गे पोलादपूरला येणारा आणि दुसरा म्हणजे साताऱ्याच्या दक्षिणेकडून कराड पाटण मार्गे चिपळूणला येणारा. आज हे दोन्ही मार्ग कृष्णा कोयनेच्या समृद्ध खोऱ्यातून कोकणात उतरणारे प्रमुख मार्ग आहेत. गेल्या 2000 वर्षापासून या व्यापारी मार्गांवरून व्यापार चालू आहे. हरिहरेश्वर, दापोली, दाभोळ अशी अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन बंदरे या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. या दोन ज्ञात मार्गांशिवायही एक व्यापारी मार्ग होता. तो म्हणजे साताऱ्याहून वासोट्या किल्ल्यावरून खेडला जाणारा मार्ग. हा कोयनेच्या अभयारण्यातून जाणारा मार्ग विस्मृतीत गेलाय. हा मार्ग मध्यवर्ती परंतु सर्वात बिकट असावा. कोकणातील खेड परिसरातील खेड, चिपळूण आणि पन्हाळे काजीची लेणी या तीनही व्यापारी मार्गांवर वसलेली आहेत. उत्तर कोकणातील लेण्यांपेक्षा या परिसरातील लेण्यांची संख्या कमी असली तरी महत्त्व अनन्यसाधारण आहे. पन्हाळे काजी येथील लेणी समूह जवळजवळ 1000 वर्ष कार्यरत होता. प्रथम ही लेणी थेरवादी अथवा हीनयानी बौद्ध आणि त्यानंतर तंत्रसाधना करणारे बौद्ध यांच्या आधिपत्याखाली होती. बौद्ध धर्माच्या अस्तानंतर येथे गाणपत्य संप्रदायाचे अस्तित्व दिसून येते. साधारण 1000 वर्षापूर्वी येथे शैवांचे वर्चस्व वाढीस लागले. येथील लेणी म्हणजे विविध धार्मिक स्थित्यंतरे, त्यातून दिसून येणारी कला, स्थापत्य आणि मूर्तीशास्त्रातील वैविध्य याची साक्ष देतात. कोटजाई नदीच्या परिसरातील लेण्यात आपल्याला गणेश, सरस्वती अशा देवतांची शिल्पे पाहायला मिळतात. तसेच बौद्ध देवता अक्षोभ्य, सिद्धैकवीर, महाचंडरोषण यांचीही शिल्पे इथे आहेत. यामध्ये नाथसंप्रदायातील प्रमुख 84 सिद्धांच्या शिल्पांकनाचाही समावेश होतो. हे शिल्पवैभव प्रेक्षणीय तर आहेच पण कोकणचा सांस्कृतिक इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पन्हाळे काजी येथील 29 लेण्यांपैकी मुख्य लेणी समूहातील लेणी क्रमांक 4 आणि 9 ही सर्वात

प्राचीन असावीत असे वाटते. या सर्वच लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करून बौद्ध तंत्राच्या अनुयायांनी ती पुन्हा वापरात आणली. यामुळेच त्यांच्या प्राचीनत्वाच्या फारच थोड्या खाणाखुणा आज आपल्याला दिसतात. लेणी क्रमांक 4 आणि 5 साधारण विहारासारखेच, म्हणजे बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी केलेल्या खोल्यांसारखेच आहेत. लेणी क्रमांक 5 मागील भिंतीत नंतरच्या काळात कोरलेले गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या दाराच्या उजव्या बाजूला भिंतीत एक अर्धोत्कीर्ण स्तूप दगडात कोरलेला आहे. या स्तूपाचा काळ इसवी सनाच्या 3 शतकातील असावा. या काळातील अनेक बारकावे आणि शैलीशी संबंधित वैशिष्ट्ये नंतरच्या बौद्ध तंत्राच्या अवलंब करणाऱ्यांनी नष्ट केली. लेणी क्रमांक 8 ओसरीत पश्चिम भिंतीवर एक ब्राह्मी लेखही होता. उत्तर काळात छिन्नीच्या सहाय्याने हा ब्राह्मी लिपीतील लेख काढून टाकण्यात आला. त्या लेखातील काही अक्षरेच तेवढी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या अक्षरवाटिकेवरून याचा काळ इसवी सनाच्या 2-3 शतकातील असावा असंच वाटतं. पन्हाळेकजी येथील 7 ते 9 आणि 10 ते 12 हे लेणी समूह बौद्ध तंत्रानुयायांच्या वापरात असलेले दिसतात. त्यापैकी लेणी 10 रचना सामान्य असली तरी वेगळेपण त्यात सापडलेल्या एका मूर्तीत आहे. या लेण्याच्या मागील भिंतीत कोनाड्यात बसवलेली बौद्ध देवता महाचंडोरेशनाची प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा प्रकारची या देवाची मूर्ती ओरिसातील रत्नगिरी येथे सापडली आहे. ही देवता बौद्ध साहित्यात अचल या नावानेही ओळखली जाते. कालोघात विकसित होता होता पन्हाळेकाजी येथील भिक्षू संघाचा कोकणातीलच नव्हे तर ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील उत्तरकालीन बौद्ध संघांशीही संबंध येत होता. साधारण 9व्या शतकापर्यंत पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघाचा ऱ्हास झाला. कोटजाई नदीकाठाने पुढे गेल्यावर पन्हाळेकाजीच्या इतर लेण्या दिसतात. कोटजाई नदीच्या काठावरची टेकडी आपले प्रतिबिंब पाण्यात न्याहाळताना दिसते. लेण्यांच्या परिसरातील हिरवीगार वनश्री मनाला भुरळ पाडते. याच टेकडीवरून पुढे आपण प्रणालक दुर्गाकडे जातो. आज त्यावरील कोणतेही बांधकाम सुस्थितीत नसले तरी इतरस्त्र पसरलेल्या प्राचीन विटांचे तुकडे आपल्याला आजही दिसतात. या दुर्गावर दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. या दुर्गाचा काळ साधारण 1000 वर्ष जुना असावा. पन्हाळेकाजी येथील बौद्ध मताच्या अस्तानंतर साधारण 10व्या 12व्या शतकात कालांतराने गाणपत्य आणि नाथसंप्रदायाचे प्रभुत्व वाढले. पन्हाळेकाजी येथील इतर लेण्यात लेणी क्रमांक 19 हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या शैलीवरून 11व्या शतकातील ते असावे असे वाटते. या शिलाहारकालीन लेण्यात शिवलिंगयुक्त मुख्य गर्भगृह आहे. हे लेणे तांत्रिकदृष्ट्या एकाश्म मंदिर असले तरी प्रथम दर्शनी ते लेणे असल्याचा आभास होतो. अर्थात हे एक लयन मंदिर आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या लयन मंदिरातील स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण शिलाहार शैलीचे आहेत. या लेण्यात शिवलिंगयुक्त गर्भगृह असून इतरही देवकोष्ठ मागील भिंतीत कोरलेले दिसतात. या मंदिरातील मंडपाचे छत विविध शिल्पपट्टांनी अलंकृत केलेले आहे. यात महाभारत आणि हरिवंशातील कृष्णलीलांचे अलंकरण दिसते. महाराष्ट्रातील मध्ययुगीन संप्रदायात एक प्रमुख संप्रदाय म्हणजे नाथसंप्रदाय. या नाथसंप्रदायाची अनेक लेणी या लेणीसमूहात आहेत. लेणी क्रमांक 14 हे मुळात बौद्ध लेणे असून नाथसंप्रदायी अनुयायांनी त्यात बदल घडवून ते आपलेसे केले. बौद्धांच्या अस्तानंतर नाथसंप्रदायांच्या वर्चस्वाखाली या लेण्यात काही बदल घडवण्यात आले. या लेण्यातील बदल हे साधारण 13व्या 14व्या शतकात केले गेले असावेत असे वाटते. या लेण्याच्या आवारात सिद्धांच्या पादुका कोरलेल्या आहेत आणि याच्या बाह्यभिंतींवर 12 शिल्पपट्ट एका चौकटीत बसवलेले आहेत. यापैकी मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ अशा नाथसिद्धांची शिल्पे आपण ओळखू शकतो. लेणी क्रमांक 19 हे गौर लेणे म्हणून प्रसिद्ध आहे. हे मुख्य लेणी समूहापासून दूर आहे. गौर लेणे असलेल्या या परिसराला मठवाडी असेही म्हटले जाते. हे अगदी साधे लेणे असून या लेण्यातील मुख्य भिंतीवर 84 नाथसिद्धांची शिल्पे कोरलेली आहेत. या लेण्याच्या मध्यभागी शिवलिंग कोरलेले असून प्रवेशद्वारापाशी गंगा यमुनेची देखणी शिल्पे आहेत. या लेण्यांच्या परिसरात लक्ष्मी, गणेश, सरस्वती यांचीही शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर एका मोठ्या सांप्रदायिक मठाचा भाग असावा असे वाटते. या लेण्याच्या जवळच एक साधना करण्यासाठी दगडात कोरलेली लहानशी खोलीही आहे. याशिवाय पन्हाळेकाजी गावात बौद्ध आणि शैव संप्रदायांशी संबंधित अनेक शिल्पावशेष व पुरावशेष आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे लेण्यांतील शिल्पांकन कोकणात

0: पहिल्यांदाच आढळल्याचे अनेक विद्वानांचे मत आहे. पन्हाळेकाजी हे एक ऐतिहासिक गाव असून त्याचा सांस्कृतिक वारसा प्रातिनिधिक आहे. येथील दुर्ग, प्राचीन व्यापारी मार्ग आणि विविध लेणी या गावाच्या गतवैभवाची साक्ष देतात. पर्यटकांनी या निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसाची ओळख निश्चितच करून घ्यायला हवी.
1: सफर वारसा स्थळांची या मालिकेमध्ये डॉक्टर सूरज पंडित यांनी आज आपल्याला पन्हाळेकाजीची सफर घडवली.

0: आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: दुपारचे 3:30 आहेत. भावधारा कार्यक्रमात ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात भावगीत.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 3:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बायपोलर डिसऑर्डर नेमका काय असतो हे आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बायपोलर डिसऑर्डर हा एक खूप प्रचलित असा मानसिक आजार आहे. याबद्दल माहिती कमी असली तरी पण जवळपास 100 पैकी 3 जणांना हा आजार होतो असं मानलं जातं. बायपोलर म्हणजे दोन ध्रुव, तर दोन ध्रुवांमध्ये हेलकावणारी स्थिती, म्हणजे मनाची मानसिक स्थिती अतिशय नैराश्य किंवा अतिशय उत्तेजना, अशा दोन एक्स्ट्रीममध्ये, दोन पराकुटीच्या स्थितीमध्ये हेलकावणारी स्थिती म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. यात नेमकं अशा दोन वेगवेगळे स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात ज्या कुठल्याही व्यक्तीच्या वागण्यात, स्वभावात, विचार करण्यात आणि राहणीमानात इतका आमूलाग्र बदल येतो की काही जो फेज असतो त्याला एक जे खालचं टोक आहे त्याला म्हटलं जातं डिप्रेशन, आणि वरचं जे टोक आहे जिथे अतिशय जास्त काही चिन्ह असतात त्याला म्हटलं जातं मेनिया, म्हणजे उन्माद. तर सामान्य लोकांपेक्षा वेगळं काय की काही जणांना असे फेजेस येतात की ज्या डिप्रेशन असतात आणि काही फेजेस असे येतात की ज्यांना मेनिया किंवा उन्माद म्हणतात. आपण एक एक करून बघूया. तर सामान्यतः आपल्याला थोडंसं नाराज वाटणं, थोडंसं कधी मन शांत वाटतं, कशात छान रुची नाही वाटत, असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. एखाद्या गोष्टींनी आपण थोडंसं नाराज असतो, डिस्टर्ब असतो, तर काही वेळासाठी मला छान नाही वाटत, इथपर्यंत स्वाभाविक असतं. पण ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो तो एक आजार आहे. आजार मी जेव्हा म्हणतो त्यांनी मला अपेक्षित आहे की आपल्या मेंदूमध्ये काही आमूलाग्र बदल येतात, ते ठळक असतात आणि ते सामान्यतः आपण ज्या भावना व्यक्त करतो किंवा आपल्याला जाणवतात त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. म्हणजे उदासीनता ही अत्याधिक असते. साधारणतः आपण उदासीन थोड्या वेळासाठी होतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं, पण डिप्रेशनमध्ये काय होतं की ही उदासीनता सतत राहते आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते. म्हणजे फक्त एका परिस्थितीत फक्त मला एकच दिवस थोड्या वेळासाठी वाईट वाटलं, नाही, ते डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे ही उदासीनता सतत राहते, अधिक राहते, कुठल्याही स्थितीमध्ये राहते. यात अतिशय विचार जास्त येतात, मला नकोसे विचार जास्त येतात. जी सहसा सगळ्या गोष्टींमधली रुची असते ती कमी झाल्यासारखी वाटते. काही गोष्टींनी मला छान आराम वाटतो, ते केल्याने मला कसंही बरं वाटतं, पण ते बरं वाटणंसुद्धा कमी होतं. त्यातली ऊर्जा कमी होते. कुठल्याही गोष्टीसाठी जी आपली धडपड एनर्जी असते ती कमी झाली.

सारखी वाटते, लवकर थकल्यासारखं वाटतं. जे कामं सामान्यतः आम्ही करत होतो त्या कामांमध्ये आता मला लवकर थकवा येतोय, मी ते कामं सोडून देतोय, गिवअप करतोय, टाळतोय, असं होतं. कशाचं हुरूप, उल्हास असा कमी होतो, हे डिप्रेशनचे लक्षण. याशिवाय काय नेमकं होतं की झोप कमी होते, जेवणाची इच्छा, आसक्ती कमी होते. जसं आता हे जर स्टुडंट फेजमध्ये जर विद्यार्थी दशेत पाहायला गेलं तर तिथे नेमकं काय बदल जाणवतात डिप्रेशनमध्ये, की एकाग्रता कमी होते, जी पकड असते अभ्यासावरची, जी धडपड असते ती कमी होते. नैराश्याचा भाग जास्त येतो की मी काही केल्याने काही खास व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे काही करून अर्थ नाही, असे नकारात्मक विचारांचा भरणा आणि हा सतत टिकून राहणं, तर याला डिप्रेशन किंवा उदासीनतेचा रोग म्हटलं जातं. आता हे याला म्हणजे आजार केव्हा समजायचा, तर त्याला एक मानक दिलं गेलं की हे जर कमीत कमी 2 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याला आजार समजलं जातं. काही गोष्टी ज्या थोड्या वेळासाठी असतात, फ्लिटिंग सिम्पटम म्हणतो आम्ही त्याला, की थोड्या वेळासाठी नाराज वाटलं पण नंतर रिकवर झालं, तर ते डिप्रेशन नाही. हा झाला फरक की साधं उदासीन नाराज वाटणं आणि डिप्रेशन असणं. या डिप्रेशनचे पराकोटीचे लक्षण जेव्हा जाणवतात आणि हे सतत होत राहतं, तेव्हा या डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये कधी कधी आपल्याला इतकं हताश, इतकं निराश वाटू शकतं की माझ्या जगण्याला काही जणू अर्थच नाही, तर मनात बरे वाईट विचार येणं, स्वतःला संपवण्याचे विचार येणं, हे सुद्धा याचं पराकोटीचे लक्षण आहे. थोडक्यात आपली एनर्जी सगळी डाऊन झाली आहे आणि हा डिप्रेशनचा फेज असा जाणवतो. की यातले बहुतांशी पेशंट मला सगळे सांगतात की मला सगळं कळतंय की मला हे असं नको विचार करायला, पण ते थांबतच नाहीत. मला कळतंय की अर्थाने पण ते सतत येत राहतात आणि आता मग मला असं वाटतं की खरंच असं आहे, म्हणजे सगळंच वाईट आहे. मला स्वतःबद्दल काही चांगलं वाटत नाही, मला परिस्थितीबद्दल काही छान रुचकर वाटत नाही, आणि भवितव्य पुढचं भविष्य पाहिलं तर ते अंधकारमय वाटतंय. तर ही सहसा सतत निगेटिव्ह फिलिंग ही राहणं हे डिप्रेशन आहे. हे झालं खालचं टोक. बायपोलारमध्ये आपण जसं दुसरं टोक म्हटलं की इथे उन्माद असतो, आपल्याला कुठल्याही गोष्टीत छान वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटतं, आपण गुणगुणत राहतो आणि आपण छान मोकळं वाटतं, फिरावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, इथपर्यंत अगदी छान आहे. पण उत्साहाच्या जागी अति उत्साह येतो, त्याला म्हणतात उन्माद. अति उत्साह या उन्मादाच्या या मेनियाच्या फेजमध्ये व्यक्ती जास्त बोलू लागतो, अतिशय बोलतो, न थांबता बोलतो, त्या बोलण्याची धार वाढते, त्या बोलण्याची स्पीड वाढते, ते कोणाच्या थांबण्याने थांबत नाही, असं सतत बोलणं असं राहतं. आणि हे जाणवतं की हे इतकं का बोलताय आणि इतकं का फास्ट बोलताय, ते मग समोरचा व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी असो, सतत बोलत सुटतात. असं तर इतकी एनर्जी राहते की काय बोलू काय नाही काय, कारण यांना विचार जास्त स्पीडनी येतात आणि विचारांचा भडीमार असतो की हे बोलू की हे करू की काय करू, असं एकदम अतिशय वेगाने असे विचार येत राहतात आणि खूप बोलू, खूप काही करू असं वाटतं. खूप करणं म्हणजे काय, की अतिशय काही ना काही काम करत राहणं. आता हे काम पूर्णत्वच जातं असंही नाही, मग एक ना धड भाराभार चिंध्या असं होतं की इतक्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात, इतक्या गोष्टी सुरू करून ठेवतात आणि त्या पूर्ण होत सुद्धा नाही. पण इतकी असं अतिउत्साह आणि अतिशय आत्मविश्वास इतका जास्त असतो की मी म्हणेल ती पूर्व दिशा, तेव्हा मग दुसऱ्यांच्या मताला, दुसऱ्यांच्या बोलण्याला, दुसऱ्यांच्या मताला काही गणनाच नसते की मी जे म्हटलं तेच करा. आणि तो इतका जास्त कॉन्फिडन्स असतो की त्यांना प्रामाणिकपणे असं वाटतं की असंच करायला हवं. पण या भरात, या अतिउत्साहाच्या भरात मग थोडं निष्काळजीपणा होतो, बेपरवाई होते, रेकलेसनेस होतं. लोक गाड्या खूप फास्ट चालवतात, निर्णय खूप त्वरित घेतात, म्हणजे आला विचार आणि बोलून टाकला, आला विचार आणि करून टाकला, आला विचार आणि काहीतरी खरेदी करून टाकलं असं. तर अशा ह्याच्यात खूप जास्त खरेदी करण्याचे पण चान्सेस जास्त असतात. आम्ही सहसा उदाहरणं पाहतो की मी एक उदाहरण आता तुम्हाला देतो की माझे एक क्लायंट जे होते ते एक प्रोफेसर आहे, जे एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. या उन्मादाच्या फेजमध्ये, या मेनियाच्या फेजमध्ये त्यांना इतका अतिउत्साह होता की काय करून काय नाही असं. त्यांना थोडंसं कुणी बढाई चढाई केली की ते सगळं म्हणायला तयार व्हायचे. असं कुठल्या चांगल्या लोकांच्या संगतीत नाही आले. आणि त्यांनी एकाच दिवशी त्या सरांनी 4 फ्लॅट वेगवेगळ्या जागी बुक केले. आता यांना 4 फ्लॅट काही, एका फ्लॅटची पण गरज नाही, राहतं घर अगदी संपन्न चांगलं आहे. तर त्या उत्साहाच्या भरात त्यांनी वेगवेगळ्या जागी ॲडव्हान्स देऊन ठेवले. आता याची काहीच गरज नव्हती. आता हा जेव्हा अतिउत्साहाचा फेज कमी झाला, तेव्हा डोकं पकडावं लागलं की अरे मी एवढे पैसे कसे देऊन बसलो आणि माझं एवढं नुकसान झालं. अशा याचे लोक गाड्या बुक करतात, अशा वस्तू घेतात की ज्यांची खरं तर गरज नाही, फक्त मला वाटलं आवडलं म्हणून मी घेऊन टाकलं असं. म्हणजे निर्बंधच राहत नाही, जिथे आपण मी स्वतःला नाही म्हणू शकत नाही असं आहे. तर अतिशय बोलणं, जास्त बोलणं, स्पीडनी बोलणं, मोठे मोठे विचार येणं,
मोठे मोठे विचार म्हणजे मी काही विलक्षण

0: असल्यासारखं जाणवतं. मी काहीतरी ग्रेट आहे, मला सगळं कळतं. दुनिया कशी चिल्लर आहे, दुनियेला काही फारसं कळत नाही, फॅमिलीला काही कळत नाही, यांची तर काही विजनच नाही, यांना तर काही असं दृष्टिकोनच नाही. मला जे दिसतं, मला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही, असं काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की मी सगळ्या लोकांशी कनेक्टेड आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांशी माझे खूप संबंध आहे, मला हे ओळखतात, माझं ही प्रतिभा आहे, मी असं करू शकतो. अशा ह्याच्यात काही काही जणांना अतिशय देवदेव करू लागतात, म्हणजे धार्मिक असो नसो पण अतिशयच धार्मिकता अचानक उफाळून येते. आणि म्हणजे नको तेवढा खर्च, नको तेवढी मदत कोणाला केल्या जातं. मी काहीतरी विशेष आहे, देवाने पाठवलेला एक विशेष कुणी व्यक्ती आहे, आणि माझ्याकडे असं विशेष कार्य आहे की मी आता समाजाचं उत्थान करावं, पूर्ण समाजाला जागृत करावं, त्यांना दिशा द्यावी, त्यांचं सगळं भलं करावं, अशी काहीतरी माझ्यात वेगळी प्रतिभा आल्यासारखी तेव्हा जाणीव होते. आणि त्या भरात मग लोक खूप जास्त खर्च करणं, खूप जास्त काही बोलून जाणं, आणि त्या बोलण्यात कधी कधी खूप जास्त दुखावून देणं पण होतं. कारण तेव्हा परवाच नसते की समोरच्याला ते ऐकायचं आहे नाही ऐकायचं आहे, ते आता म्हणण्याची गरज आहे नाही आहे, किंवा त्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल नाही होईल. हे म्हणजे मी जसं म्हटलं की इनिबिशन नसतं, निर्बंध नसतोच, बोलून दिलं जातं. त्याच्यामुळे खूप ॲग्रेसिव्ह असं कधी कधी खूप हिंसक वागणं होतं. या मेनियाची एक तऱ्हा अशी आहे की त्याच्यात लोक खूप बोलतात आणि अगदी खूप आनंदी जॉली असं काही काही जणांना जाम इम्प्रेसिव्ह वाटावं असं बोलणं चालणं असं होऊ लागतं, पण ते उथळ असतं, त्याला अर्थ काही नसतो असं. तर ते खूप आवडीचं काही बोलणं, सगळ्यांमध्ये एकदम छाप पाडणं असं वाटू शकतं. आणि अशा ह्याच्यात मग लोक गातात सुद्धा, नाचतात सुद्धा. मी जसं म्हटलं की कुठे काय वागायचं ह्याचं तारतम्य त्या स्थितीमध्ये कमी झालेलं असतं. नको त्या गोष्टी एकदम करून बसणं असं होऊन जातं. आजकाल जे सोशल मीडियावर कधी कधी मला तो ट्रेंड दिसतो की अचानक शांत असलेला व्यक्ती अतिशय जास्त पोस्ट करू लागणार, खूप जास्त एकाच गोष्टीचा रेटा धरून राहणार, दुसऱ्यांचे मतं खोडून टाकण्यास अगदी पराकुटीचे पोस्ट टाकणार. हे अतिशय उन्मादाचे लक्षणं होऊन जातात की तेव्हा असं पेटून उठल्यासारखं की मीच सगळं याचं करता धरता असल्यासारखं असं अति आत्मविश्वासामुळे केलं जातं, बोललं जातं. या स्थितीमध्ये झोपेची गरज फार कमी होते, म्हणजे लवकरच उठतात, सगळ्यांना उठवतात. म्हणजे 10 झोपलं तरी 2-3 उठणार आणि जवळपास म्हणजे तिथे मोठा गजर लावणार, मोठं म्युझिक लावणार, धार्मिक काही लावणार आणि परवाच नसते. त्यांना असं वाटतं की मी उलट दुनियेला सुधारतोय, तर त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो हे ध्यानच नाही राहत. याचा दुसरा एक नकोसा पार्ट असतं, त्याला म्हणतात इरिटेबल मेनिया. ते खूपच चिडचिडे, वैतागलेले असे असतात की प्रत्येक गोष्टीसाठी खूप कठोर, असंच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे, खूप डिमांडिंग, कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय आग्रही, न ऐकूच नाही शकत आम्ही अशा स्थितीत येतात. त्याच्यामुळे अशा लोकांना सांभाळणं त्या फॅमिलीला खूप अवघड जातं, ते खूप त्रासून जातात, बाकीच्यांना समजावणं अवघड जातं, बाकीच्यांसमोर शोभा होते अशा वागण्याने, पण तेव्हा ते फॅमिलीला फार अवघड जातं ती स्थिती सांभाळणं. असं
1: यामध्ये आता एकाच व्यक्तीमध्ये हे प्रकार 2-3 असू शकतात का, असं होतं का कधी?
0: हो, एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही प्रकार आलटून पालटून येतात. काही महिने असे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मग बरं वाटतं आणि काही वेळानंतर अचानक उचल येते आणि एकदम मेनिया येतो, एकदम हाय फेज येतो, असं होतं. तर सुरुवातीला असं स्वभावाचा भाग असेल वगैरे असं समजलं जातं. आपल्याकडे दुर्दैवाने या गोष्टीची माहिती नसल्यामुळे एक आपल्याला अंधश्रद्धेचा शाप आहे की ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या काहीतरी वरच्याच आहे असं एक भ्रामक कल्पना राहते. त्यामुळे खूप गंडेधोरे म्हणजे आंत्रिका तांत्रिकाकडे नेणं वगैरे असे म्हणजे वायफळ प्रयत्न केल्या जातात. मग हळूहळू लक्षात येते की नाही हे काहीतरी वेगळं आहे, हा आलेला बदल आहे. मग जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा लक्षात येतं की हा आजार आहे, हा आपल्या व्यक्तिमत्वात आलेला ठळक बदल आहे, त्याचे कारण आहे. मग जसं बायपोलर बद्दल माहिती दिली जाते, आजकाल मला एक चांगलं जाणवतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये मोबाईल असतो, तर मी त्यांना एनकरेज करतो, मी त्यांना प्रोत्साहन देतो की प्लीज वाचा. हे वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे तर सगळे लक्षणं आपल्या व्यक्तीमध्ये आहे, मग थोडं त्या गोष्टीचं गांभीर्य येतं. आता बायपोलरमध्ये दुसरी अडचण ठळक अशी असते की जसं उन्माद आहे, मेनिया फेज आहे, त्या व्यक्तीला काहीच जाणीव नसते की मी काही वेगळं बोलतोय, मी काही वेगळं विचार करतोय, माझे निर्णय काही वेगळे होत आहे आणि मी माझं वागणं अतिशय विचित्र होत आहे. त्याच्यामुळे बाकी आजारांसारखं जशी जाणीव असते ना की मला काहीतरी त्रास आहे आणि मी डॉक्टरांकडे जायला हवं, ही जाणीव नसल्यामुळे मेनियाचे पेशंट येत नाहीत. मला काय झालंय, मी कशाला औषधं घेणार, इथपासून सगळ्यांची सुरुवात असते. पण बाकीच्यांना इतकं ठळकपणे जाणवत असतं की हे खूपच विचित्र अवस्था झाली आणि यांना ट्रीटमेंटची अतिशय गरज आहे. जसं ट्रीटमेंट मिळते त्या ट्रीटमेंट नंतर मग हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की अरे

0: आपल्यात काहीतरी वेगळाच बदल झाला होता आणि हा मी नाही आहे, हा मी मुळात नव्हतो, हा माझ्यात विचित्रसा बदल झाला आहे, त्याला डॉक्टर आजार म्हणतात. मग त्याबद्दल ते जाणतात, मग ते काळजी घेऊ लागतात. तर सुरुवात ही याची खूप अवघड असते, कारण त्या पेशंटला अक्षरशः आणावं लागतं. बऱ्याच जणांना ते खूप ॲग्रेसिव्ह हिंस्त्र असल्यामुळे अगदी पकडूनच आणावं लागतं. काही जण अगदी प्रेशरनी येतात, पण ट्रीटमेंट मात्र आवश्यक राहतं.
1: हां हां डॉक्टर, याची कारणं आपण जाणून घेणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे बायपोलर डिसऑर्डर, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर सागर छिद्दरवार. डॉक्टर, आता कारणांकडे आपण वळणार आहोत की बायपोलर डिसऑर्डरची नेमकी कारणं काय असतात?
0: बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं एक कारण असं नाही सापडलं अजूनही. याला एक अनुवंशिकीय बाजू आहे. अनुवंशिकता खूप पाहिलं जातं, म्हणजे सहसा ज्याही बायपोलरचे क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे मानसिक आजाराचे काही ना काही बीजं पाहिल्या जातात. तर काका, मावशी, मामा, त्या कोणामध्ये तरी असं. तर भारतात एकही फॅमिली नाही आहे की जिथे हे नाही आहे. त्याच्यामुळे अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे. लहानपणी ज्या जडणघडणीच्या वेळी काही नकोशे असे अनुभव आलेले असतात, त्यानंतर ह्याची पॉसिबिलिटी, ह्याची शक्यता थोडी वाढली असं पाहिल्या गेलं सगळ्या स्टडीजमध्ये. म्हणजे खूप स्थित्यंतर, काही घरातले वादावादी खूप जास्त असणं, काही त्या व्यक्तीला नकोशे असे अनुभव आले, उदाहरणार्थ काही सेक्शुअल असॉल्ट वगैरे झालेलं असेल, किंवा खूप काही तानाचं असं सतत वातावरण असलेलं बालपण गेलेलं असेल, तर अशा व्यक्तींमध्ये बायपोलरचं प्रमाण थोडंसं काकणभर बाकी लोकांपेक्षा जास्त आढळतं. एखादा ठळक काही मुद्दा झालाय, ठळक काही अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे अतिशय त्रासून गेलंय, म्हणजे उदाहरणार्थ काही घरात डेथ झाली असेल, किंवा काही असा अनुभव पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला जे त्या बालमनासाठी खूप जास्त त्रासदायक होतं, अशा नंतरही होतं. तरुण वयामध्ये काही गोष्टी याला थोडं कावळं बसलं आणि फांदी तुटली, तसं एखादं निमित्त घडतं आणि हे उघडकीस येतं. मग काही जणांमध्ये जिथे व्यसनाचा अंतर्भाव असतो तिथे हे त्रास जास्त असतात, बरेच जास्त असतात. त्याच्यामुळे हे काही ठळक आपण असं म्हणूया की ज्याच्यामुळे ही शक्यता, ही व्हल्नरेबिलिटी जी आहे ती वाढते.
1: डॉक्टर, मग निदान जर करायचं असेल तर त्यासाठी काही चाचण्या असतात का?
0: निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे, म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जी तपासणी होते त्यात हे होतं. अशी कोणती ब्लड टेस्ट किंवा सिटी स्कॅन, एम आर आयची अशी टेस्ट नाही की ज्याच्यामुळे बायपोलर पिनपॉइंट होईल. हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे.
1: मग त्यावर उपचार पद्धती काय करण्यात येतं जेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की या व्यक्तीला बायपोलर आहे?
0: सहसा पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये कॉमन सारखंच राहतं. एक वयाच्या 20 हे लक्षात येऊ लागतं, म्हणजे काही मुलांमध्ये 17-18 वर्षाच्या मुलांमध्ये हे लवकर दिसू लागतं, मुलींमध्ये सुद्धा असं. आणि एक 40-व्या वर्षापर्यंत याची शक्यता जास्त असते, म्हणजे हे आपण 20-40 असा वयोगट घेऊया असं आहे. तर जसं हे लक्षात येतं की ठळक बाजू आहे, यातला जो खालचा पार्ट आहे डिप्रेशनवाला, लो फेज आपण म्हणूया याला, ती लो फेज बऱ्याचदा कोणाच्या लक्षात येत नाही आणि ती काही महिने चालते की एकदम कोमेजल्यासारखं व्यक्ती होतो, कशात रुची नाही, कशात आनंद नाही, सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत, काही करण्याची धडपड नाही, जी प्रगती साधत होती ती सोडून देणार, अशा विचारांमुळे जे प्रयत्न करायचे ते सोडून देणार असं. तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा धक्का बसला असावा किंवा एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झाला असावा असं विचार करून त्याच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलं जातं. ते पास ऑफ होतं, काही महिने जातात, मग हळूहळू थोडं निघतं. मेनियाचा फेज मात्र ठळक असतो. तर आता या फेजमध्ये ना इतकं स्पष्ट दिसून पडतं की हे काहीतरी वेगळं होत आहे, त्यामुळे आवर्जून आणलंच जातं पेशंटला आणि मग ट्रीटमेंट केलं जातं असं. यातला एक छोटा पार्ट जो आहे तो मी मेन्शन करायला हवा इथे की मेनियापेक्षा एक छोटा पार्ट असतो ज्याला म्हणतात हायपोमेनिया. आता हायपोमेनिया म्हणजे अतिउत्साहच, पण खूप प्रॉब्लेमॅटिक नाही. मी जसं म्हटलं की खूप छान बोलणं, खूप जास्त बोलणं, सगळ्यांशी जाऊन जाऊन बोलणं, स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणं, त्याच्यामुळे असं छान वाटणारा पार्ट असतो, काहीच कामाचं नसतं, म्हणजे ते काही काम साध्य काहीच होत नाही, फक्त बोलण्यात ते जास्त होतं. आता मेनियामध्ये काही काही पेशंटना खूप हिंस्त्र होऊ लागतात, त्यांना खूप भ्रामक कल्पना येऊ लागतात आणि खूप असे भ्रम असल्यामुळे काही भास होऊ लागतात असे पण राहतात. तर हे पण एक वेगळी स्टेज आहे मेनिया पण आणि हायपोमेनिया पण. हायपोमेनिया बऱ्याच जणांना खूपच लोभसवाणं वाटतं की मी त्याच्यात खूपच छान कॉन्फिडंट होतो. आणि मी छान होतो, पण दुनियेसाठी ते सहन करणं फार अवघड जातं असं. तर हे जेव्हा डिप्रेशन किंवा मेनिया असं लक्षात येतं तेव्हा ट्रीटमेंट इनिशिएट केले जाते. आता हे ट्रीटमेंटसुद्धा आपण हे जे तीन वेगळे फेज पाहिले की उन्माद म्हणजे अतिशय हाय फेज, नॉर्मल फेज आणि डिप्रेशन, या तिन्हीसाठी ट्रीटमेंट त्या फेजनुसार बऱ्याचदा वेगळी राहते, बऱ्याचदा काही पूर्ण वेळेस वेगळी राहते. तर जर डिप्रेशनची फेज असेल तर त्यानुसार ट्रीटमेंट राहते. त्यासाठी आता पूर्णतः चांगले औषधोपचार आहेत. या फेजमध्ये औषधोपचाराशिवाय थेरपी म्हणजे काउन्सिलिंग सेशन, समुपदेशन हे खूप आवश्यक असतं. उपचार पद्धती जे राहते ती आता मागच्या 15-20 वर्षात इतकी सरस झालेली आहे की याच्यात खूप चांगला उपचार होतो आणि व्यक्ती लवकर बरा होऊन निघण्याचे चान्सेस असतात, पण त्याला सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो. सहसा एक गैरसमज असा असतो की या मेडिसिनमुळे सहसा झोप येते, तर आता तसं नाही राहिलं आहे. माझे सगळे क्लायंट्स वर्किंग आहेत, त्यांना झोपून असणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन निघावं हे आवश्यक असतं, पण सुस्त नको राहायला ही पण प्रयत्न केला जातात. आणि हे सतत उपचार लागतो, लगातार उपचार लागतो, त्याचा असर पाहायला काही आठवडे लागतात, पण त्यांनी मजबूत ट्रीटमेंट होते आणि हे परत परत होण्याचे चान्सेस कमी होतात. समुपदेशनामध्ये ह्या आजारातली आपली जी विचारस्थिती वेगळी झाली असते, त्या विचारस्थितीमध्ये काय चुकीचं होत आहे ते कसं ओळखायचं, त्याचं काय पर्याय काढायचा आणि ते स्वतःला त्या क्षणी कसं हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिटेल्ड समुपदेशन राहतं. तर ह्या दोन्ही गोष्टी तिथे आवश्यक राहतात. वरची जी फेज आहे, मेनिया फेज आहे, तिथे मात्र बऱ्याचदा ऍडमिट करून ट्रीटमेंट करावं लागतं, कारण तो इतका स्वैराचार असतो, इतकं अनियंत्रित वागणं असतं की ते बऱ्याचदा मेडिसिन घ्यायला तयार नसल्यामुळे घरी सांभाळणं फार अवघड जातं. त्या स्थितीमध्ये काही अतिशय नुकसान नको करून बसायला, ते ॲग्रेसिव्ह होऊन स्वतःला कोणाला रिस्क नको म्हणून ट्रीटमेंट करणं अत्यावश्यक असतं. तर बऱ्याचदा त्या स्थितीमध्ये पेशंटला हे भान नसल्यामुळे की मला काय आजार आहे, ते मेडिसिन घ्यायला तयार होत नाही. तर मेडिसिन सुद्धा अशा दिल्या जातात की जे त्यांच्या अप्रोक्ष सुद्धा दिल्या जाऊ शकतात, कारण अर्जंट असतं की यांनी लवकर बरं होणं, मग ते त्यांच्या मर्जीने होत नसेल त्यांच्या आजारामुळे, तर मग त्यांच्या म्हणजे मर्जीच्या शिवाय सुद्धा आपल्याला काही मेडिसिन्स असे द्यावं लागतात की ज्या विरघळवून मिक्स करून देता येईल, पण ही ट्रीटमेंट अत्यावश्यक असतं. आता हे बऱ्याचदा ऍडमिशन काही काही गोष्टींमध्ये, बहुतांशी ट्रीटमेंट जी आहे ती घरून होऊ शकते. काही काही पेशंट्समध्ये मात्र ही इमर्जन्सी सारखी स्थिती येते. ह्या कोणत्या स्थिती की बायपोलर डिसऑर्डरमध्ये दुर्दैवाने अतिशय भावनावेग असल्यामुळे काही काही चुकीचे आणि पराकुटीचे निर्णय घेण्याची टेंडन्सी जास्त आहे. त्याच्यामुळे इथे आत्महत्येचे विचार येणं आणि आत्महत्येचं प्रमाण हे जे आहे ते बाकी जनतेपेक्षा 10 पटीनं जास्त आहे असं. म्हणून हे बायपोलरची ट्रीटमेंट ही अत्यावश्यक असते, काटेकोरपणे करावी. याच्यात अजिबात रिस्क घेऊ नये, कारण ह्याच्यात स्वतःला किंवा कुणाला अपाय करण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्या स्थिती मात्र इमर्जन्सी असतात, तिथे ॲडमिट करून एक प्रिफरेबल ट्रीटमेंट राहते ज्याला विद्युत उपचार म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे एक त्या पेशंटला सुंगणी किंवा ॲनेस्थेशिया दिला जातो, जेणेकरून त्या पेशंटला अजिबातच काही त्रास होत नाही, आणि त्यात एक विद्युत उपचार दिला जातो ज्यामुळे मला अतिशय त्वरित असे त्याचे रिझल्ट दिसू लागतात, जे मला मेडिसिनने कदाचित काही आठवडे लागले असते. पण जर पेशंट सुसाइडल असेल तर हे याला ECT किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात. ECT इज अ वंडरफुल ऑप्शन, शुड बी द फर्स्ट ऑप्शन. अशा वेळेस मात्र ऍडमिट करून ECT ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक ठरतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी आमचे जे श्रोता कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: आपण आता बायपोलर डिसऑर्डर बद्दल थोडंसं हे जाणून घेतलंय की हे आपल्या भावनांचं तीव्र होणं आणि ते फेज सतत काही आठवडे राहणं त्याला आपण आजार समजतो. जर कुठल्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही पण भावनावेग अतिशय तीव्र असतील, म्हणजे अतिशय उत्साह म्हणजे उन्माद मेनिया, किंवा अतिशय उदासीनता नैराश्य म्हणजे डिप्रेशन, तर कृपया ट्रीटमेंट अवश्य घ्यावी. हे फक्त तेवढ्यापुरती ट्रीटमेंट नसतं, तर ट्रीटमेंट यासाठी सुद्धा आवश्यक असते की हे वारंवार व्हायला नको. म्हणून जसं वोल्टेज स्टेबिलायझर असतात फ्रीजसाठी वगैरे, तसे हे मूड स्टेबिलायझर मेडिसिन हे अत्यावश्यक असतात. ते आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने कृपया नियमितपणे घ्यावे. यामुळे आपल्या लाईफमध्ये जे येणारे व्यत्यय आहेत ते बरेच कमी होऊ शकतात, सूत्र तुमच्या हाती राहू शकतं. तर कृपया याकडे लक्ष द्यावे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी.
1: डॉक्टर सागर चिद्दरवार, आपण इथे आलात आणि बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.

सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातलं. देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार सुधीर फडके.

बाळा जो जो रे या चित्रपटातलं सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकार यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. साडेचार वाजलेले आहेत. मालिका विशेष या कार्यक्रमाअंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 88 ऐकूया. ही सोलापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाभारतात वनपर्वाच्या अखेरीला पांडव आणि यक्ष यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा प्रसंग झालेला आहे, तो देखील सादर केला जातो. तो प्रसंग नेमका काय घडला, वनवासी पांडव काम्यवनातून द्वैतवनात आलेले असतात, त्या सर्वांनाच तहान लागलेली असते, पाण्यासाठी ते व्याकुळ झालेले असतात. तशा या विकल अवस्थेत ते एका वटवृक्षाखाली विसावतात, पण सावलीत बसल्यानं त्यांची तहान शमणार नव्हती. तेव्हा युधिष्ठिरानं नकुलाला पाण्याचा शोध घेण्यास सांगितलं. नकुल झाडावर चढून आजूबाजूला पाहतो तर पाण्याकाठी वाढलेले वृक्ष त्याच्या दृष्टीस पडतात. युधिष्ठिरांच्या आज्ञेनुसार बाणाचा भाता घेऊन नकुल पाणी आणण्यासाठी जातो. शोध घेत घेत तो सरोवराच्या ठिकाणी येतो. ते स्वच्छ पाणी पाहताच तहानलेला नकुल पाणी पिण्यासाठी पुढं सरसावतो. तो पाणी पिणार एवढ्यात कुठून तरी आवाज येतो, थांब नकुला, तू हे पाणी पिण्याचं धाडस करू नकोस. तुला जर पाणी प्यायचं असेल तर प्रथम मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं दे. त्याची समाधानकारक उत्तरं दिलीस तरच तुला पाणी पिण्यास मी परवानगी देईन. माझ्या आज्ञेशिवाय तू पाणी प्राशन केलेस तर तुला मृत्यू येईल. आता रोशन सादरकर यांनी गायलेली एक दुर्मिळ लावणी आपण ऐकणार आहोत. साहेबराव कोकाटे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी. औंदा ठरलं लगीन माझं ठरलं.

या लावणीपूर्वी आपण बघितलं की नकुल पाणी आणण्यासाठी जातो आणि त्याला सांगितलं जातं की माझ्या आज्ञेशिवाय तू पाणी प्राशन केलेस तर तुला मृत्यू येईल. नकुल त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या सरोवरातलं पाणी पितो आणि लगेच निचेष्ट होऊन खाली पडतो. नकुलाचा शोध घेण्यासाठी सहदेव येतो. सरोवराकडे आल्यावर त्यालाही असंच सांगितलं जातं, तोही दुर्लक्ष करतो आणि पाणी पितो आणि त्याचीही नकुलासारखीच अवस्था होते. याच क्रमानं अर्जुन आणि भीम हे पराक्रमी वीरही आपल्या बंधू शेजारी निचेष्ट होऊन पडलेले दिसतात. शेवटी आपल्या भावांचा शोध घेत युधिष्ठिर त्या सरोवराजवळ येतो. आपले चारही भाऊ मरून पडलेले पाहून युधिष्ठिर शोकविवल होतो. मरून पडलेल्या भावांच्या अंगावर शस्त्राने आघात केल्याच्या खुणाही दिसत नाहीत, त्यामुळे त्याला वाटतं की हा पिशाच्य प्रकार असावा किंवा शत्रूनं या सरोवरात विष तरी कालवलेलं असावं. तेव्हा या पाण्याचीच परीक्षा पाहावी म्हणून तो सरोवरात उतरू लागला. तोच त्याच्या कानावर आवाज आला, थांब राजा, पाण्याला स्पर्श करू नकोस. अगोदर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर तुझ्या भावाप्रमाणेच तुझीही अवस्था होईल. त्या यक्षानं युधिष्ठिराला कोणते प्रश्न विचारले ते जाणून घेऊया एका लावणीनंतर. रोशन सातारकर यांनीच गायलेली साहेबराव कोकाटे यांची आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. संगीतकार विठ्ठल शिंदे.

युधिष्ठिरानं त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं मान्य केलं तेव्हा बगळ्याच्या रूपात यक्ष पुढे आला. तेव्हा युधिष्ठिरानं त्याला विचारलं, तू कोण आहेस ते प्रथम मला सांग. मग यक्षानं आपली खरी ओळख सांगितली. त्यानंतर यक्षानं त्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये एकटा कोण हिंडतो किंवा नाहीसा झाला तरी पुन्हा कोण उत्पन्न होतो असे काही प्रश्न होते. याशिवाय कशाचा त्याग केल्यामुळं मनुष्य सर्वांना प्रिय होतो, कशाचा त्याग केला असता दुःख करावं लागत नाही, कशाचा त्याग केल्यानं माणूस सुखी होतो, निजला असता ज्याचे डोळे मिटत नाहीत असा कोण, किंवा पृथ्वीपेक्षा जड काय, आकाशापेक्षा उंच काय, वायूपेक्षा शीघ्र गती कोणाची, तृणापेक्षा हलकं कोण, असे अनेक कूट प्रश्न यक्षानं विचारले आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिरानं दिली. अशा प्रकारे कूट प्रश्न भेदिक कवनामध्ये विचारले जातात. पण ते का विचारले जातात याबद्दलची अधिक माहिती घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. आता सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना ऐकूया.

प्राचीन काळी कोणत्याही पूजायोग्य वस्तूला चैत्य म्हणत असत. चैत्य शब्दाचा मूळ अर्थ चितेशी संबंधित आहे. ज्या ठिकाणी शवाचं दहन करतात त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा केल्यानंतर मृताचं स्मारक म्हणून वृक्ष लावण्याची प्रथा आहे. तसंच मृताचं शरीर अथवा पार्थिव अवशेष ज्या ठिकाणी पुरतात त्या ठिकाणी दगड मातीचा स्तूप उभा करण्याचीही काही ठिकाणी प्रथा आहे. अशा स्मारकाला चैत्य अशी संज्ञा वापरली जाते. पूर्वी ज्याला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्याचं स्मारक उभारलं जात असे आणि ठराविक दिवशी त्या वीराचं स्मरण करण्यासाठी उत्सव साजरा केला जात असे. अशावेळी त्या स्मारकापुढं देखील भेदिक कवनाचे कार्यक्रम सादर केले जात होते. वीर म्हणजेच यक्ष. पूर्वी यक्षानं युधिष्ठिराला कुटप्रश्न विचारले होते म्हणून आपल्या वीरपुरुषांची आठवण जागवताना भेदिक कवनामध्ये कुटप्रश्न विचारले जातात हा त्या पाठीमागचा इतिहास आहे. सुलोचना चव्हाण यांच्याच आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची आणखीन एक लावणी.

तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेदिक लावणी कशी असते, त्यामध्ये विविध पक्ष एकमेकांना कसे कूट प्रश्न विचारतात याबद्दलची माहिती घेतली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. कार्यक्रमाची सांगता सुलोचना चव्हाण यांनीच गायलेल्या एका लावणीनं करणार आहोत. रचना शाहीर प्रभाकर यांची आहे.

नका जाऊ दूरदेशी, घरी काय धन द्रव्याला कमी, आहो नका जाऊ.

0: बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमची दुसरी सभा सुरू करत आहोत. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.

0: जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदकं मिळवली. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं. बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत.

नादब्रह्म कार्यक्रमात आज कर्नाटक संगीत, आज विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन आपल्याला ऐकवत आहोत. त्यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा, मध्यमावती आणि बिलहारी. त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद यांनी आणि घटमची साथ स्वामीनाथ जयराम मुथुस्वामी यांनी केलेली आहे. ऐकूया विद्यानंदी गोपाळ अय्यर यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा, मध्यमावती आणि बिलहारी.

विद्यानंदी गोपाळ अय्यर यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा मध्यमावती बिलहारी आपण ऐकलेत. त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद आणि घटमची साथ स्वामीनाथ जयराम यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद. त्याआधी ऐकूया थ्री इडियट्स या सिनेमातील हे सुंदर असं गाणं.
1: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: युवा बिट्स मध्ये आता ऐकूया मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला गोड असा संवाद. उफ, आय एम सो एक्झॉस्टेड. प्रचंड ताण आलाय मला. मेंटल हेल्थ माझं पार कोलमडून गेले.
1: काय झालं राणी सरकार? हा, सकाळीच का चिडचिड करताय? कोणता डोंगर कोसळलाय? आणि काय म्हणालीस आता, मेंढ्याचं हेल्थ ते काय असत?
0: आजोबा तुम्ही पण ना, मेंढ्याचं नाही हो, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हो. आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
1: हा असं होय, मानसिक आरोग्य असं म्हणणं. अगं, आम्ही याला आमच्या भाषेत मन शांत असणं असं म्हणतो. बरं, ते जाऊ दे. तुझी ही मॉडर्न लाईफस्टाईल नेमकी आहे तरी कशी?
0: अहो, म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स करावे लागतात, सोशल मीडियावर सगळ्यांचे अपडेट्स पाहावे लागतात आणि त्यांच्याबरोबर आपण पण अपडेट राहावं लागतं. काल रात्री तर मला फोमो झाला होता, त्यामुळे 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही.
1: फोमो? हे काय कुठल्या नवीन आजाराचं नाव आहे की काय?
0: फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कुठे जातात, काय करतात, काय खातात हे जर मी पाहिलं नाही ना, किंवा त्यात मी जॉईन झाले नाही, तर मला मागे पडेल की काय अशी भीती वाटते.
1: अरे वा, म्हणजे लोक स्वतःच्या पैशाने हॉटेलमध्ये जातात, फोटो टाकतात आणि फुकटचा त्रास तुझ्या मनाला होतो? काय गरिया, तुझ्या या आधुनिक जीवनशैलीत स्वतःला त्रास करून घेण्याचे पैसे मिळतात की काय?
0: तसं नाही आजोबा, पण आजकाल स्पर्धा एवढी टफ आहे ना की सतत डोक्यात विचार चालूच असतात. करिअरचं, फ्युचरचं, पियर प्रेशर, डोकं कसं सुन्न होतं. आजोबा, तुमच्या काळात नव्हता का हो असा स्ट्रेस?
1: अगं, स्ट्रेस नसेल कसा? माणूस म्हणलं की विचार आले आणि विचार केला की ताण असणारच. आमच्या काळात पाऊस पडेल का, शेती कशी होईल, मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हा ताण असायचा. पण आम्ही त्या ताणाला आमच्या डोक्यावर नाचू द्यायचो नाही.
0: ते कसं काय, तुम्ही काय करायचा मग?
1: पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे हा मोबाईल नावाचा 24 तास चालणारा 240 व्होल्टचा झटका देणारा शत्रू नव्हता. रात्री 9 वाजले की दिवा विजायचा आणि आम्ही निसर्गाच्या कुशीत शांत झोपायचो. तुला माहितीये का तुझी पहिली चूक काय? तू सकाळी उठल्या उठल्या देवाचं किंवा स्वतःच्या आईबाबांचं तोंड बघण्याऐवजी या काळ्या काचेकडे बघतेस.
0: हे मात्र खरं आहे आजोबा, डोळे उघडले की आधी नोटिफिकेशन चेक करावे लागतात.
1: मग विचार कर, सकाळीच जर तू जगाचा पसारा डोक्यात घातलास तर मन शांत कसं राहणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसात राहायचो, संध्याकाळी पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा मारायचो, एकत्र हसायचो. म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळं शेअर करायचो. तुमचं कसं आहे, एकाच घरात 4 माणसं 4 कोपऱ्यात बसून 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून फक्त हसण्या आणि रडण्याचे इमोजी पाठवत असतात.
0: अगदी बरोबर बोललात आजोबा, पटतंय खरं तर मला तुमचं. आम्ही समोरासमोर असूनही चॅटिंगवरच हल्ली जास्त बोलतो.
1: मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुझी ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, ती थोडी नॅचरल कर फक्त.
0: म्हणजे नक्की मी काय करू आजोबा?
1: अगं, खूप सोपं आहे. रात्री झोपायला गेल्यावर आपल्या बेडपासून किंवा आपल्यापासून 10 फूट लांब ठेवायचा हा मोबाईल. किमान 30 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात झाडांकडे बघत किंवा शांत बसून घालवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना बंद करायची. तिथे प्रत्येक जण फक्त आपलं सुख दाखवतो आणि दुःख घरात लपवून ठेवतो.
0: वा आजोबा, तुम्ही तर अगदी सायकॅट्रिस्ट सारखं बोललात. सोप आणि एकदम सरळ.
1: हा मग, अनुभवाचे बोल आहे ते. बर चल, आता तुझी मेंटल हेल्थ सुधारायची आहे ना, तर मोबाईल ठेव बाजूला आणि माझ्यासोबत अंगणात चल. आपण दोघं मिळून झाडांना पाणी घालूया आणि मस्तपैकी चहा पिऊया.
0: हो आजोबा, नक्कीच. आजपासून नो फोमो. आजोबा, तुमच्या कपाला बघा ना, इथे छोटीशी तडा गेली आहे. तुम्ही हा कप कधीपासून वापरत आहात? फेकून द्या तो आता, मी तुम्हाला दुसरा कप आणून देते.
1: अगं असू दे, तडा तर गेलाय. तडा गेला म्हणून काय झालं, चहा बाहेर गळत नाही ना? हा, आणि मुख्य म्हणजे चहाची चव बदलली आहे का? नाही, मग कशाला टाकून द्यायचा?
0: अहो पण आजोबा, दिसायला किती जुना आणि खराब दिसतोय तो. आजकालच्या जगात वस्तू जरा जुनी झाली किंवा तिला स्क्रॅच पडला ना की आपण बदलूनच टाकतो.
1: आणि हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, तुमची मानसिकता आहे ती, आणि हेच तुमच्या मेंटल हेल्थ बिघडण्याचं कारण.
0: कपाचा आणि मेंटल हेल्थचा काय संबंध आहे आजोबा?
1: अगं संबंध कसा नाही, तुमच्या या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट परफेक्ट आणि चकाचक दिसायला हवी. वस्तू तर सोडाच, पण तुम्ही रिलेशनशिप आणि माणसांमध्ये सुद्धा परफेक्शन शोधायला जाता. जरा कुठे मतभेद झाले किंवा नात्याला थोडी जरी तडा गेली की ब्रेकअप पॅचअपचे खेळ सुरू होतात. माणसांना आणि नात्यांना कवडी मोल समजून फेकून देण्याची सवय लागली आहे तुम्हाला.
0: विचार केला तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजोबा. आम्ही खूप लवकर माणसांवरून मन उडवून टाकतो.
1: अगं माणसाचं आयुष्य सुद्धा या कपासारखंच असतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी चटके बसलेले असतात, मनावर कोणत्या ना कोणत्या जखमांचे घाव रुजलेले असतात. कोणताच माणूस हा 100% परफेक्ट नसतो, पण समोरच्याच्या उणीवांवर किंवा त्यांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यात असणारा चांगुलपणा जोखता आला पाहिजे. जर आपण त्या माणसांना त्यांच्या दोषात सकट स्वीकारलं तर तुमच्या मनातला अर्धा राग आणि ताण तिथेच संपून जाईल.
0: बा आजोबा, तुम्ही तर कपाच्या उदाहरणावरून नात्याचं मोठं कोड सोडवलं की आम्ही खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो आणि चिडचिड करून स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेतो.
1: आणि मन शांत ठेवायचा अजून एक नियम सांगतो तुला. चुका करायला कधी घाबरू नका आणि इतरांना माफ करायला उशीर करू नका. आजकालच्या मुलांना असं वाटतं की त्यांच्याकडून कधीच कोणतीच चूक झाली नाही पाहिजे. सोशल मीडियावर स्वतःची परफेक्ट इमेज दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला आतून पोखरत चाललाय.
0: अगदी खरंय तुमचं आजोबा. सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्याच्या दबावाखाली आम्ही आतून जास्त दुःखी होतोय.
1: आणि म्हणूनच सांगतो, स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करा. थोडे वेडे वाकडे, थोडे अपूर्ण, पण मनातून अगदी शुद्ध. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगा, आजचा दिवस छान होता. काही चुका झाल्या असतील तर त्या उद्या सुधारू, पण आज मी माझ्या परीने उत्तम जगलो.
0: आजोबा खरंच तुमची ही चहा पे चर्चा माझ्यासाठी कोणत्याही मोटिवेशनल लेक्चर पेक्षा लाख पटीने भारी आहे. आज मला कळलं की मानसिक आरोग्य म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणं नाही, तर मनातल्या विचारांना योग्य दिशा देणं आहे.
1: शाबास रे माझ्या पठ्ठ्या. आता एक काम कर, हा रिकामा कप घे आणि तो आत ठेवून ये. हा आणि तो न्यूज पेपर पण आणून दे मला.
0: आता मी आज जाऊन आधी माझा फोन सायलेंट मोड वर टाकते आणि माझं मन ऍक्टिव्ह मोड वर आणते.
1: हा एक पण एक मिनिट थांब. हे बघ या रोपट्याकडे बघ, या रोपट्याला योग्य तेवढंच पाणी आणि ऊन मिळालं की कसं छान बहरतंय. पण जर मी याला एकाच दिवशी घागरभर पाणी दिलं किंवा 24 तास उन्हात ठेवलं तर ते कोमेजून नाही का जाणार?
0: हो ना आजोबा, जास्त पाणी मिळालं तरी मुळं जळतात आणि जास्त ऊन मिळालं की पानं जळतात.
1: मग हेच गणित तुमच्या मेंदूला का लावत नाही तुम्ही? एकाच दिवसात जगभरातली सगळी माहिती, सगळ्या बातम्या आणि फ्रेंड्सचे अपडेट तुम्ही त्या चिमुकल्या डोक्यात कोंबून ठेवता. मग मेंदू कोमेजणार नाही तर काय होईल?
0: बापरे आजोबा, तुम्ही तर मला एकदम भारी आणि इको फ्रेंडली एक्झाम्पल दिलत की. पण कधी कधी ना इच्छा नसतानाही डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात. कोणीतरी सोशल मीडियावर वाईट कमेंट करतो किंवा परीक्षेत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क कमी मिळतो, मग अशा वेळी मन शांत कसं ठेवायचं?
1: समजा रस्त्यावरून जाताना एखाद्या अनोळखी माणसाने तुला उगीच एक वस्तू फेकून मारली, तर ती वस्तू उचलून तू खिशात ठेवशील का?
0: छे छे आजोबा, मुळीच नाही. मी त्या वस्तूला हात सुद्धा लावणार नाही, ती तिथेच सोडून पुढे जाईन. खिशात कशाला ठेवू?
1: हा मग सोशल मीडियावर कोणीतरी अनोळखी माणसाने टाकलेली वाईट कमेंट किंवा एखाद्याची खोचक कमेंट तू डोक्यात का ठेवून फिरतेस? ती ही अंगावर टाकलेली एक वस्तूच आहे, ती तिथेच सोडायची आणि पुढे निघून जायचं.
0: वा आजोबा, ही सगळी तुमची वाक्य ना मी आता माझ्या स्टडी टेबलवर लिहून ठेवणार आहे.
1: हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना अपयशाची फार भीती वाटते. आमच्या वेळीस परीक्षेत एखादा नापास झाला तरी तो शेतात राबायचा, नवीन व्यवसाय करायचा आणि पुन्हा उभारायचा. आता एका मार्काने रँक घसरली की तुम्ही आजकालची मुलं जेवणं सोडून देता.
0: खरंय आजोबा, आम्हाला नेहमी परफेक्ट राहायची सवय झाली आहे. सगळं कसं एवन पाहिजे असतं.
1: निसर्गात काही परफेक्ट असतं का? हे बघ, हे झाड काय एकदम सरळ आहे का? नाही, थोडं वेड वाकड आहे पण सावली उत्तम देतं ना. हा गुलाब बघ, थोडा लहान आहे, त्याला काटे आहे पण सुवास मात्र सुंदर आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला समृद्ध करायचं विसरू नका. नंबर वन येण्यापेक्षा उत्तम माणूस बनणं जास्त महत्वाचं आहे.
0: आजोबा, तुमच्यासोबत बोलून माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताण खरंच पळून गेला. मला वाटायचं माझ्या मेंटल हेल्थसाठी कुठला तरी एक्सपेन्सिव्ह कोर्स करावा लागेल की काय, पण आता त्याची काहीच गरज नाही.
1: जेव्हा जेव्हा डोकं जड होईल ना, तेव्हा मोबाईल घरात ठेवायचा आणि आजोबांच्या फ्री कन्सल्टिंग क्लिनिक मध्ये यायचं. इथे फक्त चहाच्या बदल्यात जगातील सगळ्यात बेस्ट थेरपी मिळते.
0: डन आजोबा, डन. उद्यापासून रोज संध्याकाळी आपली चहा पे चर्चा नक्कीच.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची,
2: परवा भी

0: गुड मॉर्निंग आजोबा। चहा?
1: अरे वा, आज स्वतःहून?
0: हो, कालपासून ठरलंय ना चहा पे चर्चा।
1: चर्चा तर करू, पण आधी हा चहा पिऊन बघतो। म्हणजे काय, कालचा चहा प्यायल्यानंतर मला ब्लड प्रेशर, शुगर सगळंच आठवलं।
0: एवढा वाईट होता का?
1: वाईट नव्हता, वेगळा होता।
0: म्हणजे?
1: चहाची चव कुठे गेली होती आणि साखर कुठून आली होती हे अजूनही शोधतोय मी। आज काय झालं?
0: काही नाही।
1: काही नाही म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
0: नाही, खरंच काही नाही। आजचा दिवस ठीक गेला।
1: बरं, कालचा स्ट्रेस
0: आहे,
1: एन्झायटी
0: तीही आहे,
1: आणि करिअरचा विचार,
0: ते तर कायमचंच आहे,
1: आणि तुझा फोमो,
0: तो पण आहेच।
1: मग काल आपण एवढं बोललो त्याचा काय फायदा झाला?
0: फायदा झाला आजोबा।
1: कसा काय, तुझे प्रॉब्लेम्स तर कमी झालेच नाहीत।
0: पण त्या प्रॉब्लेम्स कडे बघण्याची माझी पद्धत थोडी बदलली आहे।
1: काय बदलली?
0: पूर्वी काही झालं की लगेच वाटायचं माझंच आयुष्य असं आहे की काय, मग दुसऱ्याचे इंस्टाग्राम बघायचे, कोण कुठे फिरतय, कोण काय अचीव करतय, कोणाचं नवीन जॉब आहे, कोणाचं रिलेशनशिप, मग स्वतःचं आयुष्य कमी वाटायचं।
1: आणि आज?
0: आजही इंस्टाग्राम बघितलं, पण फरक एवढाच, आज स्वतःला आठवलं की इंस्टाग्राम वर दिसतं ते पूर्ण आयुष्य नसतं।
1: हा, म्हणजे माझ्या 2 तासाच्या लेक्चरचा काहीतरी परिणाम झालाय।
0: 2 तास?
1: हा मग काय कमी सांगितलं का मी तुला?
0: आजोबा, तुम्ही काल 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात सगळं सांगितलं। पण एक गोष्ट खरी आहे, कालपर्यंत प्रॉब्लेम आले की मी ते मनात ठेवायचे, आता वाटतं कुणाशी तरी बोलावं।
1: अगं मग आजची चहा पे चर्चा सुरू करूया का?
0: हो आजोबा।
1: हा चल सुरू कर।
0: नाही, आज तुम्ही।

0: या वाट चालावी चालावी।
1: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। सहभाग मयुरेश बडवे, शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र।

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला.

0: आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
1: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
0: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
2: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
3: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ST महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी QR कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची पक्षाची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत,

0: तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्ल कोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 225 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर विविध क्रीडा प्रकारांतील भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीचा डंका जगभर गाजतोय. त्यामागचं कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फिट इंडिया चळवळ, खेलो इंडिया उपक्रम आणि ऑलिम्पिक तयारी मोहिमांच्या रुपानं खेळाडूंसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत. याचविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉ मिलिंद ढमढेरे यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. मिलिंद सर नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवणारे कोणकोणत्या ऐतिहासिक निर्णय आणि योजना सुरू करण्यात आल्यात?
1: तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 25 वर्षामध्ये भारतामध्ये जी काही क्रीडा क्रांती घडली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांचा एक दुसरी एक मुवमेंट आहे की फिट इंडिया मुवमेंट. आता फिट इंडिया मुवमेंट काय आहे की प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्त राहावं. जेव्हा असं लक्षात आलं की केंद्रीय जे अंदाजपत्रक असतो त्यातला बराचसा खर्च हा वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात किंवा जे आपण म्हणतो की अल्प उत्पन्न या लोकांच्या वैद्यकीय खर्चासाठी जो बराचसा खर्च होत होता, तर असं लक्षात आली जर आपण जर फिट इंडिया मुवमेंट ही तळागाळापर्यंत पोहोचवलं की जेणेकरून प्रत्येक नागरिकांना

0: हे नियमित व्यायाम करा, कुठलाही खेळ, रोज तुम्ही मैदानावर जा, एखादा खेळ खेळा किंवा सूर्यनमस्कार घाला, योगासन करा, चाला. आणि आपण बघतो की क्रीडा अंदाजपत्रकात गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड मोठी वाढ करण्यात आली. अगदी अलीकडे खेलो इंडिया साठी त्यांनी आगामी 5 वर्षांसाठी साधारणपणे 36,000 कोटी रुपये ही तरतूद केली आहे. म्हणजे आपण बघतो की ही का तरतूद केली, की फक्त खेलो इंडिया स्पर्धांपुरती तरतूद नाहीये, तर आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे सुरू केले आणि सुरू करण्यात पण येत आहेत. त्यानंतर दुसरं आपण बघतो की प्रतिभावान खेळाडूंना शिष्यवृत्ती. आज आपण बघतो की कुठलाही पालक म्हणा तू खेळात जा, जरूर जा, पण या खेळाद्वारे तुला आर्थिक उत्पन्न काय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पालकांपुढे असतो. आज त्यामुळे खेलो इंडिया किंवा हे जे वेगवेगळ्या ज्या केंद्रीय स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात, तर त्या प्रत्येक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना वार्षिक कमीत कमी 5-10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजनाही त्यांनी सुरू केली आणि ती अंमलात आणण्यात आली आहे.
1: सर, खेळाडूंना आर्थिक बळ देण्यासोबतच तळागाळातील क्रीडा संस्कृती पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या योजनांमध्ये खेलो इंडियाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे. या योजनेची पायाभरणी, वैशिष्ट्य आणि महत्व याबाबत काय सांगाल?
0: खेलो इंडिया ही योजना का सुरू केली? आपण जर इतिहासात बघितलं, 1982 मध्ये आपण नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर असं ठरलं होतं की दर 2 वर्षांनी भारतामध्ये जे काही क्रीडा नेतृत्व आहे त्याचा शोध घेण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा घ्यावी असं ठरलं होतं आणि त्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे सोपवली होती. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव या स्पर्धांमध्ये नियमितता राहिली नाही. त्यामुळे गेल्या 15-1 वर्षांमध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये क्रीडा टॅलेंट भरपूर आहे, पण मग या नैपुण्याला विकास का होत नाही, त्याचा शोध काय नाही होत? तर मग जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा त्यांनी ती खेलो इंडिया मुव्हमेंट सुरू केली. आणि आपण बघतो की खेलो इंडिया फक्त छोट्या खेळाडूंकरता मर्यादित नसून, तुम्हाला माहिती आहे काही काही खेळाडू जे कॉलेजमध्ये असतील, महाविद्यालयांस्तरावर, जे आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये देखील चमक दाखवतात, असं लक्षात आलं की या खेळाडूंमध्ये सुद्धा पुष्कळ नैपुण्य आहे. मग त्यांनी काय केलं की खेलो इंडिया ज्युनियर गेम्स आणि खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा ही जे दोन्ही स्पर्धांमार्फत आपल्याला भारतासाठी जे जागतिक स्तरावर समोर दाखवू शकतात असे क्रीडा नेपुण शोधायचे, त्यांचा विकास अतिशय नियोजन पद्धतीने योग्य रीतीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने त्यांनी ही खेलो इंडिया स्पर्धा सुरू केली. ही केवळ उन्हाळी क्रीडा प्रकारांपुरती मर्यादित नसून त्यांनी खेलो इंडिया विंटर गेम्स, की आपण तुला बघतो की ऑलिम्पिकच्या दिवाळी ऑलिम्पिक स्वतंत्र क्रीडा स्पर्धा होतात, तर त्याच्याकरता देखील टॅलेंट सर्च करण्याच्या दृष्टीने त्यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू केल्या, खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या देखील आता खेलो इंडिया लीग स्पर्धांचे आयोजित केले जातं. मग तुम्हाला माहितीच आहे की महिलांसाठी स्वतंत्र आपण क्रीडा स्पर्धा केंद्रीय स्तरावर घेतल्या जातात.
1: सर, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी 2014 टॉप्स योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना काय आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात काय सकारात्मक बदल झाले याविषयी काय माहिती द्याल?
0: टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे टॉप्स ही जी योजना केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये आपण टार्गेट ऑलिम्पिक पोडियम हे शब्दाचा आपण जर बघितलं की जे आगामी ऑलिम्पिक मध्ये चमक दाखवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या वेगळ्या स्वरूपात मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि फक्त आर्थिक मदत असं नाही, तर तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंच्या विकासामध्ये त्याच्या प्रशिक्षकाचाही महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे खेळाडूंना फक्त परदेशात स्पर्धांमध्ये जाण्यासाठी नव्हे, एखाद्या खेळाडूंना आपण बघितलं की बऱ्याचशा खेळाडूंना, विशेषतः नेमबाजांना, परदेशात प्रशिक्षणासाठी जायला लागतं, किंवा भारतामध्ये जे काही नेमबाजी प्रशिक्षण केले तर तिथं वेगवेगळे बघितलं ते ऍथलेटिक्स असेल किंवा जिमनॅस्टिक्स असेल, तर अशा वेगवेगळ्या खेळांकरता जे परदेशी कोच आपल्याला आयात करायला लागतात तर त्यांचा खर्च हा खूप मोठा असतो आणि हा खर्च संबंधित खेळाच्या फेडरेशनला परवडत नाही आणि म्हणूनच केंद्रीय शासनाने त्यांनी केंद्रीय जे क्रीडा खाते आहे त्यांनी असं ठरवलं की परदेशी प्रशिक्षकांचा जो काही खर्च आहे

0: त्यांचा येण्या जाण्याचा, त्यांचा निवास वगैरे सर्व खर्च आम्ही स्वीकारू असं. आणि तीच योजना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम आहे की ज्यामध्ये संभाव्य खेळाडूंना त्याच्यासाठी आताच चांगल्या रीतीने निवड केली जाते, म्हणजे तो खरोखरीच ऑलिम्पिकला जायची त्याच्याकडे पात्रता आहे की नाही हे देखील ओळखलं जातं. व्यवस्थित निवड प्रक्रिया आहे. समजा एखादा खेळाडू जर आजारी असेल आणि असं लक्षात आलं की त्याला ऑलिम्पिक मध्ये जाण्याची शक्यता त्याची कमी आहे, तर त्या खेळाडूला त्या योजनेतून वगळलं जातं आणि त्याच्याऐवजी एखाद्या नवीन खेळाडूला, नैपुण्यवान खेळाडूला या योजनेमध्ये घेतलं जातं. आणि खऱ्या अर्थाने संभाव्य ऑलिम्पिक पटू तयार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 मंजुरी दिली, या धोरणाच्या महत्वाबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता. उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं वेगवेगळ्या अॅम्युनिशन मागवायला लागत होतं. आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी, आपण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो, तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणतो तसा की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूप साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काहीतरी त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंवा आम्ही असं बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात, म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटी अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती, क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे. अलीकडेच मी चेन्नईला आणि डेहराडून या दोन्ही ठिकाणी मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांच्या निमित्ताने गेलो होतो, तर तिथं पदक विजेता जेव्हा पदक दिलं जातं तर चक्क रोबोटचा उपयोग त्यांनी पदक देण्यासाठी, म्हणजे त्या रोबोटच्या वर त्यांनी पदकं ठेवली आणि ती खेळाडूंपर्यंत जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्यापर्यंत तो रोबो आला आणि त्या पाहुण्याने त्या रोबोवर ठेवण्यात आलेलं पदक त्या खेळाडूच्या गळ्यात घातलं. ही रोबो निर्मिती ही देखील स्थानिक तिथल्या जे रोबो जे तयार करतात त्यांनी केली. म्हणजे आपण म्हणतो ना हा एक खूप सकारात्मक बदल झालाय. आणि शिवाय आपण बघितलं असेल की आपले जे पारंपरिक खेळ आहेत, खो खो आहे, कबड्डी आहे, आज आपण बघितलं की खो खो कबड्डीच्या आज जागतिक स्तरावर स्पर्धा होऊन खूप चांगल्या रीतीने लोकप्रिय झालेल्या आहेत. प्रो कबड्डी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे की ज्याद्वारे खेळाडूंना आर्थिक उत्पन्न, आणि फक्त खेळाडू असं नाही, या स्पर्धांच्या निमित्ताने प्रशिक्षक असतील किंवा पंच असतील, तांत्रिक अधिकारी असतील, समालोचक असतील, या सर्वांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळाली आहे. आणि मी म्हणतो तसं या स्पर्धांना लागणारे जे काही क्रीडा साहित्य, म्हणजे आता पूर्वी आपण बघत होतो की कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅच लागत होतं, हॉकीसाठी पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅच आयात करायला लागत होतं, आता ही मॅच भारतामध्ये तयार होतात आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उपयोग आणि सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतील अशी सुविधा चांगल्या रीतीने तयार करण्यात आले. आपण बघतो की आजकाल तर अॅथलेटिक्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्या तर कृत्रिम मॅच ट्रॅकवर होतात. हे ट्रॅक तयार करण्यासाठी देखील भारतीय अनेक कंपन्यांनी पुढाकार घेऊन हे ट्रॅक तयार केले आहेत. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने क्रीडा साहित्य निर्मितीबाबत भारत नजीकच्या काळात स्वावलंबी होऊ शकेल.
1: सर, क्रीडा धोरणात क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आलंय, त्यामुळे काय फरक पडलाय, याविषयी काय माहिती द्याल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता.

0: आता नेमबाजीसाठी परदेशातनं वेगवेगळं अॅम्युनिशन मागवायला लागत होतं, पण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी, आपण तुम्हाला माहिती आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो, तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणलं जसं की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूप साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काहीतरी त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंवा आम्ही आता बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात, म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेला आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटी अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती, क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे.
1: ढमढेरे सर, भारतानं गेल्या 25 वर्षात केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आणि त्यासाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. श्रोते हो, कोणताही खेळ किंवा क्रीडा प्रकाराकडे पूर्वी केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिलं जात होतं, मात्र गेल्या 25 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आज नवी दिशा आणि बळ मिळालंय. शहरांसोबतच ग्रामीण भागातल्या शालेय स्तरावरील गुणवत्ता खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळेच आज भारतानं जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारताच्या जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक गती मिळाली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शेडनेट तंत्रज्ञान या विषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
7: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पॉलीहाऊसला पर्याय म्हणजे शेडनेट। पॉलीहाऊस बांधणीचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा असतो, पण शेडनेटचा खर्च सर्वसाधारण शेतकऱ्यांना सहजपणे पेलवणारा असा आहे। शेडनेटसाठी लागणाऱ्या काही बाबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतील तर खर्च आणखी कमी येतो। शेतकऱ्यांनी अगदी 5 गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत शेडनेटची उभारणी करून अनेकविध पिकं घेऊन लाखो रुपयांची उत्पादनं घेतली आहेत। सुरुवातीला शेडनेटमध्ये फुलं घेतली जात होती, पण अलीकडे भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची इत्यादी उत्पादनं घेतली जात आहेत। शेडनेट हाऊसमधली शेती म्हणजे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी करून पिकांना अनुकूल असं वातावरण कृत्रिमरित्या तयार करून केलेली शेती। कमी जागेत अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून जास्त उत्पादन देणारी हायटेक शेती। कृषी तंत्राचा काटेकोर वापर करून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं मिळवून देणारी शेती। त्यामुळे शेडनेटमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पॉलीहाऊसमधले उत्पादन म्हणजे संपूर्णरित्या नियंत्रित वातावरणात घेतलेलं उत्पादन। शेडनेटमधलं वातावरण हे 100% नियंत्रित नसलं तरी 50-75% उष्णतामान कमी करता आल्याने, शिवाय सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून शेडनेटमधील पिकांचं संरक्षण करता आल्याने पिकांचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येतं। शेडनेटमध्ये फुलं, भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची याशिवाय टरबूज, खरबूज यासारख्या पिकांचं बीजोत्पादनही चांगल्या प्रकारे घेता येऊ लागलंय। नेहमीपेक्षा 4-5 पट अधिक उत्पादन देणारी ही शेडनेट शेती आहे। या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे जागा कमी लागते, उत्पादित मालाचा दर्जा अधिक चांगला असतो, पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर केला जातो, याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतो, जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं, बिगर हंगामी पिकं घेता येतात, कमी कुशल मजूर लागतात, खर्चाच्या मानाने अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळतो आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी खर्च येतो। शेडनेटमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे। काटेकोर पद्धतीच्या शेतीचं तंत्र शेतकऱ्यांना शेडनेटमुळे समजलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ फर्टिगेशन, प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन, इन्सेक्ट नेट, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान इत्यादींचा अवलंब होऊ लागल्याने साधनसामग्रीत आणि खर्चात बचत झाली। रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर 30-35% कमी झाला। बाजाराभिमुख उत्पादनं काढणं शक्य झालं। कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा खर्च कमी झाला। बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या। बिगर हंगामी पिकं घेता येऊ लागली। आर्थिक जास्त फायदा होऊ लागला। शेडनेटमुळे महिलांचा सहभाग वाढला। राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत झाली। शेडनेटच्या मध्यभागी 15-17 फूट उंचीचा एक लोखंडी खांब बसवून त्याच्या 4 बाजूंना तारेचा आधार देऊन शेडनेट अंथरली जाते। त्यामुळे शेडनेटच्या खर्चात 15-20% बचत होते। 10 गुंठे शेडनेटसाठी एकूण 2 लाख रुपये खर्च येतो। यातल्या काही गोष्टींना अनुदान मिळतं। अशा प्रकारच्या तंत्रशुद्धरित्या शेडनेट उभं केलं असता 4 वर्ष सुस्थितीत राहतं। मात्र प्रत्येक पिकानंतर जमीन तयार करणं आणि आच्छादनाचा खर्च करणं आवश्यक आहे।
6: श्रोते हो, आत्ताच आपण शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकलीत। नमस्कार श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत. शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते. लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात. काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात तर अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
8: नमस्कार मॅडम.
6: सर आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही?
8: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
6: नक्कीच. आता सर आताच तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत तर कोणत्या आहेत त्या?
8: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली एक कृषी समृद्धी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे. अशा या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध आहे.
6: अच्छा. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
8: कृषी यांत्रिकरण योजनेची उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत, त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली, त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजारं आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन मान्यताप्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
6: अच्छा. आता सर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
8: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया ही एक महत्वाची आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे, तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जी काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये DBT द्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी ID म्हणजे फार्मर ID त्याला म्हणतो ऍग्रीस्टॅकचा, तर तो ID आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा ID जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे फार्मर ID नाही त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जी काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे कृषी यांत्रिकरण आहे, त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे, त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत, त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन. अशा वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्यामध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माहिती सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
6: अच्छा, आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
8: कृषी यांत्रिकीकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील, तिथपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान, इथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ते आपल्याला या यांत्रिकीकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत, पॉवर विडर आहेत, काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारं नांगर असेल, रोटावेटर आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो, त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो, पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे, कापणीची काही अवजार आहेत, आंतरमशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत, पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात. आणि कापणी आणि मळणी यंत्र, म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे, त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत, तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत, बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे, म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे, पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत, वेगवेगळे HTV स्प्रेअर आहेत, तर ते ह्या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक. हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते. आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे. आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्याला आपण जवळपास 4 लाखापर्यंत म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
6: नक्कीच सर. तर या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
8: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे, म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकीकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा 7/12 धारक किंवा खातेधारक असला पाहिजे.
6: बरोबर,
8: ही एक महत्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आयडी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत. सहकारी संस्था पात्र आहेत. त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
6: अच्छा, पण आता सर अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठीचे टप्पे आहेत, विविध टप्पे, तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
8: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महाडीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की November 2020 पासून महाडीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थींची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCAPS म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असे यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये.

0: आहे आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं, कशी मदत केली जाते?
0: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा आणि त्या मर्यादेत जे काही दिलेल्या प्रत्येक योजनेचं लक्षांक आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांची FCFS पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
1: बरं.
0: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत आता सध्या नाहीये. परंतु ते जे काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे GST सहचं देयक, GST त्याच्यामध्ये घेणं म्हणजे अपेक्षित आहे, तर ते GST सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं यंत्र अवजार असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मोका तपासणी होते, म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचंच व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काही आहे ते सहाय्य जे आपल्या विभागामार्फत केलं जातं.
1: अच्छा. आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
0: यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्मशनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
1: सर आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
0: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
1: बरोबर,
0: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे.
1: बरं.
0: आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे.
1: बरं.
0: थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारं जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजार बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंत अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 पर्यंतच्या मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 पर्यंत अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागतीपासून काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये

0: डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीसह आलेले प्रकरण आहेत ती तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. याच्यामध्ये DBT आहे, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे. जिल्ह्याला आल्यानंतर त्याचे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत तालुका स्तरावरून, त्यानुसार वेगळ्या योजना म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर PFMS प्रणाली आहे. केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर SNS स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50%च्या मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
1: अच्छा, ही सगळ्याशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर, आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल किंवा काय एक संदेश द्याल?
0: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जे काही बचत आपल्याला करायची आहे, जे काही यंत्र अवजार आहेत छोटी मोठी, तर त्यात जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी ही आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जे काही वेगवेगळे त्यातले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि आप चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात,
1: बरोबर,
0: या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: 8 वाजून 5 मिनिटं होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
3: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
2: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा.

0: सभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरुमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत च्या स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडणूक निवडक मुद्द्यांवरही

0: व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जलवाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण 12 रौप्य 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम रावसाहेब गुडते आणि गडदे आणि सहकार्याने सादर केलेली हे लोकगीतं.
1: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशान ढोलावरती माझ्या ढोलावरती माझ्या ढोलावरती.

0: Kimana? Harimu kemana?
1: Yeah.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: श्रोत्या, यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

अजून 30 मिनिटे आणि 10 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:31 आणि 45 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बागेश्री साणे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 निबद्ध आहे. ऐकूयात बागेश्री साणे यांचं गायन राग बिहाग.

सुधरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बागेशी साणे यांचं गायन. त्यांनी गेलेला राग बिहाग आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभुनाट्य पाहुणा.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य पाहुणा. लेखिका मैत्रेयी जोशी, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: बाबा आले बाबा
1: काय चाललंय मधुरा राणी, झिंबड गाणी गाताय
2: तर
1: वाटतं?
2: काय, एका मागून एक गाणी चालू आहे, थांबायचं नावच घेत नाहीये बाई साहेब.
1: छानच आहे की मग, काय ग इतकी गाणी येतात आमच्या शोन्याला?
0: होय, खूप खूप गाणी येतात मला. बाबा तुम्हाला माहितीये का, आमच्या शाळेतल्या बाईना नेहमी मलाच गाणी म्हणायला सांगतात. बाबा मी आणखीन एक गाणं म्हणू?
1: आणखीन
2: नको ग राणी, बाबा दमून आलेत ना आता. हां आता एकदम रात्री झोपताना ऐकव. हां आज लवकर आलात, जेवायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत चहा घेत आहे का?
1: नाही नको, चहा नकोच, एकदम जेवायलाच बसूया. मी आलोच पटकन फ्रेश होऊन.
3: आज लवकर आलास बरं वाटलं बाबा. वेळेवर जेवण तरी झालं तुझं? नाहीतर हल्ली रोजचे 11 वाजता येत तुला यायला, आणि त्यानंतर घासभर भात खल्ला खल्ला, नाहीतर काहीच नाही. हो रे, गेला महिनावर हेच चाललंय तुझं. अरे जरा तब्येत सांभाळा मी स्वतःची काय.
1: विदुला आई, अगं एक न्यूज द्यायची तुम्हाला.
3: काय?
1: माझी लवकरच ट्रान्सफर होतीये, म्हणजे रादर झालीये म्हणणं. हो आता ती घ्यायची का नाही हे तुम्ही ठरवायचं.
3: पण कुठे कुठे?
1: अगं मी मागे म्हटलं नव्हतं का विदुला, आमचं नवीन ऑफिस अबुधाबीला सुरू होतंय म्हणून, तिकडे प्रमोशनवरती बदली झाली आहे, गल्फ रिजनचा मार्केटिंगचा प्रमुख म्हणून. हे काय इतका थंड रिस्पॉन्स? मला वाटलं तुम्हाला ऐकून आनंद होईल, अरे वा छान असं काहीतरी म्हणाल. आश्चर्यच आहे.
2: आनंद झाला हो, पण किती वर्षासाठी ही ट्रान्सफर?
1: सुरुवातीला 2 वर्ष तरी असेल, मग पुढचं पुढे.
3: आणि राहायची सोय काय रे बाबा? नाही फॅमिली अकॉमोडेशन मिळणार की नाही?
1: हो अगं, चांगला फुल्ली फर्निश ब्लॉक मिळणार आहे मला.
3: हो का?
1: माझ्या बरोबर तो शिरीष वैद्य होता बघ, त्याची पण बदली झाली आहे.
3: अरे वा.
1: हो त्याने तर कळवून पण टाकलं येतो म्हणून. मग काय विदुला, काय सांगू माझ्या बॉसला?
2: मला वाटतं सध्या तरी तुम्ही एकटंच जावं पुढे.
1: काय
3: तू इथे?
2: तू इथेच राहणार? होय, तुमची प्रकृती अलीकडे बरी नसते. रेवतीचं कॉलेजचं हे शेवटचं आणि महत्त्वाचं वर्ष, तिचा अभ्यास क्लासेस सगळं सोडून ती घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा घेऊ शकेल? मी इथे राहिले तर दोघींना आधार होईल, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं
3: विदुला? पण म्हणजे तू इकडे अनिश तिकडे? शिवाय मधुराला किती लळा आहे बाबाचा. नाही विदुला नाही, तू आमच्यासाठी एवढा मोठा त्याग नको करूस ग, तूही जा कशी त्याच्याबरोबर.
2: आई आमचं लग्न होण्याच्याही अगोदरपासून आपण एका मोठ्या स्वतंत्र घराचं स्वप्न पाहतोय ना.
3: हो ग,
2: ते इतक्या लवकर पुरं होण्याची

0: अरे रडू नका, आंतरजातीय विवाह म्हणून माझ्या आईवडिलांनी माझं नाव टाकलं तेव्हा तुम्ही मला जवळ केलं, आईचं प्रेम दिलं आणि आज हे परदेशी जाणार म्हणून मला दिल द्यायचं सोडून तुम्हीच।
1: हो ग बाई, वृद्धत्व आलं की मन असं हळवं होतं बघ। खरंच रेवती, ए रेवती, अगं दही आण ग, हातावर घालते अनिशच्या, जा घेऊन ये जा। अनिश यशस्वी हो रे, यशस्वी हो अनिश।
2: हो आई, आई नमस्कार करतो।
1: हो
2: विदुला येतो, जपून राह। मधुरा अग, असं रडायचं नाही, अगे बघ, आईला अजिबात त्रास द्यायचा नाही। हा तुझ्या इतक्या भावल्यांना झोपायला मोठी रूम हवी ना, मग त्यासाठी खूप खूप पैसे आणायला चाललोय मी। हा रडायचं नाही, असं रडतेस काय डोळे पुसपर बाय। आई येतो,
1: ये रे ये।
2: विदुला
0: जपून राहा, गेल्याबरोबर फोन करा।
2: हो।

0: मधुरा आई रेवती, तिघींमध्ये वाटलेला दिवस, रात्र फक्त माझी एकटीची, दूरदेशी गेलेल्या पतीची आठवण येऊन सुखार अश्रू डोळ्यातून उघळतो तो अशा निवांत रात्रीच. हॅलो हॅलो, हा मीच बोलते, विदुला, कसे आहात तुम्ही? मधुरा ना काही दिवस खूप रडली हो. हा बोला ना तिच्याशी. हा
1: बाबा, मला नको मोठं घर, मला तुम्ही हवे आहात बाबा, या ना लवकर बाबा. बाबा
2: मधुरा मधुरा रडू नको फोनवर अशी. चल चल आपण टॉम अँड जेरीचं कार्टून बघूया.
0: हॅलो, हां नाही बोला ना. काय 48 डिग्रीज? बाप रे, उन्हा फिरू नका हां. आणि जेवण खाण वेळेवर करताय की नाही? आई बऱ्या आहेत हो. ओके, गुड नाईट.

0: बघता बघता 2 वर्ष झाली. खरंच अनिसला सुट्टी मिळते का गवी तुला? ए काय म्हणतोय तो? आई आई अहो आनंदाची बातमी आहे पत्रामध्ये. येत्या दिवाळीमध्ये येत आहेत ते इकडे चांगले महिनाभर राहणार आहेत.
1: अरे वा वा वा छानच ग, खरंच छान. ए या वर्षी आपण फराळाचा जंगीभेद करूया. मी अनारसे करीन स्वतः. अगं त्याला आवडतात ना खूप. अरे असा थाट उडवून देऊया दिवाळीचा. अरे वा
0: लाडका लेख येणार आहे ना मग. आई अगदी ठणठणीत बऱ्या झाल्या. अरे खरं की नाही?
2: अगदी बघ ना मिनी, दादाच्या आवडीचे अनारसे पाडव्याला त्याला आवडते म्हणून बासून देई. आम्ही मात्र
1: एक धडे. ए तुझ्या आवडीची कडबोळी सुद्धा मिस करीन. बरं मग झालं ना.

0: मधुरा मधुरा, अगं बाबा आले. अगं पुढे लाजतेस काय अशी? ओळखलं नाहीस का तू बाबांना?
1: ए सोना, अगं ये ना जवळ. हा, तुझ्यासाठी काय आणले माहितीये का? छानशी बार्बी डॉल आणि खूप खूप चॉकलेट्स. हा पण त्यातली तुझ्या मैत्रिणींना पण द्यायची बरं का थोडी? इकडे इकडे लवकर आहे, लाजते काय ही.
2: आई, मी मंजिरीला सानियाला दाखवून येते हा माझी बाहुली, आणि चॉकलेट पण नवीन येते.
3: हो पण लवकर ये ग, शाळेमध्ये जायचंय ना.
1: रेवती, हा परफ्यूम तुला.
0: वा,
1: आणि रिस्ट वॉच सुद्धा आहे.
0: मस्त.
1: विदुला, हे घड्याळ आणि हा फूड प्रोसेसर. आणि आई, तुला हे केशर आणले.
3: अरे वा.
1: आणि स्वेटर सुद्धा बरं का? थंडी बसते ना ग तुला.
3: हो रे हो.
1: आता तुझ्या हातचं श्रीखंड खायचंय मला, त्यात हे केशर घाल म्हणजे झालं.
3: घालते.

आसमंत उजळला आहे तर आनंदाच्या प्रकाशात माझं घर न्हावून निघतंय. दिवाळी विशेष आनंदात साजरी होतीय. मधुराला अजून सुट्टी होती म्हणून संगमेश्वराला कुलदैवताच्या दर्शनाला जायचं ठरलं.

0: किती प्रसन्न वाटतंय ना इथे या रम्य संध्याकाळी. ह्यात ते असंच बसून राहावं इथे तासन तास परस्परांच्या सान्निध्यात.
1: बरं झालं नाही आपण इथे आलो ते. एवढे 4 दिवस बदल ग रोजच्या रुटीन मधून. विदुला,
0: हा,
1: मला तुला काहीतरी सांगायचं होतं.
0: बोला ना.
1: अगं, UAE मधल्या एका प्रसिद्ध कंपनीची ऑफर आली आहे मला. पोस्टवरची आहे आणि शिवाय पगारही दुप्पट आहे. गेल्याबरोबर उत्तर द्यायचं आहे त्यांना. काय सांगू, तू सांग.
0: तुम्ही परत नाही येणार. पैसा इतका महत्त्वाचा आहे का हो, की पैसा दिसू लागल्यावर आपल्या सुखांचा गुणाकार व्हायला लागला आहे की आपण स्वार्थी बनतोय.
1: विदुला, विदुला, अगं बँकेचे पैशाचे सगळे व्यवहार तूच सांभाळतेस की? तूच सांग, गेल्या 2 वर्षात कितीसं सेव्हिंग झालं आपलं.
0: तेही खरंच आहे म्हणा. आईंच्या आजारपणातच निम्मे पैसे संपले. नुकतंच रेवतीचं लग्न झालं तो खर्च. अजून मधुराचं शिक्षण व्हायचं आहे. आपल्या घराचं स्वप्न तर दूरचंच वाटतंय अजूनही.
1: हो ना, हे बघ, प्रपंचाला पैसा हा लागतोच. आणि ही सगळी स्वप्न आपल्याला जर पुरी करायची असतील तर मला अजून काही वर्ष बाहेरगावी राहणं भाग आहे. आणि खरं सांगू, तुझं माहेरचं ऐश्वर सारं एका क्षणात त्यागून तू माझ्या पर्णकुटीत आलीस. अगं, चाळीतल्या 2 खोल्यांमध्ये तू स्वर्ग उभा केलास. तुला जगातली सगळी सुखं द्यावी असं वाटलं तर त्यात काय चूक आहे माझी? शिवाय संधी काही पुन्हा पुन्हा मिळत नसते विदुला.
0: होय हो, मला सगळं पटत आहे तुमचं. पण हे वेडं मन तुमच्या सहवासाला आतुरलेलं, त्याला कसं समजावं? हां, आणि आईंना कोण सांगणार? खूप हळव्या झाल्यात रे त्या.
1: शांत हो विदुला, मी सांगेन तिला आज रात्री.

0: अनिश, 2 वर्ष झाले. आता लवकर परत ये रे बाबा. कधी येतोयस?
1: आई अगं, विदुलाशी कालच बोललो मी. मला नवीन जॉब मिळतोय, खूप जास्त पगार आहे. तेव्हा अजून 2-3 वर्ष तरी मला तिकडेच राहावं लागेल.
0: अरे बापरे, काय बोलू कळेन असं झालंय. पण मग तू विदुला मधुरा दोघींना घेऊन तरी जा. निदान तुला कुटुंबाचं सुख मिळेल ना.
2: भलतंच काय आई, आणि तुम्ही कुटुंबाच्या बाहेरचे आहात का?
0: थांब विदुला, मला बोलू दे थोडं. अनिश पैशाच्या मागे धावताना कुटुंबाचे बंध सैल होतात रे. आणि विदुला, तू तर किती त्याग करशील आमच्यासाठी. खरंच रेवतीचं लग्न करून दिलं, तिलाही छान स्थळ मिळालं, मोठी जबाबदारी पार पाडलीत ग तुम्ही.
2: आई अहो, ही तर सगळी तुमची पुण्य आई.
1: होय.
0: नाही विदुला, नाही, खरं श्रेय तर तुझं आहे. पाठवणीच्या वेळी काय म्हणाली रेवती, स्मरतय ना तुला? राम जानकी आहेत माझे दादा वहिनी. खरंच
2: अहो आई, आई तिने सुखी व्हावं इतकीच इच्छा होती हो आमची. अजून काय? हां सांगा ना.
0: म्हणूनच सांगते, आता आपलंही सुख बघा थोडं. मला म्हातारीला काय, इतक्या जणी एकेकटा राहतात आपल्या पुण्या मुंबईत. मी राहीन तशीच, आणि आपले शेजारी आहेत ना चांगले.
1: आई आई, अगं तुझी नुकतीच बायपास सर्जरी झाली, तुला सोबत नको का कोणाची?
0: बाबा रे, तुझं सगळं पटतंय, पण आईचं बावरं म्हणून व्याकुळतंय त्याचं काय? किती दिवस माझ्या सुनेनी असं एकटं जिणं जगायचं. हो पण तुम्ही ठरवलंच असेल तर.
2: शेवटी आईंनी आपली हार मानली. अनिश UAE ला निघून गेले. कालचक्र फिरतच होतं त्याच्या गतीनं. मधुरा मोठी झाली. रेवतीचे सणवार, बाळंतपण, सगळं रीतसर पार पडलं. ती पुन्हा पुण्यात आली होती. मधुराची 7वीची परीक्षा संपली आणि आम्ही दोघी अबुधाबीला आलो. मग आपण तिघं मिळून युरोप टूर केली होती. परदेशामध्ये आपल्या माणसांबरोबर फिरताना किती किती आनंदात होते मी. युरोप टूर झाली, 2 दिवसांनी भारतात परत यायचं म्हणून पॅकिंग, अनिशसाठी लाडू चटण्या हे सगळे पदार्थ करून ठेवणे, अशी एकच गडबड उडाली होती माझी. आणि फोन वाजला.
1: हॅलो, हो अनिश बोलतोय. हा प्रसन्न काका, कसे आहात? हा हा काय बरं बरं बरं, आम्ही मिळेल त्या फ्लाईटनी येतोय. हो हो हो हो, आम्ही येतो, ठेवतो.
2: काय झालं? कुणाचा फोन होता? अहो बोला ना.
1: आई गेली आज पहाटे.
2: काय? अरे देवा, कस झालंय?
1: अग काका म्हणाले होते साधू सर्दी पडस झालं होतं तिला. 2 दिवस थोडी तापाची कणकण सुद्धा होती अंगामध्ये. आणि झोपेतच गेली ग बिचारी. नेहमी मला म्हणायची, अनिश तुला काही त्रास न देता जाईन मी. अनिश अनिश, तुला त्रास न देता जाईन मी.
2: सांभाळा अहो.

0: आपलं हे नवं घर पाहायचा योग काही आईंच्या प्रारब्धात नव्हता.
1: किती हौशी होती नाही.
0: हौशी आणि रसिक. घराचा विषय निघाला की किती सूचना करायच्या. तेव्हा तर आपण बुक ही केली नव्हती ही जागा.
1: आज असती तर स्वतःच्या टुमदार बंगल्यात फिरताना किती सुख लाभलं असतं तिला.
2: काल वास्तुशांतीला सगळ्या जुन्या शेजाऱ्यांनी आईची किती आठवण काढली. बाकी दादा बंगला एकदम झक्कास बांधलाय हो
1: मग.
2: आणि मधुराला आवडला की नाही. तिची काही अजून निवांत भेट झालेली नाहीये, पण दिसते मात्र छान. आता अगदी
1: अगं आता एकदम अगदी उंच निंच सुद्धा झालेली आहे. ही काय आलीच बघ.
2: दहावीत जाईल ना आता मधुरा.
0: हो ना, या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं.
2: काय
0: आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालंय.
2: अरे वा,
0: शाळेला ट्रॉफी आणि तिला सुवर्ण पदक.
1: अरे वा, अगं दाखव ना मेडल आम्हाला सगळ्यांना.
3: आई तूच दाखव ग, मला वेळ नाहीये, मी क्लासला निघाले. बाय
0: बाय. ठीक आहे, मी दाखवते, जा तू.
1: विदुला हल्ली लांब लांब राहते ग मधुरा माझ्यापासून. पूर्वीसारखे अटॅच नाही राहिली मला, आणि आबोलही झाली खूप.
0: हो हो, वयात येते ना ती हळूहळू. मुलांमध्ये खूप बदल होतात, शारीरिक मानसिक.
1: तसंही असेल.
0: नव्या टुमदार बंगल्यात राहायला गेलो त्यालाही वर्ष झालं. जागेपणी देखील ज्याची स्वप्न पाहिली असं आमचं छोटंसं घरकुल प्रत्यक्षात आलं. मधुराची SSC बोर्डाची परीक्षा पार पडली, पेपर्स उत्तम गेले, आता 2 महिने आराम. हॅलो, हां कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त मजेत आहोत. हो, पेपर सोपे होते? नाही सध्या तरी काही नाही. तिचंच तिला काहीतरी करावंसं वाटलं ना तर करेलही. मी काहीच फोर्स करणार नाही आहे. काय येताय तुम्ही कायमचे? हो, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. खरंच? बरं बरं, अहो अहो, आनंद आश्चर्याचा धक्काच बसलाय मला. ओके ओके, ठेवते मी फोन. हा अगं मधुरा, ए मधुरा, अगं ऐकलंस का ग राणी, बाबा येतात ग कायमचे. अखेर तुम्ही आलात. 13 वर्ष, तब्बल एक पूर्ण तप काढलं मी इथे तुमच्याशिवाय. किती बरं वाटतंय आज तुम्हाला पूर्वीसारखं वावरताना पाहून.
1: तर काय, इतके दिवस पाहुणा म्हणून येत होतो, आता मात्र वाटतंय की हे माझं आपलं घर आहे.
0: आता नाही आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार.
1: मला तरी कुठे इच्छा आहे तशी.

0: पण एक मात्र निश्चित, आता काही दिवस मी फक्त आराम करणार आहे, नथिंग एल्स. पुढे मागे कन्सल्टन्सी सुरू करेन.
1: काहीच हरकत नाही, आता तर जागेचाही प्रश्न नाही आहे,
0: मग काय तर,
1: घरातूनच काम करता येईल तुम्हाला.
0: बरं, या वर्षी आता मग कुठे जायचं ठरवलंय तुम्ही मायलेकीनी? काश्मीरला जाऊया का?
1: ग्रँड आयडिया, पण मधुरालाही विचारते हा तिच्या मनात काय येते. हा नाही तर बाईसाहेब रुसून बसायच्या.
0: हा विचार ना, तिलाही जरा विश्रांती हवीच आहे. अगं वर्षभर अभ्यास केलाय, श्रमपरिहार तरी होईल. गेले कुठे? ही बघ आलीच. हे मधुरा, अगं इकडे ये. या सुट्टीमध्ये आपण काश्मीरला यायचं ठरवलेलं आहे, काय कशी आयडिया?
1: अगं अगं आमचे बेत चाललेत काश्मीरला जायचे, तुला आवडेल की नाही? का तुला दुसरीकडे कुठे जायचं आहे?
2: मामा मी सांगायला विसरलेस तुला. अगं आम्ही ट्रेकिंगला जाणार आहोत नैनिताल आणि आसपासच्या एरियाजमध्ये, तेव्हा तुम्ही दोघंच जा आणि एन्जॉय युअर सेल्फ. नाहीतरी तुला जास्तच गरज आहे चेंजची. तोच परिसर, तीच कामं, घरात तीच तीच माणसं, काय जरा नवीन नवीन प्रांत बघ आणि फ्रेश होऊन ये.
0: ए सोना, तू पण चल ना. अगं एवढी मोठी सुट्टी आहे तुला, रिझल्ट लागला की मग आपल्या सगळ्यांना एकत्र जाता यायचं नाही कुठे?
2: नको प्लीज, मला नाही यायचं तुमच्या बरोबर. आणि प्लीज मला पुन्हा विचारू नका, ओके? बोरिंग.
0: काय ते नसले ग हिचं आजकाल, मला सारखी टाळत असते ही मधुरा.
1: नाही नाही छेछे, तसलं काही मनात आणू नका हा. मुडी मात्र झाली आहे बरीच. ते आजकाल उठसूट बाल मानसशास्त्रावर प्रबोधन चालतात ना, तसं समजून घ्यायचं बघ.
0: माहित नाही नक्की काय ते, पण कुठेतरी चुकतंय खास. मला अजून ती पूर्वीची हसरी, खेळकर, बाबांचं वेड असणारी मधुरा डोळ्यासमोर येते. आणि मग मग हे आजचं अंतर.
1: इतकी वर्ष तुम्ही नव्हतात ना इथे, होईल सवय हळूहळू. चला मस्तपैकी कॉफी करून आणते मी. हा
0: ओके.
1: बघता बघता 10वीचा रिझल्ट लागला. अपेक्षेप्रमाणे मधुरा शाळेत पहिली आणि बोर्डात 13वी आली. ठीक आहे, शाळेत आमच्या कॉलनीत तिचा सत्कारही झाला. बाबांनी खास भेट म्हणून हिऱ्याचे टॉप्स घेऊन दिले तरी कळी खुलली नाही. काय खतखतत होतं बळेच्या मनात कोणास ठाऊक. माझ्याशी देखील पूर्वीसारखी मनमोकळेपणे बोलेनाशी झाली होती. आणि तो प्रसंग उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरावा. मधुरा मधुरा, यावर्षी वाढदिवसाला काय करायचं तुझ्या? कुठे जायचं की आपला गच्चीवर साजरा करायचा? हा अगं आणायचे, कोजागिरी पौर्णिमा पण आहे, मस्त पावभाजी मसाला दूध असा कार्यक्रम करूयात काय?
2: नको मामा, माझा ना विचार थोडा वेगळा आहे.
1: हा
2: मी ना माझ्या मित्रमैत्रिणींना बोलावलं तर, म्हणजे अनायसे तुझी ओळख सुद्धा होईल ना त्यांच्याशी.
1: नॉट अ बॅड आयडिया,
2: राईट?
1: पण उद्देश कोणती ते आधीच ठरव, आणि किती जण येणार आहेत ते पण सांग मला, म्हणजे मला तशी तयारी करता येईल. ठीक आहे?
2: येस मामा.
1: तिच्या वाढदिवसाचा विषय काढल्यावर बाईसाहेब जरा मूडमध्ये आल्या. शाळेतल्या दोघी जिवलग मैत्रिणी आणि कॉलेजमधला 5-6 जणांचा ग्रुप, अशी 7-8 मंडळी येणार होती पार्टीला. पण झालं काय, 2 दिवस आधी नेमका अनिशला ताप आला.
2: मामा केक आणलाय मी, कुठे ठेवू?
1: तुझा हॉल सजवून झाला असेल मनासारखा तर बाहेरच ठेव. पावभाजी, पिझ्झा, केक आणि आईस्क्रीम, झाली ना तयारी तुझ्या पार्टीची?
2: दॅट्स वंडरफुल मामा, थँक्यू सो मच. सगळं छान जमलंय. आता फक्त रॉकिंग म्युझिक बस.
1: मधुरा मधुरा, लक्षात ठेवा मी सांगितलेलं, बाबांना त्रास होईल इतका मोठा आवाज करू नकोस.
2: हो ग बाई, कळलंय मामा. किती वेळा 30-30 स्टेप वाजवणार आहेस? चल जाते आता, कपडे बदलते. आणि हे बघ, निशा आणि रुचा आल्या ना तर बसवून ठेवा त्यांना प्लीज.
1: मधुरा, अगं ए मधुरा, अगं अगं आवाज कमी कर ना, बाबांचं डोकं दुखत आहे, झोप येत नाहीये त्यांना.
2: होणारच त्यांना त्रास, मी एन्जॉय करते ना. शी यार मामा, ही सच अ स्पॉइल्ड स्पॉट.
1: शट अप मधुरा, लाज नाही वाटत आहे असं भरडायला. यू नो वन थिंग, ही पार्टी मी बाबांच्या आजारपणामुळे रद्द करायला निघाले होते तेव्हा बाबांनी थांबवलं मला. म्हणाले नको.

0: मूड करू होऊ तिच्या मनासारखं.
1: आंटी, हिच्या बाबांना बरं नाही आहे. वी नेव्हर न्यू दॅट. तू बोलली नाहीस मधुरा. आंटी, वी आर रिअली सॉरी. आम्ही म्युझिकना लावायला नको होतं.
2: इट्स ऑल राईट मधुरा, मजा करा, पण थोडी इतरांचीही जाणीव ठेवा. पार्टी संपली, मुलं आम्हाला गुड नाईट करून निघून गेली. मात्र अपेक्षेप्रमाणेच मधुरा तणतणत आमच्या बेडरूम मध्ये आली.
1: आई, आई, काय गरज होती तुला त्या मुलांसमोर माझा असा अपमान करण्याची ग? आणि तुम्ही तुम्ही कशासाठी आला तिकडे? पाहुणे म्हणून यायचा 8-15 दिवसांसाठी तेच चांगलं होतं. इतकी वर्ष माझी मामा माझी बेस्ट फ्रेंड होती, पण तुम्ही आलात आणि मला विसरूनच गेली होती. सारखं आपल्या बाबांना हे आवडतं, बाबांना असं वाटतं, बाबांना त्रास नको देऊस ना, बाबांना विचारूया, एक ना दोन तेच तेच. सारखं आपल्या बाबांच्या तालावर नाचायचं. जा ना परत तुम्ही जिथून आलात तिकडे. चेक्स पाठवत राहा फक्त.
0: मधुरा, या उपर एक शब्द बोललीस ना तर याद राख. लाज नाही वाटत वडिलांना असं उलटून बोलती असते?
1: बघितलं ना तुम्ही, तुम्ही आलात आणि माझी मामा माझी वैरीण झाली
3: आहे. नाही नाही.
4: विदुला, हे वाच.
2: काय आहे हो? अपॉइंटमेंट लेटर. यू हॅव बीन अपॉइंटेड एज व्हीपी मार्केटिंग एट अ बँगलोर ऑफिस ऑन फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. बंगला, शोफर सहित कार इत्यादी इत्यादी. म्हणजे काय प्रकार आहे? अनिल,
4: अगं वाचलं नाहीस का? बंगला, गाडी शिवाय भरपूर पगार, आणि बंगलोरची हवा पण किती छान आहे की नाही? पुण्यामध्ये आजकाल किती प्रदूषण आहे, म्हटलं जरा हवा पालट होईल त्या निमित्तानं. काय
2: म्हणजे म्हणजे तुम्ही एकटेच जाणार तिकडे? नाही नाही, मी नाही जाऊ देणार तुम्हाला कुठे. आपण आपण सगळेच जाऊयात ना.
4: का काहीच न उमगल्यासारखं करतेस विदुला. मला नाही वाटत आता यापुढे मला इथे राहता येईल तुमच्या बरोबर.
2: नका बोलू हो, लहान आहे ती, अजाण आहे. माफ करा तिला, मी सांगेन तिला समजावून.
4: नाही विदुला, नाही, प्रश्न तो नाही. अगं हे विषयच असं इतकं इतकं खोलवर भिनलंय ना, याची कल्पना नव्हती मला. म्हणूनच काही दिवस मला वेगळं राहते.
2: हो,
4: माझी खात्री आहे की एक ना एक दिवस तिला तिची चूक नक्की कळेल. तिचे बाबा तिला हवे हवेसे वाटतील ना, त्या दिवशी सगळं सोडून मी परत येईन. दॅट्स माय प्रॉमिस.
2: केवढी किंमत मोजली हो आपण या सुखांची. उर्मिलेच्या विरह व्यथेला 14 वर्षांचा किनारा तरी होता, पण मी किती वर्ष असं एकटी राहायचं.
4: शांत हो, शांत हो विदुला. अगं त्रागा करून काय होणार आहे? तुझे संस्कार आणि त्याग असे वाया नाही जाणार. ऐक माझं, एक दिवस हे घर नक्की मला आपलं म्हणे, पण तोपर्यंत मात्र मी असाच तुमच्या भेटीला येत राहील, एक पाहुणा म्हणून.

0: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाहुणा. लेखिका होत्या मैत्रेयी जोशी. यातील सहभागी कलाकार सुनीता गोरे, राजश्री टोपे, ज्ञानेश्वरी वेलणकर, कविता जोशी, नेहा खरे आणि दीपक वेलणकर ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्र, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: कशी मी नाचू
1: नाच ग कशी मी नाचू नाच ग कशी मी नाचू।

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग कौसी कानडा. त्यांना विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आनंदो चटर्जी यांनी. ऐकूयात पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन राग कौसी कानडा.

सुदैव शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग कौसी कानडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डीटीएच उपग्रहवाही. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 89.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावणीमध्ये कलगी आणि तुरावाले एकमेकांना वेगवेगळे कूट प्रश्न कसे विचारतात हे आपण गेल्या भागामध्ये ऐकलेलंच आहे. तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी संतांनी देखील अनेक असे कूट अभंग लिहिलेले आहेत किंवा त्यांच्या काही रचना देखील आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मुक्ताबाई, चांगदेव यांच्या कितीतरी रचना गूढवादी आहेत. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर संत मुक्ताबाईंचा अभंग बघा. मुंगे उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार

झाली, देखोनी मुक्ताबाई हसली. ही जशी मुक्ताबाईंची रचना आहे, तशीच चांगदेवांची देखील एक गूढवादी रचना आहे बरं का. सासूचे आधी सून जन्मली, सून मारून सासू हो नवरी झाली. आजेची जो ज वितळे ते स्वर्गी जाणवले रे भाई. अशा प्रकारच्या या काही गूढवादी रचना संतांनी देखील लिहिलेल्या आहेत. याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. रोशन सादरकर यांच्या आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकूया.

शक्तीपक्ष जो असतो तो शक्तीची निर्मिती कशी झाली ते सांगताना म्हणतो, ऊर्ध्वशून्य चतुर महाशून्यापासून शून्यामधी निजले नारायण, निरांजनाच्या इच्छेमध्ये शक्ती झाली उत्पन्न. मात्र शिवपक्षाला हे पटत नाही. ते म्हणतात, माया माया म्हणून मायेची किती सांगसी प्रौढी रे, नाशिवंत तुझी माया शेवटी ब्रह्मसुख सारे दवडी किरे. काया खोटी माया खोटी विचार करून पहा आपण, ब्रह्म एक अजरामर खोटे मायेचे हे कुंपण. त्यावेळेला शक्तीपक्षाचा जो शाहीर असतो तो मायेची थोरवी सांगतो, माये विरहित अवघे ब्रह्म श्रेष्ठ तुम्ही धरता, परिमज वाटे शास्त्रसंमत विण गाणे करता, 14 ब्रह्म म्हणता परित्या वेष्टित आहे माया, मूळ मायाच्या पोटी अवघे ब्रह्म कविराया. त्याच वेळेला शिवपक्ष देखील आपल्या पक्षाची महती मोठ्या हिरीरीनं सांगतो. तो म्हणतो, शिवाविण काय करील शक्ती, जीवाविण काय करील कुडी, मना वाचून कल्पना येईना, पाण्या वाचून जैसे मोती, दीपा वाचून प्रभा पडेना, भावाविण आंधळी भक्ती, ज्ञाना वाचूनी मुक्ती मिळेना, निष्फळ अर्थविणा पोथी. असा हा दोन्ही पक्षाचा युक्तिवाद सहजासहजी संपता संपत नसतो. रात्ररात्र चालणारा हा गलगीतुरा किंवा तमाशातील एक वेगळा असा अतिशय श्रवणीय असा प्रकार आहे. आणि मग शेवटी शाहीर मूळ शिवशक्तीचा झगडा बाजूलाच ठेवतात आणि मग आपल्या बुद्धीचा प्रभाव दाखवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारतात. ते प्रश्न कोणते आहेत ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत. हिराबाई बेळगावकर यांनी गायलेली एक पारंपरिक रचना आपण ऐकूया. संगीतकार राम कदम. गैरसोय झाली तुम्ही सोय माझी करा.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्रो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून।

श्रोते मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतृ नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सौम्या उलाल यांचं गायन, त्यांनी गायलेला राग नटभैरव. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू किंजवडेकर यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात सौम्या उलाल यांचं गायन राग नटभैरव.

0: घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.